ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते पुढे मार्गक्रमण करत असताना जीवनाच्या अशा टप्प्यावर असतात की त्यांचा हा यशस्वी जीवनाचा जो मार्ग असतो किंवा त्यांनी आत्तापर्यंत जे यश कमवलेलं असतं हा जो त्यांचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि यातून आपण बरेचसे असे काही मुद्दे, असे बरेचसे पॉईंट्स घेत असतो की ज्यामुळे आपलं जे स्ट्रगल असतं, आपला जो संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते. याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी. त्यांचं इकडलं जे आपल्या धाराशिवचं आडनाव आहे ते घोडके आहे, डॉक्टर मनीषा घोडके. तर आपण ते पण समजून घेणार आहोत. तर डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिके, तर या ज्या आहेत ते 2001 पासआउट आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्या पासआउट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एम ई केलेलं आहे 2013 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथून, आणि त्याच्यानंतर त्यांची PhD झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच ब्रँचमधून 2023 सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची त्याच्यातून झालेला आहे. आणि त्यांचा खरं तर परिचय जर करून द्यायचा म्हटला तर कदाचित म्हणजे माझ्या रेडिंगच्या अनुसार कदाचित त्याला अर्धा पाऊण तास जाऊ शकेल, कारण त्यांचा जो पूर्णपणे बायोग्राफी आहे ते जवळपास 12 आहे. तर यानुसार जर विचार करायला गेलं तर 2001 ते 2025 म्हणजे 24 कालावधीमध्ये डॉक्टर मनीषा यांनी खूप अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि त्या अचिव्हमेंट्सच्या विषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या इंटरनॅशनल जर्नल्स जे आहेत ते जवळपास 6 प्रकाशित झालेले आहेत, इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहेत त्या जवळपास 7 केलेले आहेत, नॅशनल कॉन्फरन्स 2 केलेले आहेत, त्यांनी ब्लॉग पण लिहिलेले आहेत आणि इंटरनॅशनल जर्नल आणि कॉन्फरन्स रिव्ह्यू पण केलेले आहेत आणि त्यासाठी काही पेटंट्स पण मिळवलेले आहेत. नेमके ते काय आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि त्या प्रोजेक्ट गाईड पण आहेत आणि सोबत त्यांनी बरेचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की 12 मी जसं म्हणतोय तसं परिचय पत्र आहे आणि याच्यातून आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या हे पण खूप कठीण जातं. पण 24 हा प्रवास आहे आणि सध्या डॉक्टर मनीषा ज्या आहेत ते MIT इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत जवळपास 13.5 त्याच्या अगोदर त्यांनी 4 एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्य केलेलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी 3 घालवलेले आहेत. तर अशा म्हणजे आपल्या धाराशिवसाठी खरं तर हे एक खूप मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या धाराशिवची एक मुलगी अशा पद्धतीनं कार्यरत राहते. 24 प्रवासामध्ये इतका मोठा जो आहे तो बायोग्राफी लिहिण्या इतपत जो त्यांचा प्रवास आहे तो झालेला आहे. तर डॉक्टर मनीषा, मी तुमचं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो.
2: थँक्यू सर. थँक्यू.
1: म्हणजे तुमच्या परिचयाचाच परिचय करण्यासाठी मला जवळपास 3 गेलेले आहेत. तर आणि तुमचा सरनेम पण असं कौडिके असं आहे, राईट?
2: करेक्ट.
1: हां, तर ते कौडिके थोडंसं असंही म्हणाला जीभ खूप वळती आहे त्याच्यामुळे आमची भाषा शुद्ध होऊ शकेल तो भाग वेगळा आहे. पण डॉक्टर मनीषा असं आम्ही तुम्हाला म्हणतो, डॉक्टर मनीषा घोडके.
2: येस.
1: हां, तर 2001 तुम्ही पासआउट झालेला.
2: करेक्ट.
1: आणि त्याच्यानंतर 24 पहिल्यांदाच कॅम्पसला येत आहे.
2: हो खरंच, 24 म्हणू शकतो.
1: 24 येत आहे. काय तुमचं पहिलं फिलिंग काय कॅम्पसमध्ये आलेलं?
2: हा, आल्यानंतर मी पहिलं बिल्डिंग जे आहे स्टार्टिंग, आम्ही जे एंट्री करायचो एक्झाम किंवा काही, आम्हाला जास्त तेव्हा काळामध्ये बाहेर थांबत नव्हतो कारण अगदी तेव्हाचं जे कॉलेजचं वातावरण होतं, मुलं मुली असू दे किंवा आत्ताचं जे वातावरण आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. तर आम्ही पटकन म्हणजे तिथून बस स्टॉपवरून निघणे, खाली बघून पूर्ण कॉलेजमधून एंट्री मारणे, आणि जेव्हा अगदी फायनल इयर झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही बसलो असतील बाहेर कॅम्पसमध्ये की आता आपलं इंजिनिअरिंग संपलेलं आहे आणि आता आपण जातो इथून, तेव्हा फक्त काही ते बसलं असेल. त्याच्यामुळे मी आता आल्यानंतर बाहेर पूर्ण थांबून पूर्ण त्या परिसराचा एक्सपिरियन्स की आपण इथे कसं होतो, कशी एंट्री, आणि आपले फ्रेंड्स किंवा टीचर्स सर्वांची खूप आठवण झाली, सगळे नाव पटापट यायला लागले, कोणते सर काय शिकवायचे. आणि आतमध्ये आल्यानंतर एंट्री त्या सरांची ते बोर्ड्स आहेत आता आणि चांगले हायर पोझिशनवरती सर आहेत, कोणी नॅक कोऑर्डिनेटर, कोणी काय, तर दाते सर, म्हणजे सगळे ॲज टीचर्स, त्याच्यामुळे अगदी पटापट त्यांचं तेव्हा ते कसे होते आणि ते आम्हाला कसे गाईड करायचे. अगदी मी जर एक्सपिरियन्स लगेच मी मॅडमशी बोलली की दाते सर आम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट एकदम टफ सब्जेक्ट फर्स्ट इयरचा, तर तो शिकवण्यासाठी सर एक चांगला मुलगा म्हणजे ब्राईट स्टुडंट आणि त्याच्याबरोबर एक ॲव्हरेज मुलगा असे बसवायचे बेंचेसवरती. म्हणजे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच तशी असायची. क्लासमध्ये आले की पहिले ते मुलांना की तू इथे बस, तू तिथे बस, तू तिथे बस, आणि त्यानुसार त्यांनी सब्जेक्ट शिकवताना त्यांना कळायचं की कोण कोणाला कसं गाईड करताना काय. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी ती पोझिशन, ते सगळ्यात बेस्ट एक टीचरचं जे आपण म्हणतो की एक क्वालिटी तिथूनच, की ती मला लगेच रिअलाईज झाली की सर असे, आणि मी मॅडमलाही बोलून दाखवलं की आमचे दाते सर असे असे करायचे. ते मला म्हणजे आणि सर्व टीचर म्हणजे पूर्ण चार वर्ष चार म्हणजे ते फ्लोर्स बघितल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी कुठे काय करायचो, कुठे कुठली डिपार्टमेंट म्हणजे लॅब होती आणि त्यानुसार आपण कसे वावरायचे, सर्व फिलिंग जागे झाल्या पूर्णपणे.
1: डॉक्टर मनीषा, मला तर असं वाटतं की तुम्ही अजूनही फ्लॅशबॅक मध्ये आहेत.
2: खरंच आहे, खरंच आहे, म्हणजे मी तेच सर्व त्याच्यामध्येच आहे आणि खूप छान फिलिंग आहे.
1: 2001 तुम्ही पासआउट झालात म्हणजे साधारणतः 1998 तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार. अच्छा, तर त्याच्या अगोदर तुमचं मग स्कूलिंग कुठे झालेलं होतं?
2: मी श्रीपतराव भोसले हायस्कूल इथे धाराशिव, तिथे माझं 10वीपर्यंत एज्युकेशन, नंतर 11वी 12वी मी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये आणि नंतर परत मग इथेच इंजिनिअरिंग.
1: मग हे कसं तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे किंवा असं काही?
2: खरं सांगायचं म्हणजे बॅकग्राऊंड जर बघितलं आमचं तर इंजिनिअरिंग मध्ये कोणीच नव्हतं आमच्या, पण माझ्या ज्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्या टीचर आहेत, म्हणजे एक जिल्हा परिषद मध्ये टीचर आणि दुसरी एक 10th हायस्कूल टीचर. पण त्या दोघी टीचर असल्यामुळे आई वडिलांना असं वाटायचं की आपली तिसरी मुलगी पण टीचर व्हावी. त्याच्या अगोदर जर जायचं म्हणलं तर माझे दोन म्हणजे आई वडील जे आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच शाळेची पायरी चढलेली नाही आहे, पण आम्ही 5 भावंड आहोत. तर त्यांचं मात्र हे होतं की आपण मी बिल्डिंग नाही बांधणार, माझे वडील नेहमी म्हणायचे की मी घर मोठे बांधेल वगैरे असं नाही करणार, पण मुलं मी बांधणार. त्याच्यामुळे वडील बाहेर म्हणजे नेहमी असायचे, कारण जॉब नाही पण शेतकरी आणि धंदा म्हणजे मसाल्याचे व्यापारी, तर ते वीकली असे रोटेटिंग वरती असायचे की आज या गावाला, नंतर पुढच्या गावाला, नंतर पुढच्या गावाला बाजार करत. आणि मग आई मेन इथं आमचा आधारस्तंभ असायची की हे पूर्ण घरी राहून ती कधीच आम्हाला घरातले कामं शिकवण्यासाठी कधी फोर्स केलं नाही. पण ती म्हणायची ह्या छोट्या गोष्टी आहेत जे घरातलं शिकणं त्याला तुम्हाला टाइम लागणार नाही, पण एज्युकेशन हे तुमची लाईफ टाईम शोधरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या एज्युकेशन घ्या आणि मग परत हे तुम्ही शिकून घेताल, स्वयंपाक कसा करायचा, घरे कशा आवरायची हे करताल. आणि ती अजूनही इतकं वर्ष झाले तरी आमच्या सपोर्ट, म्हणजे मी PhD तुम्ही सांगितलं की माझी PhD झाली तिथे माझ्या आईचा पूर्ण म्हणजे हातभार आहेच, म्हणजे मुलांना बघणे. त्यावेळेस मी जेव्हा एक्झामला जायचे तर मग आई येऊन राहायची की ती मुलांना व्हायची, ती म्हणायची तुम्ही एज्युकेशन घेतलंय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे दुनियेलाही, म्हणून तिने आम तिघी आम्ही बहिणी जॉब म्हणजे करतोय, आम्ही तिघी टीचिंग फील्डमध्ये आहोत. आणि त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड म्हणजे मेन आई वडिलांचं इथे मला मेन्शन करायला खूपच प्राऊड फिलिंग आहे की माझे आई वडील काय होते आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना या एज्युकेशनमध्ये आणि त्यांचा म्हणजे माझा लहान मुलगा म्हणजे सॉरी माझा लहान भाऊ त्यांचा लहान मुलगा तो अमेरिकेमध्ये आहे, त्यांनी इथूनच इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तो तिथे आता 7-7 वर्ष झालेलं आहे, तो तिथे सेटल्ड आहे इन्फोसिस कंपनीमध्ये, तोही HR वगैरे आहे, एकदम बेस्ट त्याचंही चालू आहे.
1: अच्छा, तर डॉक्टर मनीषा, तुम्ही ज्या पद्धतीनं एकतर म्हणजे तुमच्या सुरुवातीचा जो काळ सांगतायत की 1998 पूर्वी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने स्कूलिंग केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग आता ज्यावेळेस घरच्यांचा एवढा सपोर्ट होता सगळ्या बाबी होत्या, तर तुमचं 4 वर्षाचं ते अकॅडमिक्स कसं राहिलं ते सांगा, तुम्ही अभ्यासात कसे होतात ते सांगा.
2: व्हेरी गुड क्वेश्चन. कारण मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं आम्ही म्हणजे तेव्हा ट्रॅव्हलिंग हे जास्त नव्हते सोर्स तिथे येण्यासाठी, तर आम्ही काय मी ज्या ठिकाणी राहते तिथून आम्हाला चालत 1/2 तास तरी कमीत कमी बस स्टँडपर्यंत यावं लागायचं आणि तिथून बसेस म्हणजे जे लोकल बसेस सुरू झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे तुळजापूरचे वगैरे बस पकडणे, मग त्यानुसार आम्ही इथं. आणि ते जे आमचे सिनियर्स वगैरे भेटायचे त्यांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग खूप म्हणजे अवघड आहे, तुम्हाला खूप पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो. अगदी त्यांनी म्हणजे मला ते वाक्य आठवते एक वाघ म्हणून आता आहेत वाटतं इथे, त्यांनी मला बसमध्ये सांगितलं होतं की हे ताकासर ताकाला फुंकून जसं पितो तसं इंजिनिअरिंग करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागेल. आणि मग ते गोष्टी जे सिनियरच्या छोट्या छोट्याच गोष्टी पण ते खूप सिरियसली घ्यायच्या. मग एक ग्रेस सिस्टीम असते इंजिनिअरिंगमध्ये की 45 मार्क्सचा ग्रेस असतो, जर तुम्ही फेल होत असेल 4-5 मार्कांनी तर ते युनिव्हर्सिटीने ती फॅसिलिटी दिलेली आहे की ते ॲडिशनल करून पासिंग. तर मग ते ग्रेस विदाऊट ग्रेस आणि विथ ग्रेस पासिंग अशी सिस्टीम असते. तर जेव्हा मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होती फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आला आणि आमच्या वेळेस OMS म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स असायचे म्हणजे असतेले जाणी, तर 14 मुले हे जे आउट ऑफ हे निघाले होते म्हणजे विदाऊट ग्रेस फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला, त्याच्यामध्ये 13 मुले आउट ऑफ महाराष्ट्र होती आणि मी एकटीच होती जे महाराष्ट्रीयन स्टुडंट होती, म्हणजे की विदाऊट एनी ग्रेस पूर्ण सब्जेक्ट क्लिअर केले होते. आणि त्याची मजा म्हणजे काय की मला तेवढं माहीत नव्हतं की हा रिझल्ट कसा असतो किंवा काय. मी जेव्हा कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी आली तर माझ्याकडे बरेच जण पाहत होते. तर माझी एक मैत्रीण होती फास्ट फ्रेंड माधुरी गोंगडे, तर ती सगळे माझ्याकडे बघत होते. मी तिला म्हणलं आज काय नेमकं मला असं काय बघतायत, ती म्हणले अगं तुझे सब्जेक्ट सगळे क्लिअर झालेले आहेत विदाऊट ग्रेस, त्याच्यामुळे सर्वांना माहीत झालं की ती मुलगी कोण आहे ती तुझ्याकडे म्हणून पॉईंट आऊट करतायत. ते
1: म्हणून हुशार मुलगी आहे आणि असं काय आपल्याला वाटलं नव्हतं. असं काय
2: हुशार म्हणजे
1: ऑल क्लिअर म्हणाल पाहिजे.
2: मग मी नंतर धाते सर जे आमचे मी आता मगाशी नाव घेतलं सरांकडे सहज मग रिझल्ट सांगायला गेली. सर म्हणे हो कोणीतरी 14 पैकी 13 जण ओएमएस निघाली त्यांनी एक कोणीतरी महाराष्ट्रीय मुलगी आहे म्हणे. म्हणलं सर ती मीच आहे. मग सर अरे वा मग तू अशी कशी आलीस, मग पेढे घेऊन यायला पाहिजे वगैरे असं सरांचं मत होतं. मग मला कळालं की म्हणजे हा रिझल्ट इतका सिरियस असतो की असंही होता म्हणे. त्याच्यामुळे ती एक मला ती जी एक्साइटमेंट जेव्हा रिझल्ट आला मग घरच्यांना पाहा मी ते जे ट्रॅव्हलिंग सांगितलं मग मला घरी जाऊन सांगायचं होतं की माझा असा रिझल्ट आलेला आहे. मला असं झालं होतं की मी किती पळत जाऊ आता घरी आणि इतकं घरला तर मग इथून बस मग परत तिथे चालत मग आणि घरच्यांना मग तेव्हाची माझी जी फिलिंग होती की मी आता पटपट घरी जाईल आणि म्हणजे अगदी वाऱ्याच्या डायरेक्शन सारखीच मी चालत पळत घरी जाऊन सांगितलं की असा असा रिझल्ट असतो असं असं माझं झालेलं आहे. आणि ते कारण त्यांनाही तितकं माहीत नाही पण त्यांनाही मी एक्सप्लेन केलं हे ग्रेस सिस्टीम काय असते त्याच्यामध्ये आणि हे माझं बेस्ट झालेलं आहे. ते एकदम खुश होते घरचे.
1: बरं बरं. तर आता हा जर समजा विषय आपला तुमचा चर्चेचा झाला आपण परत एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर येऊयात कारण तुम्हाला ते खूप जास्त आठवत आहे असं आपण समजून चालूयात. पण हे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे एम ई आहे ते संभाजीनगरला झालं त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आणि त्याच्यानंतर पीएचडी करण्यासाठी म्हणजे साधारणतः तुम्हाला ते पण 2013 असा एक 10 वर्षाचा कालावधी लागला. काय काय कारण होतं त्याचं?
2: फॅमिली म्हणजे आता सर्वांसाठी मेन प्रायोरिटी तर फॅमिली आहे.
1: म्हणजे तुमचं काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्या इंजिनिअरिंग लग्न झालं?
2: मी 2 वर्ष जॉब केला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2003-04 माझं लग्न झालं. पण सपोर्ट सिस्टीम माझे मिस्टर खूप म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे की या जे एज्युकेशन मी पूर्ण पीएचडी पर्यंत कम्प्लीट केलं त्याच्यासाठी. तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथून परत ते जे फ्लड वगैरे सिस्टीम झाली होती आमच्या तेव्हा तर 1.5 वर्ष आम्ही तिथे म्हणजे तिथे राहिलो. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. नंतर मी इथे तेव्हा मी मुंबईमध्ये एक टेक्निकल सपोर्ट म्हणून एक जॉब करत होती. नंतर मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर मी अशीच एक कंपनी जॉईन केली होती. पण ते जॉब असेच होते म्हणजे की कुठे सेटलमेंट नव्हते आणखी तसे व्यवस्थित. मग विचार केला की आपण आता टीचिंगमध्ये जाऊया. 2008 मी विचार केला की आपण टीचिंग फील्डमध्ये. मग मी पॉलिटेक्निक कॉलेज GSPM जॉईन केलं. मग 2010 मी AISSMS एक 6 महिन्यासाठी जॉईन केलं कारण माझं तेच चालू होतं फॅमिली आणि हे. मग नंतर मला असं जाणवलं की आपल्याला जर या फील्डमध्ये राहायचं असेल तर MTech ME करणं कंपल्सरी आहे. पण तेव्हा ME तितके कॉलेजेस नव्हते आणि माझं सासर औरंगाबाद असल्यामुळे मी विचार केला की आता मुलगी लहान आहे तर आपण तिथे ॲडमिशन घेऊया सो दॅट आपल्याला एक्झामच्या वेळेस वगैरे सपोर्ट होईल म्हणून. म्हणून मग मी 2008-10 तिकडे ॲडमिशन म्हणजे तेव्हा प्रॉपर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावे लागायचे म्हणजे एक्झाम देणे मग इंटरव्ह्यू देणे आणि मग ऍडमिशन मिळणे ही पूर्ण प्रोसिजर. तर तिथे नंबर लागला मग मी तिथे ऍडमिशन घेतला. पण तिथेही बरेच की म्हणजे मी तेव्हा सेकंड प्रेग्नंट पण होती म्हणजे जेव्हा मी ME जॉब आणि ते मग मला इथून मी 3:30 पुण्याहून उठायचे पहाटे 5 बस पकडायची मग तिकडे जायची 10
1: तिथून
2: संभाजीनगरला 10 मॉर्निंगला तिथे पोहोचायचं. दिवसभर कामं करायची कॉलेजची आणि रात्री 6 बस तिकडून पकडायची आणि रात्री 11:30-12 परत तिकडे रिटर्न. म्हणजे अशी मी बऱ्याचदा प्रेग्नंट असतानाही त्याच्यामुळे मी म्हणजे मला असं झालं व्हायचं कधी कधी की बेबी आहे कडे अशी सिच्युएशन झालेली. म्हणजे मी तेही सिच्युएशन हँडल केली म्हणजे खूप छान. म्हणजे आहे हे सगळं स्ट्रगल पण आहे पण तेवढी जिद्द पण होती की नाही आपल्याला आहेत आपल्यामध्ये तेवढं कॅलिबर तर आपण वापरणे. म्हणजे फोर्स काहीच नव्हता मिस्टरांचा की तू करच जॉब कर किंवा हे कर. पण असं वाटायचं की ठीक आहे आपल्यामध्ये आहे तर आपण त्या कॅपॅसिटीचा युटिलाइज केलाच पाहिजे. म्हणून मग ते तशा पद्धतीने मग 2013 माझी ME कम्प्लीट झालं आणि मग नंतर MIT 2010 मी जॉईन केलं. म्हणजे दोन्ही MIT सारखा कॉलेज म्हणजे इथं खरंच नाव घ्यायला हवं कारण मी जेव्हा MIT 2010 जॉईन केली तेव्हाच मला ME ॲडमिशन भेटलं तेव्हाच मी प्रेग्नंट पण होती. तर त्यांनी कॉलेजनेही मला सपोर्ट की तुम्ही औरंगाबादला जाताय तर तुम्हाला राहण्यासाठी ऑन ड्युटी म्हणजे 15-20 दिवस तर त्यांनी मला कधी म्हणजे मी न्यूली जॉईन असतानाही त्यांनी सपोर्ट केला. ती सगळ्यात बेस्ट MIT कॉलेजचं नाव का घेते कारण त्यांनी एज्युकेशन किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंटला ऑलवेज तिथे खूप चान्स असतो. कधी तुम्हाला म्हणजे फायनान्शियली असू दे किंवा तुम्हाला जे नंबर ऑफ डेज लागतात तर तशा गोष्टी खूप सपोर्ट केल्या जातात. त्यामुळेच तिथे एकदा जॉईन केलं की लोक रिटायरमेंटपर्यंत तिथेच छान स्वतःला ग्रूम करतात आणि डेव्हलप करत जातात. आणि तिथे मग मी 2013 जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं मग परत PhD करण्याचा काही विचार नव्हता, पण जे माझे कलिग्ज वगैरे होते तर पेट म्हणजे पीएचडी एंट्रन्स टेस्ट मग ते एक्झाम वगैरे देत होते आणि यावर्षी नाही जमलं मग पुढच्या वर्षी करूया वगैरे अशी चर्चा. मग मी म्हणलं आपणही ट्राय करायला हवं, स्वतःचं नॉलेज म्हणजे चेक केलेलं पाहिजे की कम्पॅटेबिलिटी आपली चेक करायला हवी की मी पण कम्पॅटेबल आहे का नाही पीएचडी एंट्रन्स वगैरे. म्हणून मग मी ती एक्झाम दिली पेटची आणि ती फर्स्ट याच्यामध्ये स्क्रॅच झाली, त्याच्यामुळे माझं पहिल्याच वर्षी माझं पेट क्लिअर आणि ॲडमिशन पीएचडीचं झालं एसपीपीयूमध्ये. मग माझं एमआयटीच कॉलेज होतं पण अंडर एसपीपीयू, मग त्या पद्धतीने मग तिथला पुढचा प्रवास सुरू झाला. मग मध्ये
3: तुम्ही 2010 तुम्ही म्हणतायत की एमआयटी जॉईन केलं ऍज अ लेक्चरर, पण त्याच्या अगोदर तुमचं 2001 ते 2013 असा 13 वर्षाचा जर कालावधी पकडला तर 2001 पासआउट झाल्यानंतर मग तुमची जॉबची जर्नी कशी सुरू झाली?
2: मग तेव्हाही मग लातूर जे विलासराव देशमुख फाउंडेशन तिथे तेव्हा मुख्यमंत्री होते विलासरावजी, तर तेव्हा तिथे एक मुंबईची एक शारदा एंटरप्राईज म्हणून एक कंपनी आहे तर ते फ्री एज्युकेशन देतात मुंबईमध्ये, तर तेव्हा विलासरावजींनी ती सिस्टीम आपल्या इथे यावी महाराष्ट्रामध्ये आणि ती लातूरला, आणि मग त्यांनी ते त्यांना तिथे इन्व्हाइट केलं होतं ते इन्स्टॉल म्हणजे फाउंडेशन मध्ये, तर ते मी पण पहिलीच तिथली व्यक्ती होती जे तिथे जॉबसाठी अप्लाय केली होती आणि तिथे कम्प्युटर एज्युकेशन फ्रीली द्यायला जायचं. म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे तेव्हा कम्प्युटर जस्ट आलेलेच होते, इंटरनेट किंवा ईमेल, माझं फायनल इयर झाल्यानंतर मी पहिला ईमेल पाठवला म्हणजे तेव्हा सुरू झालं होतं ते, त्याच्यामुळे तितका इरा नव्हता, मोबाईल पण नव्हते तितके, जस्ट स्टार्ट झालेले. तर मग विलासरावजींच्या तिथे मी जॉब सर्च करत होते कुठले कॉलेज किंवा काय, तर मग तिथे मी गेली, मग तिथे ते नवीन आलेले होते तर मग ते माझे इंटरव्ह्यू झाला तिथे. मग त्यांना दिसलं की ह्या व्यक्ती जरी कम्प्युटरचं नॉलेज पहिलं कारण नव्हतं तितके, पण टीच कारण डायरेक्ट लर्निंग टू टीचिंगला उतरत होते मी, तर त्याच्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. मग त्यांना कळालं की हे करू शकतात जर यांना थोडंसं जर दिला आपण चान्स, तर मग ते त्या कंपनीने त्या मला तिथे घेतलं. मग ते एमआयडीसी जे लातूरला आहे विलासराव देशमुख फाउंडेशन, मग तिथे मी जॉईन केलं. तिथे मी 2 वर्ष जॉब केला टीचिंगचा, कम्प्युटर टीचिंग, आणि मग तिथून लग्न झाल्यानंतरच मग मी मुंबईला शिफ्ट झाली होती.
3: अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं लातूरमध्ये असताना चालू असतानाच तुमचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला शिफ्ट होण्याचा योग आला. अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कवडीकी यांच्याशी, त्यांचं आपलं माहेरकडलं नाव घोडके आहे. तर डॉक्टर मनीषा यांची जी लाईफ जर्नी आहे ती आपण समजून घेत आहोत. सध्या त्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि जवळपास 13.5 वर्ष झाली आपण हे पण समजून घेत आहोत. तर तुमची ही सगळी जर्नी मुंबईला जाणं, मुंबईच्या तिथं काम करणं आणि ज्यावेळेस एमआयटीला जॉईन होणं, तर एमआयटीला पण कसं जॉईन झाला 2013 तुमचं हे एमईचा जो विषय होता तो पण तुम्ही एक्सप्लेन केला, पण ज्यावेळेस तुम्ही एक प्राध्यापक म्हणून लागलात कारण तुम्ही एका अशा जर्नीमधून गेले होतात की जिथं तुमच्या आईवडिलांचा जो विषय होता तो शैक्षणिक पार्श्वभूमी काहीच नव्हती, धाराशिव सारख्या ठिकाणी शिकणं किंवा लातूरचा पण असेल, तर मूळतः तुमच्याकडे एक हुशार असे गोष्ट होती की तुम्ही भोसले हायस्कूल नंतर दयानंद कॉलेजला सुद्धा ऍडमिशन त्या काळामध्ये मिळणं म्हणजे खूप एक मोठी प्रेस्टिजची गोष्ट समजली जायची. तर त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर म्हणून ज्यावेळेस पुण्याला जॉईन केलं ह्या 13 वर्षाच्या जर्नीमध्ये, तर ॲज अ लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे, आपण जर तुलना करायची म्हणलं तर धाराशिवमध्ये तुम्ही पण इथे शिक्षण घेतलेलंच होतं आणि तिथं आता काही विद्यार्थ्यांना शिकवतायत आणि ते पण पुण्यासारख्या ठिकाणी, तर काय नेमकं तुम्हाला कसं डिफरन्शिएट करता येईल याला किंवा कसा हा एक्सपिरियन्स सांगता येईल?
2: नाही, तिथलं एज्युकेशन आणि इथलं एज्युकेशन, इथे हार्डवर्क म्हणजे इथली मुलं जी असतात ते हार्डवर्कर जास्त असतात, तिथे आहे म्हणजे तिकडे आहे पण तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली, आणि इथे मुलं जी असतात ते अवरेज असतील म्हणजे टॉपर्स वगैरे नसतील ऍडमिशन घेताना, पण इथलं जे क्लायमेट किंवा तुम्हाला सेल्फ लर्निंग किंवा जे आम्ही जेव्हा होतो आणि कारण तेव्हा सोर्सेसच नव्हते जास्त बोलायचं म्हणत, आता मुलं कुठेही असू दे इंजिनिअरिंगला त्यांना सोर्सेस इतके मिळालेले आहेत पुण्यामध्ये असू दे नाहीतर इथे, पण त्याचा त्यांनी खूप छान फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे आता बऱ्याचदा असतं की मुलं मला इथून कॉल करतात की मी पुण्याला येऊ का तिथे ऍडमिशन घेऊ का, तर मी म्हणते इथेही चांगलं कॉलेज आहे, म्हणजे मी असं नाही म्हणणार की कुठलेच कॉलेज चांगलं किंवा वाईट, पण ते कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन यू पीपल, कारण तुम्ही तिकडे आला तिथे ऍडमिशन घेतलं आणि जर तुम्ही स्वतः केलंच नाही काही तर त्याचा काही फायदा होणार नाही, पण तुम्ही इथे जरी राहिलात, माझ्या सख्या म्हणजे मावस भावाची मुलगी तिने मला विचारलं, मी म्हणलो तू तेरणाला घेतलंस तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मी माझं तुझं लहान भाऊ अमेरिकेत आहे मी इथं करते, फक्त तुला करावं लागेल जे काय करायचं म्हणजे ऍडमिशन घे आणि तू स्वतः अभ्यास करायचा की स्वतः एक्सप्लोअर करणे. मी एमआयटीमध्ये शिकवते पण मुलांना सेकंड इयर पासूनच सांगते की तुम्ही फर्स्ट इयरला येतात तेव्हा तुम्हाला कॉमन सब्जेक्ट्स असतात की बिंग अँड इंजिनियर व्हॉट इज गोईंग इन अनदर ब्रांच, ते तुम्हाला माहिती असल्यामुळे तसे सब्जेक्ट दिलेले असतात, पण जेव्हा सेकंड इयरला येतात तेव्हा पूर्ण फंडामेंटल सब्जेक्ट्स असतात त्याच्यामुळे आणि मुलांना ते थोडं टफ जातं, मग मुलं काही पासिंग वगैरेला जास्त लक्ष देतात, पण त्याच्याऐवजी त्यांनी

0: इंडियाला असताना त्यांनी जर काही मुलांना जॉब करायचं असतो, काही मुलांना हायर एज्युकेशनला जायचं असतं, काही मुलांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असतं, तर त्यांनी त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ते आत्ताच पाहायला पाहिजे. सेकंड इयरमध्ये ऑलवेज मी माझ्या मुलांना नेहमी आणि दररोज क्लासमध्ये गेल्यानंतर की नेहमी गायडन्स करते की तुमचं काय एम आहे आणि काय करत आहे त्याच्यानुसार तुम्ही काय ठरवलं. कारण जे सिलेबस असतो तो लिमिटेड असतो, आम्ही तितकं त्यांना पूर्णपणे एक्सप्लोर म्हणजे करू शकत नाही की सिलेबस आणि स्टक असतो. पण आताची गरज इतकी जास्त आहे की तुम्हाला यू हॅव टू सेल युअर सेल्फ की हाऊ आय एम बेस्ट फ्रॉम अदर्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला जरी तुम्हाला 9.5 CGPA असेल किंवा तरी जर तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल, एक्सप्रेस करू शकत नसाल स्वतःला मी कसा बेस्ट आहे ते दाखवू शकत नाही तर काही फायदा नाही टॉपर असूनही. कारण आम्ही बघतो तुम्हाला अलॉंग विथ टेक्निकल नॉन टेक्निकल गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. मी तुमचं कम्युनिकेशन स्किल असो, तुमचं राहणीमानसुद्धा, अगदी तुम्ही शूज घालताय कसली चप्पल घालताय याच्यानुसार तुमचं जे ॲटिट्यूड येतं तुमच्यामध्ये, तुम्ही कपडे कसे घालताय, तुम्ही इन केली आणि एक टी शर्ट कसाही घातला तरी तुमच्यामध्ये जे अटायरमेंटमुळे म्हणजे ती कुठल्याही कॉलेजमध्ये तशी सिस्टीम असते की युनिफॉर्म, पण काही फॉलो करतात काही फॉलो करत नाही. पण त्या युनिफॉर्ममुळे येतं म्हणजे एक जर सांगायची गोष्ट म्हणली तर की रावण जो होता त्याला कुठलंही रूप धारण करता येत होतं, तर मग ते रामाचंच रूप धारण करून सीतेला पळवून घेऊन जाऊ शकतात. ही स्टोरी मी मुद्दा माझ्या क्लासमध्ये सांगत असते की व्हॉट इज द रिझन की रावणने का नसेल तरी रूप घेतलं, मग त्यांच्याकडून एक्सपेक्टेड म्हणजे आन्सर्स काय येतात ते बघते. कारण तो राम जे आहे त्याचं जे म्हणजे कॅरेक्टर होतं तो जरी म्हणजे रावणाने जेव्हा रामाचं रूप धारण केलं तर त्याला जे रॉंग काम करायला जायचं होतं ते करू शकत नव्हता. कारण ते रावण रामाचं जे कॅरेक्टर आहे त्याने ते घेतल्यानंतर त्याच्यामुळे तो वाईट कृत्यच करू शकत नव्हता. मग ही त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमचं गेटअप तुमचं राहणीमान
1: व्हेरी गुड
0: हे पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे मी बघते आपले जे मुलं येतात तिकडून पण येतात, मग मी त्यांनाही फोकस असतं की तुम्ही आलं तर तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. कारण काही तिकडचे मुलं जे असतात ते इंग्लिश ते ब्रॉड त्यांचं डेव्हलपमेंटच तशी झालेली असते त्याच्यामुळे त्यांचं बोलण्याची पद्धत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि आता प्रोफेशनल लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आता मला येत नाही किंवा मी नाही. तुम्हाला कुठेही जा तुम्ही ग्लोबली आता आपण जातोय सगळीकडे, त्याच्यामुळे ती लँग्वेज तुमची प्रोफेशनल लँग्वेज समजून तुम्हाला ती शिकावीच लागेल तुम्ही कुठे राहा मग. आणि जे सोर्सेस अव्हेलेबल आहेत तुम्ही उस्मान धाराशिवमध्ये राहा किंवा कुठेही राहा तुम्ही करू शकता ते गोष्टी. त्याच्यामुळे असं कधीच म्हणायचं मी तर ते सांगते तुम्ही असं कधीच म्हणायचं की मी इथं आहे म्हणून मला एक्सप्लोअर मिळाला नाही. ऑनलाईनमुळे जे आता मध्ये आपलं जे झालं खरं तर पॅन्डेमिक सिच्युएशन वगैरे, पण खूप काही शिकायला मिळेल की आता तुम्ही ग्लोबली शिकताय, ग्लोबली जॉब करू शकता, घरी बसून जॉब करू शकताय, हायर पॅकेजेस घेताय घरी राहून, मग तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी पण तेवढेच चान्सेस आहेत. मग ते पूर्णपणे तुमच्यावर की तुम्ही त्या सोशल मीडियाचा वापर कसा करणार आहात. की नाहीतर एंटरटेनमेंट करायला रात्री मुलं झोपत नाहीत का तर ते रात्रभर पण तेच बघत असतात त्याच्यामुळे सकाळचे क्लासेस मिस होतात. मग तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे कारण डिस्ट्रॅक्ट करायला त्यांच्याकडे खूप चान्सेस आहेत. पण त्याच्यातूनही आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट कसं घ्यायचं आहे ते त्यांनी ठरवलं पाहिजे.
1: तर डॉक्टर मनीषा जी आता तुम्ही खरं तर काय झालं की मी तुम्हाला काय डिस्टर्ब करत नव्हतो, एखादा क्वेश्चन विचारून इंटरप्ट करायचा विषय माझा काय होत नव्हता, कारण तुम्ही तीच जर्नी सांगत होता मला जी हवी आहे. म्हणजे कारण काय की तुमच्याकडे एक प्रोफेसर असण्याचा जो अनुभव आहे पुण्यासारख्या ठिकाणचा, इथले विद्यार्थी काय करतात किंवा इथल्या कॅम्पसमधले काय करतात आणि ओव्हरऑल पण जे काही ऐकणारे सर्व लोक असणार, म्हणजे आता पॅरेंट्स पण आहेत त्याच्यात ऐकणारे, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पण वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे आपले इथे स्टुडंट आहेत ऐकणारे, ऐकणार हा प्लॅटफॉर्म खूप म्हणजे तसा खूप व्हास्ट आहे आणि ऐकणारे लोक खूप वेगवेगळे आहेत. पण तुम्ही जे की पॉइंट सांगत होतात की नेमकं काय करायला हवं तर ते खूप गरजेचे आणि खूप मुद्देसूद होते. कारण ते जर फॉलो करता आलं तर आजच्या युगामध्ये मला असं वाटतं की ते पुढे जाता येतं. तर आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कौडगी यांच्याशी आणि त्या सध्या MIT कॉलेज इथे प्रोफेसर आहेत, तर आपण म्हणजे आता ज्या पद्धतीनं सांगत आहात तुमचा वैयक्तिक अनुभव काय राहिला सांगा. कारण तुम्ही मराठवाड्याच्या प्लॅटफॉर्मवरून गेलेला होतात, तिथं पुण्यासारख्या सगळ्या तुमच्या कलिगच्या समोर तुम्ही पण शिकवत होतात, तुम्हाला कधी असं अंडरएस्टिमेट केलं नाही की डॉक्टर मनीषा काय मराठवाड्यातून आलेले आहेत त्यांना काय बोलता येणार आणि काय समजतंय.
0: याची सुरुवातच अशी की जेव्हा मी MIT कॉलेजचा फॉर्म फिलअप केला होता की जेव्हा जॉब तिथे ओपनिंग होत्या आणि मला कळलं MIT कॉलेज काय लेवल आहे, मग मी फॉर्म फिलअप केल्यानंतरच की इंटरव्ह्यूची डेट होती आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि इंटरव्ह्यू सकाळी 10 होता. म्हणजे मी नाही जायचं कारण MIT खूप टॉप हाय क्लास कॉलेज आणि मी डायरेक्ट अशी करू शकतो. माझ्या मिस्टरांचं म्हणणं तू फक्त इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहा पुढचं बघू, कारण माझं जायची तयारी अशी मेंटली की एवढ्या हायफाय कॉलेजमध्ये मी जाऊ शकेल का, मी करू शकेल का, आणि मुलगी लहान होती. तर मग आम्ही लास्ट मोमेंटला की ठीक आहे आपण तिला ड्रॉप करूया यांच्या मित्राच्या घरी, मग जाऊया तिथे. मग मी तिथे ड्रॉप करून MIT ला गेलो. सकाळी मी 10:30 तिथे पोहोचले असेल, पूर्ण दिवसभर फुल पाऊस आणि माझा नंबर संध्याकाळी 5 आला इंटरव्ह्यू मध्ये.

0: मी आणि सगळे तिथे आलेले लोक ते वाचत होते, त्यांनी बुक आणले होते, नोटबुक वगैरे, इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचं कसं काय. आणि मी असे गेले होते की मला म्हणजे मिळेल का नाही जॉब वगैरे, पण मी जे JSPM कॉलेज किंवा मी जे म्हणलं ASSMS मध्ये मी शिकवलेली होती, तर मग ह्या सर्वांकडे बघून मला असं वाटलं मी तर काहीच आणलं नाही अभ्यासाला, काय करू म्हणून मी फक्त शांत बसून मी काय शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन करत बसले मनातल्या मनात. आणि मग माझा 5 वाजता नंबर आला आणि तिथे UGC इंटरव्ह्यू होता तो, त्याच्यामुळे पूर्ण समाज कल्याणचे लोक असतात, युनिव्हर्सिटीचे लोक असतात, मॅनेजमेंटचे असतात, असे 15-20 लोक बसलेली होती असे पूर्ण सर्कलमध्ये. आणि आपण तिथे सेंटरला जाऊन बसायचं असतं, मग तिथे मी जाऊन बसली, मग सर्वांना आपण फेस मग तिथेही ते बघितलं जातं की आपलं कम्युनिकेशन स्किल, नॉलेज, परत तुमचं बॉडी कॉन्टॅक्ट, आय कॉन्टॅक्ट. कारण आम्ही पुण्यामधल्या म्हणजे टॉप कॉलेजमध्ये 60-70 मुलाला ॲट अ टाईम शिकवणार, तर माझेही तितके गट्स आहेत का तेही बघितलं जाईल. मग तेच विचार केला की आता ठीक आहे आपण बसलेले आपल्यामध्ये आहेत, फक्त आता ती पुढची 15-20 मिनिटं आपण छान हँडल केले पाहिजे. आणि सर्वांनीच लाईफमध्ये इंटरव्ह्यू देत असताना कधी घाबरायचं नाही कुठल्याच गोष्टींना. एकतर माझ्या मिस्टरांचं पण नेहमी तेच सांगणं, एकतर हो म्हणतील नाही तर नाही म्हणतील, पण तू बेस्ट ऑफ बेस्ट तुझ्या द्यायचे प्रयत्न करत जा. म्हणून कुठलेही इंटरव्ह्यू असेल किंवा काही असेल तुम्ही घाबरू नका. तिथे जेव्हा बसलो आणि त्यांनी तेच सुरुवात केली की तुम्ही मी परत जे काय, आणि मग त्यांनी जे क्वेश्चन केले ते पूर्ण मी काय जे शिकवलेलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले, आणि त्याच्यामुळे मला ते सगळं इझिली सांगता आले जे क्वेश्चनिंग चालू होते आमचे. आणि त्याच्यामुळे मी बाहेर आल्यानंतर मला असं झालं की यार माझं होईल की काय ते जॉब म्हणजे असं. आणि ते कॉलेज मग एकदा परत जॉईन केल्यानंतर आता ते कोथरूडमध्ये म्हणजे मेन पुणेकर्स वगैरे, तर स्टार्टिंगला होतच ते की असे आले मग किंवा काय, पण मी डे 1 पासून स्वतःला ठरलं की आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ. आणि आपल्यामध्ये काही कमी नाहीच आहे, तर इथे सर्वजण असतात पण आपण आपले आपले बेस्ट द्यायचे. ठीक आहे, त्यांचं तिथलं कम्युनिकेशन स्किल थोडं वेगळं, कोथरूडकर पुणेकर थोडं वेगळं असणारच, आणि पण ते बेस्टच आहे म्हणजे खरं तर ते लोक पण म्हणून तितक्यावरती
1: फॉलो करायला पाहिजे लँग्वेजच्या.
0: म्हणून ते सर्व आपण आपण मी आय एम टीचर इज ऑलवेज लर्नर, पण मी नेहमी माझ्या स्टुडंट्स कडूनही की फर्स्ट इयर असो किंवा लहान मुले असो त्यांच्याकडून बघत राहायचं की काय आपण शिकू शकतो आणखीन. आणि मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगते की तुम्ही डेली डायरी बनवा, नवीन एक पॉईंट काही असू दे साधं, तुम्ही जरी घरात काही काम केलं ते लिहा, त्याच्यानी तुम्हाला काय फिलिंग येते बघा, की म्हणून तुम्ही ऑलवेज शिकत राहिलं पाहिजे. आणि मग तसं MIT कॉलेजमध्ये टॉप, आणि मग जेव्हा जॉईन केलं मग ते कॉन्फिडन्स तेव्हाचं मी जॉईन करण्याच्या अगोदरचा आणि आत्ताचा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मी अगदी इंटरनॅशनल लेवलही माझे स्टुडंट घेऊन गेली दुबईला, जेव्हा की 100 स्टुडंट मी आणि माझे एक कलीग, तर कलीगचं म्हणत आहे तू आहेस म्हणून मी येणार आहे म्हणजे तुमच्यावर तुम्हालाच हँडल. मग आता बाहेरच्या देशात आपण गेल्यानंतर आपले फोन वर्क करत नाही, तर मुलांना 100 मुलांना कसं हँडल करायचं, आणि ते सर्व म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी आमच्या कॉलेजमध्ये रुरल इमर्शन टू IS इंटरनॅशनल एक्सप्लोजर अशा मुलांना घेऊन आम्ही घेऊन जातो. रुरल इमर्शन असो, मग नॅशनल NAIP नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम जिथे आपण IIT वगैरे अशा ठिकाणी मुलांना तिथला एक्सप्लोजर मिळण्यासाठी घेऊन जातो, परत इंटरनॅशनल लेवल की बाहेरच्या देशामध्ये कसं चालतं म्हणून मुलांना तिथेही घेऊन जातो. म्हणजे तुम्ही मागाशी क्वेश्चन विचारला की विदर्भ म्हणजे आपल्या इकडच्या साईडचे मराठवाड्याचे वगैरे मुलं आणि तिथला, तो तिथं एक्सप्लोजर खूप मोठा मिळतो मुलांना. मग इथल्या मुलांना तितकं लेवलचं मिळत नाही, पण ठीक आहे त्यांनी इथून करून तशा ठिकाणी जावं, जसं की आमची जर्नी झालेली आहे की तुम्ही फक्त तुम्हाला घडवा बेस्ट, मग तुम्ही कुठेही टाकलं तरी कुठे गेला तरी तुम्ही सर्व्हाय करा आणि तुमच्या बेस्ट तिथे परफॉर्म करणार. मग ते तो खूप मोठा डिफरन्स आहे की ज्या मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण तिकडे जातो आणि इकडच्या कॉलेजेसमध्ये, मग तिकडे अगदी म्हणजे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथलं लेवल जरा छान म्हणजे आणखीनच की तिथे सर्व, जसं मी मुलांना म्हणले की आम्ही रुरलमध्ये काय आहे तिथले प्रॉब्लेम्स काय, तिथे मुलं आठवड्यावर राहतात त्यातले प्रॉब्लेम बघतात की काय आणि मग तिथे सोल्युशन आपण कसं देऊ शकतो वगैरे. आणि सगळे आपण पण आपण म्हणतो शेतीप्रधान देश आहे, तर तिथलंही लाईफ काय आहे, किती मोठे घरचे जे मुलं तिथे, कारण अगदी तिथे हायफाय मुलंही भरपूर आहेत, अगदी त्यांची स्वतःच्याच कंपन्या वगैरे असतात, पण तेही तिथे जातात तिथे राहतात तिथल्या सगळ्या वातावरणामधल्या ॲडजस्ट करून घेतात. म्हणजे आम्ही आत्ताच जाऊन आलो आम्ही तिथल्या खेडेगावात, तर मुलांना शाळा स्कूल दिलेले जिल्हा परिषदेत राहण्यासाठी, तर ते दिवसभर तिथे राहणी रात्री तिथे झोपणे वगैरे, परत सकाळी उठून बाहेर सगळ्या प्रोग्रामला जाऊन येणे सर्व, म्हणजे ते एक्सप्लोजर पण आपल्या मुलांना, कारण आपण इंडियन आहोत आपल्या आपल्या इंडियामध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. खेडेगावात जरी फॅसिलिटीज सर्व असतील तरी आपण आता खेडेगाव म्हणलं तरी तिथेही भरपूर खूप छान तिथली जी मुलं एज्युकेशन घेत आहे, म्हणजे आम्ही तिथे जाऊन बघतोय की लहान स्कूलमधली मुले किती स्वतःला ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जो म्हणतो, मग आम्ही तिथे ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतो स्कूलमध्ये. परत मुलांना श्रमदान म्हणून शेतात मध्ये जाऊन शेतकऱ्यांना मदत म्हणून तिथे कांदे उपटणे वगैरे हेही प्रोग्राम केलेले आहेत आम्ही तिथे. म्हणजे आणि मग तिथले प्रॉब्लेम काय असेल ते घेऊन येतात मुलं, त्याच्यावरती मिनी प्रोजेक्ट असेल, कॅपस्टोन प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम स्टेटमेंट इन्क्लूड करतात आणि तसं सोल्युशन देतात. मग तेच परत नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम, मग तुम्ही आय आय टी सारख्या ठिकाणी वगैरे कसं चालू असतं, मग तिथलंही तुम्ही तिथे जाऊन तिथला कॅम्पस, तिथले टीचर्स, तिथले मग इंटर्नशिप वगैरे असेल तिथे इंटरॅक्ट करा, तिथून प्रोजेक्ट काही मिळतात कसे बघा, आणि मग परत पुढचं फायनल इयर जा जातात ते एन आय इंटरनॅशनल वगैरे जात असतात. असे त्या मुलांना भरपूर चान्स मिळतो तिकडे.
1: तर मित्रांनो, आपण जे हे एकदम एन्थुजिस्टिक चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कोवडीकी आणि ज्या धाराशिवच्या मुळता राहणाऱ्या आहेत आणि इकडलं धाराशिवचं आणणं त्यांचं घोडके आहे. 2001 त्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयातून आणि सध्या एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मी आता तुमच्या जे पूर्ण 12 पेजेस म्हणजे कदाचित त्यापेक्षा जास्त होऊ शकतं तुम्ही जेवढं बोलतायत त्यानुसार, कारण आता जे तुम्ही हे नॅशनल काहीतरी
0: अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम,
1: हा तर हे जे प्रोग्राम सांगितले तुम्ही, तर त्याचे जे एक्सपिरियन्स आलेले त्याच्यावर सुद्धा बरंच काही तुम्ही लिहू शकता. मला तर असं वाटतं की एखादा असं तुम्ही एखादं पुस्तकं वगैरे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स वर लिहावं. पण हे जे तुमचं आता जवळपास 12 पानांचा बायोडेटा आहे त्याच्यामध्ये जे आता हायलाईट केलेले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जर समजा आपण चर्चा करायची म्हटलं तर साधारणतः तुमच्याकडे पेटेंट्सचा एक विषय आहे, कॉपीराईट्सचा एक विषय आहे, पब्लिकेशन तुमचे आहे ते इंटरनॅशनल जर्नल्स आहेत आणि कॉन्फरन्स आहेत तशाच, पुन्हा त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आहेत. तर हे नेमकं काय असतं, तुम्ही याच्यात काय केलं ते सांगा.
0: गुड क्वेश्चन अगेन. कारण बिईंग अ टीचर, आता सर्व कॉलेजेसमध्ये हे कंपल्सरीच केलेलं आहे की टीचर लोकांनी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जेव्हा लोक घेतात तर त्या कॉलेजचा रँक काय, म्हणजे क्वालिटी काय, तिथली टीचर्स कसे आहेत, तिथे रिसर्च किती चालतो. रिसर्च हा गोष्ट सध्या खूप म्हणजे गरजेचंच आहे, रिसर्च आणि इनोव्हेशन की सगळ्याच कंट्रीजमध्ये. तर मग आपल्या इंडियामध्ये मग ते हे जे घडतं ते इथे कॉलेजमध्येच घडत असतं, रिसर्च आणि इनोव्हेशन. तर आता पूर्णपणे जेव्हा आम्ही पीएच केली तेव्हा हे पेपर वगैरे तर पब्लिश कंपल्सरी असतातच आमच्या, म्हणजे कुठेही कुठल्याही कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट करावंच आणि केलेलंही असेलच की स्टुडंट बरोबर तुम्ही काम करायला पाहिजे की मुलांचे जे प्रोजेक्ट्स असतात तर त्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरपासून सुरू करायचे, प्रोजेक्ट द्यायचे छोटे छोटे आणि मुलांना सांगायचं की आपण पेपर वगैरे पब्लिश करायचं, कारण हे मुलांसाठी पण इंटरनॅशनल लेवलवरती रेकॉग्निशन असतं, त्यांचा बायोडाटा खूप स्ट्रॉंग बनतो की मुलांनी रिसर्च इनोव्हेशन केलेलं आहे त्यानुसार. कारण ते पहिले लिटरेचर सर्वे करतात की समजा एक कुठलाही प्रोजेक्ट त्यांना घ्यायचं आहे, तर आपण काय म्हणतो की तुम्ही फायनल इयरला गेल्यानंतर मग सुरू करतात, मग त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी जर सेकंड इयर थर्ड इयर पासून सुरू केलं त्याच्यावरती वर्क करायला तर त्यांना एक डोमेन मिळतो की मला इंटरेस्ट कशात आहे, मी कोणत्या डोमेनमध्ये मला जास्त काम करायला आवडेल आणि त्या डोमेननुसार मी जॉब करायला मिळेल आणि त्यांच्याकडे ते नॉलेज पण तितकं येतं, ते अक्वायर होतं. म्हणून मग आम्ही ते मुलांना सांगतो की आपलं, मी तर अशी की मला रशियामधून किंवा मी जे इंटरनॅशनल लेवलवरून काही किट्स वगैरे मिळत असतात तर मला अशा किट्स मिळालेल्या आहेत 10 किट्स, म्हणजे अशा 20 डिफरंट AIML जे आता सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, तर त्या मी एक प्रयत्न केला एका ठिकाणी दुसऱ्या कंट्रीमध्ये आणि त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट ते एज्युकेशनल पर्पजसाठी दिल्या. तर मग मी ते माझ्या स्टुडंट्सला देते की तुम्ही याला एक्सप्लोर करा. आता मग एका कंपनीचा एका स्टाफने पण ती घेतली किट आणि त्यांनी पण त्याच्यावरती काम करते आणि ते म्हणाले की आपण म्हणजे तुम्ही खूप छान हे सर्व करत आहात, तर मग त्यांनी मुलांसाठी पण मी वर्कशॉप कंडक्ट करेन त्याच्यावरती आम्ही वर्क करतोय. तर अशा कंपनी म्हणजे कंपनीज एज्युकेशनलला किट्स देत असतात, तर टीचर्सनी थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट करावं की अशा काय कुठल्या कंपनीज असतात, कशा मिळू शकतो आपण, आणि हे मुलांना द्यायचं कारण ते परत इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा जातात तर त्यांना ते नॉलेज आलेलं असतं. मग आणि मुलांबरोबर कोलॅबरेटिव्ह वर्क नेहमी राहिलं पाहिजे टीचर्स आणि स्टुडंट्स इन्क्लूड, कारण फक्त टीचिंग करणे इज नॉट, म्हणजे ते 50% वर्क आहे की मुलांनी जरी डिग्री घेतली पण त्यांना डेव्हलप करणे, ओव्हरऑल थिंकिंग लॉजिकली त्यांना डेव्हलप करणे हे आपलंच काम आहे. त्याच्यामुळे मी आमच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आहे, तर मी नेहमी मुलांचीच ट्रेनिंग मुलांसाठी कंडक्ट करवते की मुलांना एक शिकवणे, आता तुम्ही पुढच्या ज्युनियर्सला हे शिकवायचं, मग तेव्हा जे शिकवत असताना त्यांच्यामध्ये स्वतः जेव्हा ते एक्सप्लेन करतात आणखीन त्यांच्यामध्ये ती क्वालिटी ते नॉलेज अक्वायर होतं, मग त्याच्यामुळे त्यांचा कम्युनिकेशन स्किल, डेअरिंग म्हणा किंवा 10 मुलांना 60 मुलांना 20 मुलांना समोर जाऊन बोलणे आणि मग त्यांना एक्सप्लेन करणे, ह्या सगळ्या गोष्टी मुलं पॅरली लर्न करत असतात. त्याच्यामुळे ते मुलं माझ्याकडे जातात की मॅम आता तुम्ही पुढचा कुठला कंडक्ट करणार आहे, आम्हाला करायचंच आहे असं वगैरे म्हणून. तर ते हे केलंच पाहिजे. मग हे कॉपीराईट किंवा म्हणा किंवा पेटंट जे आहे तुम्ही म्हणला ते, मी हे मुलांबरोबर असतानाच काम केलेलं आहे. पण ते करून घेणं त्यांच्या मागे नेहमी राहावं लागतं. कारण मुलांना कसं स्टार्टिंगला येतात त्यांचं जे शिकली की चला मॅम आपण करूया, म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं. मग एक थोडे दिवस गेले की त्यांचं काम सुरू होतं अकॅडमिक्स, मग ते मागे पडतात. पण त्यांना नेहमी, म्हणजे मी अगदी रात्री त्यांना फोन कुठपर्यंत काम केलेलं आहे, काय चालू आहे, मला तुम्ही पाठवून दे, हे कसं चालू, म्हणजे आपण त्यांच्यामध्ये 24 hours इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे. तरच मग ते ग्रूमिंग, मग ते एक टाईपचं मेंटरशिप टाईप असते, म्हणजे एक मेंटर मेंटी सिस्टीम सुरूच आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. तर मग ते जे 20-25 तुम्हाला मेंटीज दिलेले आहेत त्यांनाच घेऊन जरी आपण हे काम सुरू केलं, की कारण अकॅडमिक पॅरेलल चालूच असतं, त्याच्या दुसरीकडे तुम्ही हे त्यांना डेव्हलप करण्याचं काम केलं पाहिजे. तर मग मुलांना असे देते, ग्रुप तयार असतो, तिथे नेहमी टास्क देणे, हे तुम्ही काम करा, त्याच्यानुसार तुम्हाला काय अडचण आली तर मी आहेच तिथे. मग त्याचं एक वर्क इतकं फ्रुटफुल झालं पाहिजे की पेपर पब्लिश व्हायला हवा. आणि मग नवीन जर त्यांच्या मुलांमध्ये आयडियाज असतात ते बाहेर काढायला गरजेचं असतं, मग ते पेटंटसाठी, की जर तुमची नवीन आयडिया असेल तर मग आपण ते पेटंट करू. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण पेटंट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण जे सेफ्टी पिन वापरतात लेडीज लोक साडीसाठी ड्रेससाठी, त्याचंही पेटंट झालेलं आहे त्या काळामध्ये. मग ही कारण ही समाजाला लागणारी गोष्ट आहे. आणि मग ते समज काय करते, त्यांना तुमच्यासाठी काहीतरी सोशली वापरलं जाते तर ते तुम्ही फक्त आयडियाज द्या. आणि बाहेर कंट्रीमध्ये खूप प्रत्येक घरामध्ये इनोव्हेशन रिसर्च चालूच असतं आणि त्यांना करावंच लागतं जर तुम्ही हे करायचं असेल पुढे जायचं. पण आपल्या इकडे हे सगळं थोडंसं मागे आहे. आणि त्याच्यामुळे या मुलांना मोटिवेट करणे, गाईड करणे, हे नेहमी बिंग अ गुड टीचर ते चालूच राहिलं पाहिजे असं मला.
1: डॉक्टर मनीषा, तुम्ही म्हणजे जेवढ्या, म्हणजे कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्सच तेवढा आहे आणि हे 24-year जर्नी जी आहे ते तुमच्या बोलण्यातून जाणवायला लागली की किती तुमच्याकडे नॉलेज आहे, किती ज्ञान आलेलं आहे. आणि तुम्ही जे सुरुवातीलाच बॅकग्राऊंड सांगितलं की आई वडील अशिक्षित, म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही, ह्याच्यातून तुमच्या 3 महिने शिक्षित झालेल्या नोकरी करणारा, एक भाऊ अमेरिकेत राहणारा, आणि मग हे जे आहे ते मी तर असं म्हणतोय की ते इनहेरिटन्सच आहे, ते तुमच्या आईवडिलांमुळे तिथे तुमच्यामध्ये कदाचित तेवढा विषय आलेला असेल. पण तरी सुद्धा एक डोक्यात असा विषय येतोय, तो म्हणजे असा की तुम्ही 1998 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 2001 पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस तर तुमच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन, रील्स, काय आपलं ते व्हॉट्सअप, सोशल मीडिया, इन्स्टा, असं काहीच नव्हतं. आता तर भरपूर आहे ते, ह्याला कसं तुम्ही टॅकल करतायत, ह्याच्यातून कसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतायत, किंवा हे कसं, म्हणजे कारण तुम्ही ती पण जर्नी तुमच्या आयुष्यातली पाहिलेली, आताची पण आहे. आणि सगळ्यात अवघड जर गोष्ट कुठली असेल तर जसं डिस्ट्रक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह युज जरी होत असला तरी सुद्धा त्याच्यापासून दूर करणं तर आता शक्यच नाहीये. पण त्यांना ते योग्य मार्गाला लावणं हे कसं कसं पॉसिबल आहे.
0: आणखीन तिथे या गोष्टीसाठी मी वर्क कसं करत असते की मुलं आता तुम्ही बघताल 4 friends शेजारी बसलेले असतात पण ते सगळे आपापल्याच मोबाईलवरती असतात. मग तुम्ही म्हणजे तुमचे ते जे डेव्हलप म्हणजे इमोशनल अटॅचमेंट तुमच्यामध्ये बोलण्याची गोष्ट हे सगळं कमी झालंय. म्हणजे अटॅचमेंट जे असते पॅरेंट्स बरोबर सुद्धा कमी आहे. म्हणजे मी तर मुलांना सांगते सकाळी कॅम्पसमध्ये एंट्री मारली की एक व्हिडिओ कॉल करायचा की मी घरीच मी स्कूलला कॉलेजला चाललोय क्लासमध्ये दुपारी इतके असता सोडणार. कारण त्यांना काही पॅरेंट्सला त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आहेत, फक्त मुलांनी चालू आहे का आणि व्यवस्थित चालू आहे का. कारण मुलं पॅरेंट्सलाही बोलायला कमी झाले. आता जरी घरात असेल तरी 4000 चार मोबाईल्स असतात आणि व्हॉट्सअप ग्रुप असतो फॅमिलीचा, तिथे तिथे मेसेजिंग असते की मी हे करते ते करतो. म्हणजे आमच्या घरात ते चालू आहे नो प्रॉब्लेम असं आहेच. पण तरी आम्ही काय करतो की मुलांबरोबर टाईम दिला पाहिजे. दोघेही जॉब करते, घरात दुसरे असे आजी आजोबा वगैरे नाही आहेत. पण मग आम्ही ते टाईम स्पेंड म्हणून मग संध्याकाळी बसतो, कधी गेम खेळतो, प्रत्येकही खेळा मुलांबरोबर वगैरे असं. तर मुलांना पूर्णपणे जर आपण ते इमोशनली पण जर दिली नाही अटॅचमेंट तर ते त्यांना सोर्सेस भरपूर आहेत मोबाईलवरती जे की त्यांनी तिकडे डिस्ट्रॅक्ट करून मग त्याच्यावरती त्यांना छान वाटायला लागेल आणि तिकडेच एंटरटेनमेंट होईल. पण ते डिस्ट्रॅक्ट करणं खूप म्हणजे मुलांना तिथून करणं खूप गरजेचं, काळाची गरज आहे. म्हणजे जसं आपण म्हणलो की दोन्ही गोष्टी घडणार आहेत की चांगल्या ॲज वेल ॲज वाईट की तर ते त्याच्यामुळे आम्ही जे आता रुरल इमर्शनमध्ये पण गेलो होतो तर तेव्हा त्याच्यावरती एक स्किट बसवलं होतं की एक मुलगा जर पूर्णपणे घरातला मोबाईल वापरतोय आणि दुसरा ते कमी वापरून एज्युकेशनलसाठी वापरतोय तो, तर त्या दोघांची डेव्हलपमेंट कशी झाली आणि हा कुठे गेला आणि तो कुठे गेला. म्हणजे असं त्या आमच्याही मुलांना त्याच्यानुसार त्यांनी स्किट प्ले केल्यामुळे त्यांनी स्वतः ते प्ले केल्यामुळे त्यांना कळलं की कसं असायला पाहिजे म्हणून. आणि येस की पॅरेंटिंग सध्या खूप जरा डिफिकल्टच झाली की मोबाईलमुळे वगैरे की तुम्हाला नेहमी त्याच्यामधून कसं घेणे किंवा काय. तर मुलांना माझं तेच सांगणं आहे की तुम्ही फक्त त्या सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठीच, कारण तुम्ही एक जरी टॉपिक लिहिला कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला टीचरनी शिकवलेलं लगेच समजेल. तर तुम्ही कुठलाही टॉपिक लिहिला की तिथे व्हिडिओज अवेलेबल असतात, इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी वापर करावा सोशल मीडियाचा स्वतःला ग्रूम करण्यासाठी. आणि कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस इतके छान चालू असतात जे फ्री पण असतात, काही कोर्स म्हणजे त्याची फीस असते पण ते पण करावी. मी म्हणजे माझ्या मुली कुणीही असो 3-3 महिन्याचा असू दे, 2 महिन्याचा, 1 महिन्याचा, ऑनलाईन घरी बसून तुम्हाला ते कोर्सेस मिळतात. तुम्हाला फिजिकली कुठे जाण्याची गरज नाही किंवा काय नाही, फक्त तुम्हाला ते स्वतः तेवढा युटिलायझेशन करता यायला पाहिजे त्या टायमिंगचं.
1: अच्छा अच्छा, तर जसं तुम्ही म्हटलात की याचा तुम्ही एक पार्ट तुम्ही पाहताय तो म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा पाहताय क्लासमधला, जे की मोबाईल हातात वापरतायत, त्याचा वापर कसा करतायत, ह्याचं तुमचं साईड बाय साईड ऑब्झर्वेशन चालू असतं. पण जसं पॅरेंटिंग तुम्ही डिफिकल्ट आहे असं म्हणतात, मग तुमच्याच घरातली जी तुमची मुलगी आहे किंवा सेकंड चाइल्ड जे आहे तुमचं, आता ते पण साधारणतः मोठे झाले असं की तुला
0: पॉलिटेक्निक झालेली, आता ते इंजिनिअरिंगला जाईल मुलगा आठवीत,
1: आता मग त्यांच्या हातात पण मोबाईल आहे ऑब्व्हियस आहे ते, तर मग तुम्ही कसं म्हणजे कसं टॅकल करता, कारण हे कसं आहे की सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं की ह्या ह्याच्यामध्ये आपण करिअर ओरिएंटेड कसं होऊ शकतो, फॅमिली व्हॅल्यूज कशा पद्धतीने ठेवू शकतो?
0: त्यात पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एज्युकेशन ऑनलाईन झाल्यामुळे मुलांना त्यांच्या नोट्स येणे, परत त्यांचे असाइनमेंट येणे, ते इथेच झाले. स्कूल लेवलच्या पण असाइनमेंट त्याच्यावरतीच येतात, त्याच्यामुळे एक टाइम ठरवून द्यावा लागतो की तुम्ही इतक्या वेळेस 2 तासामध्ये तो वापरून त्याच्यामधून तुमच्या नोट्स कम्प्लीट करून सर्व झालं पाहिजे. आणि मी तर असं केलेलं की माझं मी घरी येईपर्यंत हे काम वर्क करून घ्यायचं, सो दॅट की मी आल्यानंतर मग आपल्याला बोलता येईल, आपल्याला एकमेकाला टाइम देता येईल म्हणून. आणि मग त्याच्यामुळे मी ज्या 5-5:30 घरी येते, माझा मुलगा 3 येतो, तर तोपर्यंत त्याचा होमवर्क वगैरे मोबाईलवरून ते काय असेल ते काम करून घेतो. आणि मग मी आल्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबर त्यांचे काही दिवसभराचे असतात मुलींचा, आता मुलीला कारण मला सर्व सब्जेक्ट येत असले, मी पॉलिटेक्निकचे सगळे सब्जेक्ट मी तिला शिकवले खरं सांगायचे, म्हणजे आता जे 10 पूर्णपणे म्हणजे फर्स्ट इयरपासून आहेत. आणि मी तिला म्हणते तुझ्या फ्रेंड्स असेल त्यांनाही सांग, म्हणजे मी ऑनलाईन पण घेईल त्यांच्यासाठी, कारण आम्ही आता अशी लेवल आलेली असते की कुठलाही सब्जेक्ट शिकवू शकतो असं, म्हणजे जरी शिकवलेलं नसेल तरी करू शकतो. मुलालाही तसंच, तर मग त्यांना की तुम्ही टायमिंग ठरवा, कुठल्याही स्टुडंटला सांगते की प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कॉलेजसाठी इतका टाईम, माझे एंटरटेनमेंट कारण तेही गरजेचं आहे मुलांनी, म्हणजे सध्या नाहीतर त्या मोबाईल आणि याच्यामुळे ते मशीनसारखं त्यांचा डोकं झालेलं आहे, त्याच्यामुळे स्पोर्ट्स कुठला एक स्पोर्ट घेतलाच पाहिजे त्यांनी मुलांनी. आणि परत दररोज एक योगा असू दे, जिम असू दे. मी क्लासमध्ये मुलांना हात वरती रेज करा, म्हणजे इंजिनिअरिंग मुलांना इतक्या लेवलवरती कोणी बोलत नसेल, मी हात रेज करायला सांगते किती मुलं जिमला जातात, किती मुलं योगा करतात, किती मुलं काय करतात, म्हणजे अगदी माझ्याच याच्यासारखेच मी मुलांसारखे त्यांना सांगत असते. मग ते थोडं आउट ऑफ द टेक्निकल असतं, पण मला वाटतं नाही हे दिस इज नेसेसरी आहे, त्याच्यामुळे ह्या प्रकारचे माझं डिस्कशन चालूच असतं घरी बाहेरही. आणि आमचं तर फॅमिली बॅकग्राऊंड इकडे माहेरचं तर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्या दोघी बहिणी जे बोलली मी टीचर आहेत, ते त्यांचे दोन्ही मुले MBBS म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी 98-99% दहावीत, मग नंतर 11वी 12वी नंतर MBBS फर्स्ट अटेम्प्ट, मग MBBS मध्ये टॉपर, तिथून पुढे मग JJ हॉस्पिटलला PGला ऍडमिशन, म्हणजे हे सगळे. त्याच्यामुळे आमचं वातावरण पूर्ण एज्युकेशन, त्याच्यामुळे आम्ही मुलं आमचे असो नाही तर नसो, माझी बहिणी जे आहेत स्कूलमध्ये त्यांचंही नाव मी स्पेशली का सांगते, कारण जिल्हा परिषदमध्ये माझ्या बहिणीचे जे स्कूल असतात तिथे तिचे क्लास, म्हणजे ते त्यांचे जे अधिकारी असतात ते म्हणतात की घोडके मॅडमची रूम जाऊन बघितल्या पाहिजे क्लास रूम कशा आहेत, ते आणि सगळं पॅरेंट्सला वाटतं की त्यांनी शिकावं फर्स्ट इयर फर्स्ट टू फिफ्थ जे काही जिल्हा परिषद. आणि 10वीपर्यंत जे दुसरी बहीण बेंबळीला आहे आशा घोडके, तिथंही त्यांचं त्याच्यात की कारण ते जे एज ग्रुप असतात 10वीच्या मुलांचं, ते मॅरिड झाल्यानंतरही मुलं येऊन त्यांना सांग मॅम तुमच्यामुळे आम्ही इतक्या लेवलला पोहोचलो, म्हणजे तिचं एक एक्झाम्पल की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून तिच्या स्टुडंटनी तिथून टॉप केलेला आहे, तर ती इथे येऊन पहिलं माझ्या बहिणीला वगैरे की मॅम तुम्ही आम्हाला जे नेहमी गाईड करत आहात त्याच्यामुळे मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टॉप केलेले, तिथं माझा सत्कार झालेला आहे आणि त्याच्यात तुमचंही यश आहे म्हणून. म्हणजे तीही बहीण, मोठी बहीण, मीही, आम्ही सगळेच म्हणजे सगळीकडे याच लेवलनी आपले बेस्ट देत राहणे समजला.
1: तर डॉक्टर मनीषा, आता आपण जे चर्चा करत होतो डॉक्टर मनीषा रविकुमार कोडकी यांच्याशी, त्या गेल्या 13-14 MIT कॉलेज इंजिनिअरिंग MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे प्रोफेसर आहेत, असिस्टंट प्रोफेसर. आणि आज आपण रेडिओ तेरणामध्ये त्यांच्याशी अशा खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायक अशी चर्चा करत आहोत. आतापर्यंत तुम्ही जे बोलत आहात ते थोडंसं मला एखादा मोटिवेशनल स्पीकर बोलतो असं थोडंसं जाणवतंय. तर असं काही तुमच्या हॉबीज आहेत अशा काही, असं तुम्हाला काही म्हणजे असं मोटिवेशनल स्पीकरच म्हणून नाही पण असं काही
0: नाही. आपण कसं, आपण पूर्णपणे ग्रूम त्याच्यातून झालेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जे शिकलोय ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या बहिणी पण शिकवत होत्या, माझे मामा माझ्या बहिणीनं बस स्टँडवरून वापस पाठवायचे की मुलींनी शिकायचं नाही, तुम्ही घरी जा, आईशी भांडायचे की तू का मुलींना इतकं हे करते, तुला काय फायदा आहे लाईफमध्ये. त्या म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ चांगलं, माझी आई म्हणायची की माझ्या माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ पुढे जाऊ शकते, काहीतरी घडवतील. म्हणजे ते जे बिल्ट आहे, इनबिल्ट, ते घरातूनच आलेलं आहे. आणि मग ते माझ्या आईने फक्त मुलींसाठी नाही ठेवलं, त्याच्या सुनेलला पण, की अगदी आल्यानंतर तिच्याबरोबर पार्लरच्या कोर्सला माझी आई सोबत जायची, तिचा कोर्स होईपर्यंत थांबायची, मग त्यांना येऊन परत दुसरे जे मी म्हणले अमेरिकेत तिचंही एम ए करण्यासाठी तिथेही तिच्याबरोबर जाऊन राहून पुण्यामध्ये तिचंही. म्हणजे हे जे माझ्या आईकडून जी आलेली आहे प्रेरणा, ती मग ती इनबिल्ट असली. म्हणजे आत्ताही मी जेव्हा माझ्या आईला भेटायला गेली थोड्याच वेळासाठी, तिला म्हणलं मला असं असं जायचं आहे, मी आता कारण तिला भेटलीच नाही कालावधीपासून, कारण दुसऱ्याच चालू होता, ती म्हणले ठीक आहे तू जाऊन ये पहिले. म्हणजे तिलाही माहिती की प्रायोरिटी कशाला काय दिली पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे, की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय कुठल्या वेळेस काय इम्पॉर्टंट आहे, कुठे काय केलं पाहिजे, म्हणून त्यानुसार वर्क
1: झालं. तुम्ही अशा बॅकग्राऊंडवरून जात असताना, म्हणजे 1998 ऍडमिशन घेणं त्या असेल, त्याच्या अगोदर दयानंद कॉलेजला किंवा भोसले हायस्कूलला राहणं, तर हा ठीक आहे, मी म्हणत नाही की एवढी पण वर्स्ट कंडिशन त्यावेळेस असतात, पण एक मुलगी म्हणून तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली का? एक मुलगी म्हणून म्हणतो मी, आता तर तुम्ही एवढ्या म्हणजे 25 वर्षाचा तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, आताची गोष्ट निराळी आहे, पण तुम्हाला मुलगी म्हणून असं कधी भीती नाही वाटली?
0: ती खूप छान, म्हणजे तेव्हाचं जे बालपण गेलेलं आहे, कारण जेव्हा आम्ही 10वीत वगैरे स्कूलमध्ये, आता आपण काय करतोय की मुलांना अगदी सोसायटीमध्येच फिरताने किंवा इथल्याच डिस्टन्सपर्यंत लिमिट करतो, तेव्हा आम्हाला काही लिमिटेड म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हतं. मी तेच बोलते अजून की 9-10 वाजायच्या घरी यायला, का तुम्ही मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली, मग या एरियात गेली, त्या एरियात गेली, तर इतकं फ्रीडम आणि आईवडिलांचं कॉन्फिडन्स की विश्वास की ठीक आहे ते गेलेत, ते आली, ते अभ्यास करते, ते काय करते. किंवा मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले, तर आमच्या इथे रूम होती वरती, तर इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स यायचे, मग ते अभ्यास करायचे. म्हणजे त्यांना माहीत होतं की कुठे गेली, काही केलं तरी तिला माहिती की काय करायचं. म्हणजे कधीच रिस्ट्रिक्शन तसं नाही की त्या काळातही घरच्यांचं किंवा काय, तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे आपण सेल्फ थिंकर होतो की मला काय करायचं, कुठले माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय कुठले, ते निवडता आलं पाहिजे. तर त्यानुसार भीती असं कधीच वाटली नाही.
1: आता 25 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही एवढं तुमच्या आयुष्यातलं सक्सेस पाहिलेलं आहे, पुण्यामध्ये जाऊन आता म्हणजे स्थिर स्थावर आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक प्राध्यापन काम करत असताना, ते आई वडील आता काय म्हणतात तुम्ही?
0: नाही, ते खूप प्राऊड त्यांच्यासाठी, खूप ते म्हणतात आम्ही आमचं लाईफ पूर्ण धन्य झालेलं आहे, कारण त्यांची 4-5 मुलं, की मुली तर आहेतच, ते म्हणतात मुली तर आमच्या, म्हणजे त्यांना शब्द नेहमी फोन केला की त्यांना, म्हणजे मी जेव्हा कोथरूडवरून घरी येते दररोज 1 तास माझं ड्रायव्हिंग करताना, म्हणजे माझ्या पॅरेंट्सला बोलणं असतं, ठीक आहे स्पीकरवर ठेवते तसं करू नये, पण मी स्पीकरवर ठेवून माझं हँड्स फ्री चालू असतं की कार चालवायचं, की पॅरेंट्सला टायमिंग देणं खूप जरुरी आहे, मग ते टाइम घरी गेलं की मुलांना देणं जरुरी असतं, म्हणून मग तिथं त्यानुसार मी टायमिंग देत असते प्रत्येकाला, बहिणीला बोलायचं, आईला बोलायचं आहे. जेव्हा माझे सासूबाई वगैरे होते तेव्हाही मी त्यांच्याशी अशीच होती, आता त्या नाही येत, पण त्यांचाही खरंच खूप छान, म्हणजे जेवढी जर्नी आमची दोघीची एकत्र झाली, आम्ही फ्रेंडलीच राहायचो. आणि मग आपण असं जसं आपण राहतो तसं, मग तुम्ही तुमचे पॅरेंट्स असो नाहीतर सासरचे असो, सर्व मुलींनी, तर ते माझे मिस्टर तसे मी असल्यामुळे ते लाईफ खूप तुमचं छान बनतं. जर तुम्ही बरंच असं बघते की सासरच्यांना असं म्हणायचं किंवा काय, मग माझे सासरचे तितकेच सपोर्टिव्ह होते तुमचे, कारण त्यांचं म्हणणं की तू कसं काय एवढं प्रेग्नंट असताना एम ए करते, नंतर PhD, मग घर कधी करणार, जॉब करणार, हे सगळं आणि कसं मॅनेज करणार. ती म्हणजे मी करेल, म्हणजे ठीक आहे. मला एक वाक्य तिथं छान आठवतं की माझी 2 नंबरची जी बहीण आहे आशा, तिचं म्हणणं आहे की तुझा संसार तुला तुझ्या जीवावर करायचा आहे, की तू कधीच कोणाची अपेक्षा नाही ठेवायची की आईनी सासूंनी किंवा कोणी मदत केली तर करेल, मग त्यानुसार मग ते, त्याच्यामुळे ते वाक्य म्हणजे खूप
1: थोडंसं. रविकुमार यांच्याबद्दल पण सांगा तुम्ही, घरच्याबद्दल ह्याच्याबद्दल सगळं सांगताय.
0: बरोबर, रविकुमार कवडीकी, त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे टेक्सटाईलमध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडवरून. आणि माझे धीर जे होते मोठे, तेही तिथूनच गेलेले गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अवसरीला, ते पण प्रोफेसर होते, पण ते आता 1 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. आणि तर त्यांचे बॅकग्राऊंड खूप छान होतं, कारण त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे जे होते ते इंजिनियर होते त्या काळातले, MSCB, आणि पण ते माझे लग्न अगोदरच एक्सपायर झाले, तर तेही त्यांचे खूप छान, त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते छान आहे की एज्युकेटेड, जॉब ओरिएंटेड पीपल आणि वगैरे. आणि आम्ही असे म्हणजे इकडे जे आपलं खेडेगाव, म्हणजे खेडे म्हणजे उस्मानाबाद, त्याचं नव्हतं पण बॅकग्राऊंड त्याचं, पण तिकडे फुल एज्युकेटेड आणि इकडे नव्हते पण मोटिवेटेड सगळे असे. मग माझ्या एका मैत्रिणी थ्रू की लग्नासाठी जेव्हा आमचं चालू होतं, मग आमच्याकडे कसं सगळे टीचर असल्यामुळे तसे लोक असायचे, इंजिनियर भेटणं थोडं डिफिकल्ट होतं, तर माझी एक मैत्रीण आई इथे, ती म्हणाली की काय तू लग्न करणार का, कसं काय, तर मी म्हटलं तुझ्या असं सहज मी बोलून गेले की कोणी असतील. तर मग तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर फ्रेंड्स होते औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला, तर मग त्यांनी ते ओळख करून दिली आणि मग असं पहिलं आम्ही भेटलो. म्हणजे त्या काळामध्ये खरं तर ती एक स्टोरीच म्हणावं लागेल, कारण 20-25 वर्षापूर्वी पहिलं आम्ही लातूरला मी जेव्हा जॉब करत होती म्हणाली तिथे आम्ही भेटलो. मग ओके वाटलं, स्वभाव वगैरे एकदम छान. मग मी घरच्यांना सांगितलं, मग घरचे भेटले आणि अशा पद्धतीने मग त्यांच्या ते रिजनल मॅनेजर आहे, ते पुण्यामध्ये कंपनी आहे युनिकॉम कंपनी, जे ऑफिस ऑटोमेशन कुठलीही कंपनी आली की तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर इंटरनली सर्व लागतं, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स आणि पूर्ण, तर ते ब्रांच मॅनेजर आणि ते खूप म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये 40-50 लोक काम करतात. तर त्यांची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्वालिटी वर्क, त्याच्यामुळेच मी पण तसं थोडं आहे पुढे म्हणता येतं, कारण ते खूप
1: त्यांना. एवढं तुमच्या घराचं बॅकग्राऊंड असताना म्हणजे जे जिथं आई वडील शिक्षित नाही पण त्यांनी तुम्हाला खूप मोटिवेट केलं, तशा पद्धतीने सपोर्ट केला आणि आज तुम्ही या जर्नीपर्यंत पोहोचला. मग एवढं सगळं स्मूथ राहिलं की बऱ्याच वेळेस अप अँड डाऊन आले खूप, आणि जर अप अँड डाऊन आले असतील तर त्यावेळेस काय केलं? मग
0: अप अँड डाऊन तसे कधी असं म्हणजे प्रॉब्लेम असणारच आहे, कारण जेव्हा माझे मिस्टर आम्हीचं जेव्हा लग्न जमत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे काही फायनान्शियली वगैरे तुला वाटत असेल मुंबईला आहे तर खूप असेल असं नाही आहे किंवा काय नाही, जे काय आहे म्हणजे 10,000 त्यावेळेसची सॅलरी आणि त्याच्यामध्ये मग भाडं आलं येणं जाणं काहीच नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, काय फायनान्शियली मला काहीच नाही, आपण दोघं मिळून कमवूया काय करायचं आहे लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जॉब सुरू केला दोघांनी, कारण मी लग्न झालं की 2-3 महिन्यात लगेच सुरू केलं, कारण मी अशी घरी बसणारी कॅटेगरी नाही आहे काही असं, मग की थोडी मला सॅलरीसाठी कधी क्रेज नव्हता पण काम करत राहणे ही माझी क्वालिटी, त्याच्यामुळे मग मी काम करत जाणे. तर असं करत करत आता आम्ही खूप वेल सेटल दोघंही तिथे पुण्यामध्ये, 2-3 घर 2-3 गाड्या म्हणजे मुलं असे सर्व आहे. पण ते मग तेच म्हणतो की स्वतःसाठी पण ते मोटिवेशन आहे, घरच्यांसाठी पण आहे, आमचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत ते म्हणतात की म्हणजे यांच्याकडे स्वतः फक्त एज्युकेशन, इथे फक्त आणि फक्त एज्युकेशन ही माझी शेजारी आहे लाईफ टाईमची, की ना सासरकडून 1 रुपया ना माहेरकडून, कारण मी त्यावेळेसचं लग्न केलं तर ना हुंडा सिस्टीम ना काही दिलं गेलं, मला रुखवत दिलेलं नाही आहे काहीच नाही. लग्न म्हणजे तुम्ही म्हणतात तर आर्य समाज इथं आहे की ते छोटंच काय, तिथे फक्त आम्ही गेट टुगेदर टाईपमध्ये, कारण मलाही असं जास्त खर्च नव्हता करायचा, घरच्यांना खर्चात नव्हता घालवायचं, कारण ऑलरेडी 2 लग्न झालेली होते ना आपले काही खूप मोठी तशी फॅमिली मिडल क्लास, हां तर तसं ठरलेलं. मी फक्त 2 बॅग घेतलेली लग्नामध्ये, तेवढेच घेऊन मी माझ्या सासरी एंट्री केलेली आहे, पण घरचे तितकेच खुश, सासरचे तितकेच खुश, माहेरचे की ही एज्युकेशन हीच माझी शेजारी लाईफ टाईम. आणि त्याच्यामुळे मिस्टरांनाही तेच म्हणजे तेही कसलंच व्यसन नाही की काय नाही, तेवढे इंजिनियर असले बाहेर असले तरी त्यांचंही उलट मी जास्त जरा बडबड वगैरे हे आहेत, पण ते एकदम कूल शांत सपोर्टिव्ह सिस्टम.
1: पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं असेल आयुष्यात की खूपच डाऊन आहे आपल्याला आता काहीच नको की आता जेवढं झालं तेवढं बसाल, असं कधी जाणवलं असं कधी? असं
0: ऍक्च्युली हार्डवर्क ही खूप महत्वाचं मला असं कधी, कारण मी खूप लांब लांब ड्राईव्ह करत गेलेली जॉब साठी,
1: त्याच्यामुळे ते असं कधी जाणवलं.
0: मला असं वाटतं ही तर किती सोयटू गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत की त्याच्यापुढे जे काय आलं ते मला नेहमी तेच असतं की ठीक आहे प्रॉब्लेम मला सोल्युशन काय, त्याला सोल्युशन काय तेवढं सांगा. म्हणजे स्टुडंटलाही माझं म्हणणं असतं की माझ्याकडे येताना तुम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन यायचं की मॅम हा प्रॉब्लेम आहे याला हे सोल्युशन्स आहेत काय करू, कारण ज्याला प्रॉब्लेम माहिती आहे त्याला सोल्युशन माहीत असतं कधीही लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे तुम्ही असू दे प्रॉब्लेम येणारच आहेत, तुम्हीच त्याचे सोल्युशन, दुसरे कोणीही तुम्हाला त्याचे सोल्युशन ते काहीच देऊ शकत नाही, कारण तुम्हालाच माहिती ते काय. आणि जरी दुसऱ्याने सोल्युशन दिलं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट पण नाही करणार, कारण तुम्हाला माहिती तुम्हाला काय त्याच्यापेक्षा मला माहिती त्याचं काय.
1: आपण 1998 ते 2001 च्या जर्नीमध्ये ह्या 4 वर्षात जर पोहोचलो समजा, तर इथं असताना कॉलेजवर कधी तुम्ही गॅदरिंग किंवा असं काही असं काही?
0: हा म्हणजे इथे मी कसं लोकलाईट मुलगी होते त्याच्यामुळे आणि थोडस लोकल आणि बाहेरचे तर रॅगिंग थोडीशी जास्त नाही रॅगिंग प्रकार, पण मी खूप बिंदास राहायचे, कारण मला माझे सिनियर लोकांनी सांगितलं होतं तू यू आर लोकलाईट तर तू काय असं खूप आणि नाही तर ते माझं विश करणे 90 डिग्रीमधून वगैरे करवायला मुद्दाम सिनियर लोक थोडी मजा म्हणून करवायचे, पण मी थोडीशी होती ॲटिट्यूड की चला मी लोकलाईट आहे तर मी जास्त हे नाही करणार वगैरे म्हणून. मग ते माझ्यासाठी त्यांनी सिनियर लोकलाईटच आणले की हिला थोडंसं सांगा म्हणून वगैरे आणि, पण मी काही असं वाईट किंवा काही हे नव्हते, पण ठीक आहे सर्वांशी असं. गॅदरिंग मध्ये मी एकदा गाणं गायलो होतं तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला असताना, आणि स्पोर्ट्स वगैरे असल्यामुळे आमच्या सिनियर्सला वाटायचं हिनी जरा स्पोर्ट्स वगैरे करा म्हणून तेच माझं नाव द्यायचे की गॅदरिंगच्या वेळी जे आहे, तर मग मी ते बास्केटबॉल वगैरे माझी स्वतःहून मला करायला वाटायचं नाही की मला ही येईल, पण ते दुसरे मला टाकाय त्याच्यात नाव घेतल्यामुळे करायची. आणि मज्जा म्हणजे काय की मी कधीच 4 वर्षामध्ये माझा रिझल्ट स्वतः, कारण तेव्हा डिस्प्ले व्हायची रिझल्ट आणि असं इंटरनेट वगैरे नव्हतंच, मला कधीच बघायला मिळालं नाही, कारण ते सिनियर माझे किंवा जे कोणी असे ते पहिलेच रिझल्ट पाहायचे मला डायरेक्ट येऊन सांगायचे की तुला असं झालेलं आहे, कारण माझा कधी बॅक लागलेलं नाही किंवा माझे पूर्ण 4 वर्षामध्ये चांगले रिझल्ट असल्यामुळे मला असं कधी सगळ्यांमध्ये मी उभारले आणि बघते रिझल्ट की माझा काय आला असं कधी घडलं नाही. आणि त्याच्यामुळे जे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यातही मी असायची. त्याच्यामुळे मला जीवनराव गोरे जे आपले ते आहेत तर त्यांच्या हस्ते इथून एक सर्वांगीण विकास या नावाखाली एक प्रोग्राम झाला होता, त्याचं मला ते सर्टिफिकेट वगैरे दिलेलं होतं.
1: अच्छा, कुठलं गाणं होतं जे की तुम्ही त्यावेळेस म्हणत होता किंवा आता ते आठवत असलं तर?
0: ते चुडी जो खनकी हा तुम्ही तेव्हा नवीन नवीन आलेलं होतं ते गाणं, तर ते गाणं तेव्हा गायलेली होती. आणि मग आता काय झालं की 20-22 वर्षानंतर जेव्हा MIT मध्ये तिथे परत सुरू झाले रिसेंटली की फॅकल्टीलाही तो स्कोप दिला पाहिजे, आणि आपल्या फॅकल्टी कारण वर्षभर आपण काम करत असतो तर त्यांना स्पोर्ट्स म्हणा किंवा तुमचे जे असे कार्यक्रम असतात डान्स असेल सिंगिंग आणि आम्ही तिथे खरंच सगळे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. मग तिथे मी डायरेक्ट इथे एकदाच गायलेली तर डायरेक्ट 20-21 वर्षांनी तिथे गायली. आणि मग तिथे आय एम नॉट अ प्रोफेशनल टाईप सिंगर पण ठीक आहे, काय आपण आपल्या त्या लेवलला गायचंच नाही तर आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट सगळे मी नेहमी इम्प्रुव्हमेंटसाठी स्वतःलाही खूप प्रयत्न असतो, मग तिथेही मी करत असते.
1: अच्छा अच्छा, मग आता इन फ्युचर काय प्लॅनिंग?
0: इन फ्युचर खरं तर मी सोशली पण थोडे थोडे काम करत असते, जसं आता मी माझे केस बघताल तर मी एक हेअर डोनेशन 2-3 वर्ष मी केस वाढवले आणि लॉंग हेअर करून मग मी ते कट करून मी कॅन्सर पीडित लोक जे असतात त्यांच्यासाठी म्हणून मी ते हेअर डोनेट केलेले आहे.
1: मी तर आता हेअरस्टाईल समजत होतो असं काय,
0: दिस इज नॉट माय हेअरस्टाईल पण मी ते करवले कारण त्यांनी असे पकडून कट करतात डायरेक्टली आणि मग ते उरले मोठे जे लॉंग हेअर असतात ते वापरून त्याच्यावरून वीक बनवतात आणि जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना ते मग रिझनेबल रेटमध्ये
1: देतात.
0: नाही केस काढणं तेच मला काल माझी मावस बहीण तीच मध्ये म्हणून किती सुंदर केस होते तुझे, तू कसं काय कापू देते, म्हणलं ठीक आहे नेचर आपल्याला देतं ना परत रिटर्न मिळतच आहे ना आपल्याला परत, तर मग थोडं स्टार्टिंगला थोडं विचित्र दिसेल परत आणखीन वाढतील. मग असं आपण परत मी सोशली जे आंधळी लोक वगैरे असतात त्यांच्या जेव्हा एक्झाम्स असतात तेव्हा त्यांना रायटर नसतात अवेलेबल, मग मुलांना मी मोटिवेट करते की तुम्ही तिथे जा त्यांच्या एक्झामसाठी, कारण ज्यांना रायटर मिळतात ते एक्झाम देऊ शकतात, ज्यांना रायटर असतात ते खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये असतात. मग अशा मला सोशली किंवा मग आता जे असे ऑपरेशन वगैरे माझे तिथे क्रेडिट म्हणजे अमाऊंट वगैरे जात असते ऑटोमॅटिकली तिथे मी करते. मला सोशली जरा जास्त आणखीन वर्क करण्याची इच्छा आहे, हा सोशलीमध्ये जास्त उतरण्याची इच्छा आहे. आणि ठीक आहे आता तिथे माझ्या जी पोस्ट आहे त्याची ती आणखीन असोसिएट म्हणा किंवा पुढचे पण तिथे आम्ही सगळे त्याच लेवलवरती असतो त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो तिकडे. जॉब स्विच केला तर डायरेक्टली होऊ शकतो आपण कुठल्याही मोठ्या पोस्टवरती, पण ठीक आहे MIT मध्ये खूप मोठा ग्रुप आहे तिथे खूप छान आहे तर म्हणून मी तिथेच आवडतं मला तिथे फॅमिली टाईप राहायला.
1: तर डॉक्टर मनीषा खरं तर तुमच्याशी अजून म्हणजे कितीतरी असं बोलत आवडतं कारण तुमच्याकडे एनर्जीच एवढी आहे बोलण्याची पण आणि तुमची जर्नी पण अशीच राहिलेली आहे की म्हणजे मला तर ते खूप अमेझिंग वाटलं की तुम्ही प्रेग्नंट असताना सुद्धा पुण्याहून संभाजीनगरला पोहोचायचं सगळं करायचं पुन्हा संध्याकाळी तिकडे जायचं एवढी सगळी जर्नी म्हणजे हे एकतर एनर्जेटिक पर्सनच करू शकतो नाहीतर एखादा असा थकून त्यावेळेसच बसलेला असू शकत होता. तर अगदी त्या पद्धतीने तुमच्याकडे जे काय एक एक एक्सपिरियन्सेस आहेत पण मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या अल्युमिनी म्हणून आम्ही कदाचित हे तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही धाराशिवच्याच आहे धाराशिवचं माहेर आहे तुम्ही नेहमी येणारच आहेत तर अशी एक एक ज्यावेळेस तुम्ही माहेरला याल तर त्यावेळेस तुमची एक जर्नी की जसं तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत काय आलं नवीन इनोव्हेशन काय झालेलं आहे टेक्नॉलॉजी काय आली आहे विद्यार्थ्यांमध्ये अजून काय मोटिवेट झालं पाहिजे खास करून आपण त्याच्यावर जास्त विचार. आता आज तर कसं होतं की तुमची पहिली विजिट होती रेडिओ त्यांना पहिला इंटरव्ह्यू होता तर त्या दृष्टिकोनातून तुमची एक जर्नी घेणं गरजेचं होतं की तुम्ही कोण आहेत म्हणजे डॉक्टर मनीषा कोण आहेत हे समजणं गरजेचं होतं. तर त्या पद्धतीने आपण एक ओव्हरऑल चर्चा केली पण मला असं वाटतं की इन फ्युचर तुम्ही ज्यावेळेस पण धाराशिवला या तर तुम्ही हक्कानं रेडिओ तेरणाला यावं आणि रेडिओ तेरणाला येऊन मग तुमच्याकडे जे काही नॉलेज आलेलं आहे गेल्या 24 वर्षांमध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं जास्तीत ग्रूमिंग करण्याचा तुम्ही एक शब्द खूप मोठा वापरलात, मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये इथं जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथले स्टुडंट असतील बाकीचे ऐकणारे बरेचसे स्टुडंट आहेत त्यांनाही खूप गोष्टी आवश्यक आहेत आणि रेडिओ हे एक असं माध्यम आहे की विद्यार्थी समजा थोडा बहुत ऐकत असेल नसेल तो भाग सोडावून पालक खूप ऐकतात टीचर्स ऐकतायत जे कोणी जॉब करणारे आहेत व्यावसायिक आहेत कारण आमचा मॉर्निंगचा सेशन असतो त्यामुळे ते ऐकणारे लोक आहेत आणि त्यांनाही लक्षात येईल की अशा काहीतरी गोष्टी करण्याचा कारण तुम्ही एक असा पण विषय बोलला तो म्हणजे पॅरेंटिंग करणं खूप आता सध्याचा हार्ड झालेला आहे तर त्या दृष्टिकोनातून तर ह्या सर्व विषयावर खरं चर्चा करायला आवडेल पण आज मात्र तुम्ही इतका वेळ काढून वाढून आलात आणि इतकं एनर्जेटिक बोलत, मला पण ते खूप म्हणजे असं भारावून गेल्यासारखं झालं की अरे तुम्ही इतकं बोलतायत आणि आपण तेवढं सगळं ग्रास्प करतोय. तर बऱ्याच गोष्टी अशा आम्हाला कळालेल्या आहेत. पण जाता जाता एक आमचा असा फॉर्मॅट असतो की तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 24 वर्षानंतर पहिल्यांदा पाऊल टाकलं, तुमच्या बऱ्याच फ्लॅशबॅक मेमरी जाग्या झाल्या, तर असं कुठलं गाणं होतं की डायरेक्टली तुमच्या डोक्यामध्ये आलं लगेच इथं आले आले पाऊल ठेवल्या ठेवल्या चोडी जो खनके हे सोडून?
0: ते तर आहे की तुझ्या हा जहा रहेगा मेरा साया तेरा साथ रहेगा, ते तर आहे. कारण तुम्ही कुठे जा तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबरच असतील, ते तर जातील. म्हणून तसं आहे,
1: तेरणाच्या आठवणी तुमच्या सोबत
0: असतातच आहेच. कारण त्याच्यामुळेच तर आपण त्याच्याच बेसिसवरती आपण पुढे जगतोय. कारण ते ते आपले संस्कार आहेत, म्हणजे ते घडत असतात ऑटोमॅटिक. आणि ते तुम्ही 4 वर्षी ते घेतलेलं आहे. म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या माझ्या मुलांनाही सांगते, ह्या तुमच्या गोल्डन मेमरीज आहेत, त्या तुम्ही कलेक्ट करा 4 वर्षामध्ये. नंतर तुम्ही किती मोठ्या पोझिशनवर जाताल, काही करताल, पण हे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कल तुम्हाला वाईट मुलं मित्रही भेटणार आहेत, म्हणून त्यांच्यापासून पळून नका जाऊ. पण त्यांनाही तुम्ही कसं सुधरवू शकता ते बघा. कारण आता जे वातावरण असतं आजकाल, जे बघतो कॅम्पसच्या बाहेरही काय काय घडतं. कारण मी स्वतः गाडी ड्राईव्ह करताना मला दिसलं की मी गाडी थांबून लगेच आयकड दाखव की तू काय करतो, पॅरेंटला फोन लावू या का, अशापर्यंत माझी तयारी असते. मला समोरच्याने रागवलं तरी चालेल मुलांना, पण ती गरजेचं आहे की त्यांना काय चुकतोय आपण कुठे, तर त्यांना ते कळणं जरुरी आहे. तर त्याच्यामुळे आहेच ते.
1: तर डॉक्टर मनीषाजी, जर समजा कोणाला जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, काही गायडन्स घ्यायचं असेल, एज्युकेशन पर्पज असेल किंवा अजून बाकीचं, तर तुम्ही
0: आणि मेल आय डी मी देऊन ठेवेल तुम्हाला. मनीषा MANISHA.KAUDIKI@MITWPU.EDU.IN. नंबर जरी पाहिजे असेल, काही खरंच गरजेचं असेल कॉल करू शकता,
1: आम्हाला कॉल करू शकतो, रेडिओ त्यांना आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. तर डॉक्टर मनीषा कौडिके, आपण या ठिकाणी आलात खरं तर म्हणजे आम्हाला धाराशिवची मुलगी इथं असं काहीतरी करू शकते. कारण परवाच आम्ही प्रगती कोळगे यांचा पण इंटरव्ह्यू केलेला होता,
0: त्याच माझ्या सिनियर होत्या, की ज्या म्हणलं ना मी की माझ्यासाठी त्यांनी सिनियर्स ठेवले होते की त्याच मला बोलतील म्हणून. ती खूप
1: प्रगती कोळगे, हा तर त्यांनी आता एक जबराट चित्रपट पण काढलेला आहे. पण त्याच्यात अगोदर पण त्यांनी एक पलाड असे चित्रपट काढलेला होता, अमेरिकेत आहे सध्या. काल परवा त्यांनी आणखी एक इंटरव्ह्यू देऊन गेलेले. तर असं आम्हाला वाटतं की धाराशिवची मुलगी काहीतरी करून दाखवते, त्याचा आम्हाला अभिमान आहे. समस्त धाराशिवकरांना असणारच आहे. तर आपण या ठिकाणी येऊन जेवढा म्हणजे इथं वेळ दिला, जेवढं तुमचं नॉलेज शेअर केलं, त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी ऑल्सो. आणि मी माझ्या इथल्या जे काही लोक आहेत त्यांना ते सांगेल की तुम्ही कुठेही राहा, पण तुम्ही फक्त स्वतःला डेव्हलप करा. कुठल्याही ठिकाणी राहून मग तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवरती चमकूच शकता नक्कीच. त्याच्यामुळे सर्वांनी तसंच फक्त इनबिल्ट स्वतःची हे ओळखा, काय कॅलिबर माझ्यामध्ये आहे, स्पार्क ओळखा आणि त्या स्पार्कला इग्नाइट करा. फक्त घेऊन बसू नका, एवढंच माझं म्हणणं आहे.
1: थँक्यू. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण HTTP://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

बाय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। गली गली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबींचा आणि नैसर्गिक पर्यायांचा सुद्धा आपण प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करत असतो. आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन यावा असं मला वाटलं. आणि तो विषय जरी आपल्या शेती व्यवस्थापनाशी संबंधित असला तर बरेचसे शेतकरी बांधव त्याच्याशी निगडीत स्वतःला समजत नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, जर निसर्ग असेल आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक असतील तरच आपली शेती ही उत्तम होऊ शकते आणि ही शेती दीर्घकाळ आपल्याला करता येऊ शकते. तर आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो खूप वेगळा असा विषय आहे आणि तो विषय आहे आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं जे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण अबाधित राखणं कसं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हे पक्षी मित्र आपल्याला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. उंचीचा अर्थ उत्पादन असेल किंवा जे आपल्याकडं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो ते रोखण्यासाठी सुद्धा या पक्षी मित्रांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. पण आता पक्ष्यांनाच धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम असणार आहे फक्त आपल्या पक्षी मित्रांसाठी. मित्रांनो, पहाट हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांना मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवत राहतात. परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या. सध्या परिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वात मोठं संकट आहे. यात पक्ष्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा माणूस दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसतो आहे. पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि ही त्यांच्यासाठी जशी धोक्याची घंटा आहे तशी आपल्यासाठी सुद्धा आहे. पक्ष्यांच्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कीड नियंत्रण, परागीकरण आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखलं जातं. पक्ष्यांच्या सुमारे 8,500 जातींपैकी आपल्या देशात एकूण 1,200 जातीचे पक्षी आढळतात. पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलातील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप, विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे. आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे. अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे, परंतु त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच विषय घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे सुद्धा आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता सुरुवातीस बघूयात पक्ष्यांचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात. भारतात कावळा, चिमणी, कबूतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात. काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्याचे आवडते खाद्य हे कीटक आहे. बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकास हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खाऊन आपली उपजीविका करतात. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, आळी, कोश या अवस्थासुद्धा खातात. त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. आता याच्यानंतर पक्ष्यांची शेतीमधील आणखी जी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती असते परागीभवनाची. पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक वनस्पतींच्या फळे आणि बिया पक्षी खातात. बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळेच आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं मानता येईल. ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गरजेची आहे. पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे. पक्षी हे परिसंस्थेच्या आकाराचे सूचक म्हणून देखील संबोधले जात असतात. पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवित असतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यासाठी सुद्धा खूप मदत करत असते. वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शेती आणि मानवी वसाहतीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्नस्रोत हे कमी होत चाललेले आहेत. आधुनिक शेती पद्धतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. यामुळे वनस्पती प्रजातीची विविधता कमी होत जाते. परिणामी पक्ष्यांच्या उपलब्ध अन्न घटकांची विविधताही कमी होत जाते. अन्नस्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांच्या संख्येवर आपोआपच परिणाम होताना दिसतो आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते, मात्र कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादन क्षमता कमी होते, मृत्यू देखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही. नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामुग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी आणि घरटी नष्ट होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढलं आहे. सततचे बदलते तापमान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्य संसाधनांवर उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत चाललेली आहे. हे सर्व जरी असलं तरी आपले हे जे पक्षी मित्र आहे त्यांचं संवर्धनसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. काही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे ते आपण करू शकतो. पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे नाते खूप जवळचे आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या बांधावर काही प्रमाणात निश्चितपणे आपण वृक्ष लागवड करू शकतो. प्रत्येक जूनमध्ये हे छोटंसं काम आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात सुखरूप सोडणे, प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करणे, वनसंवर्धन करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीस प्राधान्य देणं या बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आधुनिक शेती करत असताना पक्षी संवर्धन करण्यासाठी पक्षी अनुकूल पद्धतीचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन आपण करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे, जो शाश्वत शेती पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैवविविधता यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोलात योगदान देणाऱ्या पक्षी प्रजातींचं अस्तित्व वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकूणच मंडळी, हे सगळं सांगत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्यामधील मानवता भाव हा जिवंत असणं गरजेचं आहे. जशी ही सृष्टी आपली आहे, जशी आपली शेती आपण आपली समजतो, सर्व या पृथ्वी तलावरील गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, ही भावना कुठंतरी आपण सोडून देणं गरजेचं आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून आपले हे जे पक्षी मित्र आहेत त्यांची घरटी पुन्हा आपल्या शेतामध्ये दिसतील अशी काहीशी भावना आपण सर्व शेतकरी बांधवांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाचा पोशिंदा उगीचच म्हटलेलं नाही, काही गोष्टी राहून जातात, तरीही पक्ष्यांसाठी शेतकरी बंधूंनो निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, ते नकळत आपल्यासाठी मदतच करत असतात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, आता होतं भुईवर, गेलं गेलं अभयात। हे अगदी थोडक्यात मनाची महती सांगणाऱ्या ओळी आहेत, परंतु केवळ एवढंच नाही तर मन शब्दात, शास्त्रात आणि वेळेत बसणारी मुळी गोष्टच नाही। ते अथांगही नाही, ते जे आहे ते कधीच नाही, परंतु जे आहे तेही ते नाही। म्हणूनच याचा थांगपत्ता सहसा लागणं फारच कठीण। अनेक दिग्गजांनी याचं वर्णन आपापल्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण शब्दही अपुरे आणि याची व्याख्याही अधुरीच। त्यामुळं बघा, काही शोध लागतोय का या मनाचा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। आजची आपली थीम आहे, इंटरेस्टिंग थीम आहे, ती आहे मन। कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत जे आहे ते गीत गात आहेत आशा भोसले। गीत आहे आरती प्रभू यांचं आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत आहे जगद्गुरु संत तुकाराम यांचं. संगीतकार आहेत कमलाकर भागवत आणि गायक कलाकार सुमन कल्याणपूर.

श्रुतीवाच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। यानंतरचे रंग सांगतायत जयवंत कुलकर्णी आणि हे गीत लिहिलं आहे शांता शिळके यांनी। संगीतकार आहेत देवदत्त साबळे आणि मराठी मनाला गेली अनेक दशक या गाण्यानं भुरळ घातलेली आहे। आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे।

श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम जी आहे ती आहे इंटरेस्टिंग मन. आणि यानंतरचं गीत गात आहेत महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर. संगीतकार आहेत यन दत्ता. चित्रपट आहे अपराध. परंतु ज्यावेळेस अपराध असेल आणि रमेश देव सीमा देव यांच्या प्रेमाची केमिस्ट्री असेल आणि एकंदरीत त्या काळातील प्रेम व्यक्त करण्याची जी भाषा आहे त्याला एक वेगळं स्वरूप आणि सर्वांच्या मनातला एक बोल या गीतानं दिला होता आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. आज देखील ते तितकंच लोकप्रिय आहे. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रुति हुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. रेडिओ तेरणा 90.4 FM वरून यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे वंदना विठणकर यांचं. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे. आणि मनाची जी एक संवेदनशील अवस्था आहे हे देखील या गीताच्या माध्यमातून वेळोवेळी प्रकट होत गेलेलं आहे. वंदना विठणकर यांनी जी गीतं लिहिलेली आहेत त्यापैकी हे गीत प्रचंड असं लोकप्रिय ठरलेलं होतं. आणि या गीताच्या माध्यमातून मोहम्मद रफी साहेब यांनी जो आल्बम प्रकाशित केला होता आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला एक वेगळी शैली आणि एक वेगळा आभाससुद्धा होता. तर हे सुंदर असं गीत आहे आणि या गीताच्या माध्यमातून मोहम्मद रफी साहेबांनी किती सुंदरपणे मराठी भाव जपलेले आहेत हे आपल्याला दिसून येईल.

श्रुति हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत जे आहे ते गीत गायलं आहे जानवी प्रभू यांनी. गीत आहे अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार आहेत निलेश मोहियार.

श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम आहे मन, आणि यानंतरचं जे गीत आहे झेंडा या सिनेमातील हे सुंदर असं गीत आहे. हे गीत देखील मनाच्या लहरी असतील आणि जी तरुण मनं आहेत त्या तरुण मनांच्या अचूक संवेदना हे गीताच्या माध्यमातून देखील प्रकट होत जातात. गायक कलाकार आहेत निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर. गीतकार आणि संगीतकार आहेत अवधूत गुप्ते.

श्रुती स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत आहे जोगवा या सिनेमातील. गीतकार आहेत संजय पाटील, गायक कलाकार आहेत श्रेया घोषाल आणि संगीतकार अजय अतुल.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचे विविध रंग त्याची उकल आपण करतो आहोत। यानंतरचं जे गीत आहे सुंदर असं हे देखील गीत आहे, गुरु ठाकूर यांचं गीत आहे, श्रेया घोषाल यांचा पुन्हा आवाज आणि अजय अतुल यांचं संगीत। तर या गीताच्या माध्यमातून देखील अजय अतुल यांनी जी मराठीमध्ये अप्रतिम अशी गीतं दिलेली आहेत, तसंच हे देखील गीत आहे, मनाचा पाऊस असेल, नैसर्गिक पाऊस असेल आणि त्यात प्रियकराची आस असेल, तर अशा या सर्व बाबी अधीर मनाच्या माध्यमातून आपल्यासमोर अधीरपणे येत राहतात।

श्रुति हुसबरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 91.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे अजय अतुल यांचं, संगीतकार देखील अजय अतुल, गायक कलाकार श्रेया घोषाल आणि चित्रपट आहे सैराट. सैराट मधील हे जे गीत आहे, या गीताच्या माध्यमातून प्रेमाची जी पहिली उमग आहे, प्रेमाची जी सर्वप्रथम भावना आहे, ती प्रेम भावना व्यक्त होत असताना जो मनाचा आवेग आहे तो कशा पद्धतीनं मन मानवेल तसा पुढे वाऱ्यागत वाहत राहतो, हाच भाव या गीताच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या आवाजातील हे सुंदर असे गीत.

श्रुति स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि यानंतरचं जे गीत आहे ते गीत गायलं आहे साधना सरगम यांनी. गीत आहे सौमित्र यांचं, संगीतकार अशोक पत्की, चित्रपट आहे आई शपथ.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं जे गीत आहे सुंदर असं हे देखील गीत आहे, मनाच्या भावभावना प्रकट करणाऱ्या अतिशय संवेदनशील शब्द आणि थोडक्या शब्दामध्ये मनाचं वर्णन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कवी सौमित्र यांनी केला आहे. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी आणि गायिका आहेत आशा भोसले.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि या कार्यक्रमाविषयी जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील, आपल्याला काही सांगायचं असेल थीमबद्दल, आणखीन एखादी नवीन थीम आपल्या मनामध्ये असेल तर ती मनातली थीम तुम्ही रेडिओ तेरणाला सुद्धा सांगू शकता 9970500900 या मोबाईल क्रमांकावरती। श्रुतिहो कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आहोत। कार्यक्रमातील शेवटचं जे गीत आहे हे गीत गायलं आहे सलील कुलकर्णी आणि संगीत देखील त्यांचंच आहे। गीत आहे संदीप खरे यांचं, तर अतिशय सुंदर असं हे सुद्धा गीत आहे। तर या गीताच्या माध्यमातून मन दिल्यानंतर काय होतं, मन खरंच दुसऱ्याकडे जाते की तुमच्याकडेच राहतं, किंवा त्या मनाचा प्रभाव किती कोणावर कसा होत राहतो आणि मनाचे हे वलयांकित भाव कसे आपल्याला देखील अधीर करीत राहतात, अशी सर्व संरचना सलील कुलकर्णी यांनी या गीताच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेली आहे। तर स्वर बहार या कार्यक्रमात आपण हे शेवटी गीत ऐकणार आहोत। अतिशय सुंदर असं गीत आहे।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती। पुन्हा आले तुम्हाला भेटायला। नमस्कार। आधीच्या पिढीची मंडळी सध्याचं वातावरण बघून म्हणताना दिसतात की आत्ताचं जग बऱ्यापैकी वेगळं झालंय। त्यांची भाषा, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, नको तेवढा मोकळेपणा आणि सारखा आपला दिखाऊपणा। पूर्वीचं सगळं अगदी जगावेगळं होतं। मला असं वाटतं की कुठल्याही काळातलं संगीत हे खरंच त्या काळातलं प्रतीक असतं। तेव्हाची परिस्थिती, तेव्हाचा समाज, विचारपद्धती, भाषा या सगळ्यांचाच त्या संगीतामधूनच आपल्याला प्रत्यय येतो। आजच्या क्लासिक रेडिओ शो मधून मी घेऊन आलीये पूर्वीच्या आणि आत्ताच्या पिढीतली निवडक प्रेमगीतं। क्लासिक रेडिओ शो मधून येतंय पहिलं गाणं आपल्या भेटीला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला। एकमेकांबद्दलचं आकर्षण, प्रेम व्यक्त करायला शब्द हवेतच असं नाही, डोळ्यांची ही भाषा खूप बोलकी असते। तेव्हा माझं प्रेम तू समजून घे असं त्या काळची गाणी म्हणायची। यन दत्ता यांचं संगीत आहे, महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी हे गाणं गायलंय। महेंद्र कपूर मराठी गाणी गाताना मराठी शब्दांबद्दल कोणत्याही अटी घालायचे नाहीत। अमुक एक शब्द आपल्याला उच्चारता येत नाही म्हणून त्याला पर्यायी किंवा सहज उच्चारण्यासारखा शब्द द्या अशी मागणी ते कधीच करायचे नाहीत। आपण त्या काळची गाणी ऐकली तर गदिमा आणि खेबुडकर यांच्या गाण्यावरती आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा ग्रामीण संस्कृतीचा ठसा जाणवतो। कालेरकरांच्या गीतावर शहरी संस्कृतीचा ठसा होता आणि म्हणूनच शहरी नायकांसाठी ते वास्तववादी गाणी लिहू शकले। त्या काळचं तरुणाईला साथ घालणारं हे गाणं आहे अपराध या सिनेमातलं। रमेश देव आणि सीमा देव या जोडीवर संपूर्ण महाराष्ट्रानं प्रेम केलं। म्हणजेच ज्या सिनेमामध्ये हे दोघे आहेत तो सिनेमा यशस्वी होणारच असंच त्या काळचं समीकरण होतं। आणि सिनेमात हिट ठरलेली ही जोडी वैयक्तिक आयुष्यातही सुपर डुपर हिट ठरली।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ 13.4 FM वरून. आज आपला क्लासिक रेडिओ शोचा विषय आहे प्रेमाविषयीचा. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी म्हणजेच बाळासाहेबांनी मराठीमध्ये केलेला प्रयोग म्हणजे एक मराठी सिनेमासाठी प्रादेशिक भाषेतलं एक गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. हा सिनेमा म्हणजे 1975 साली आलेला महानंदा. हे गाणं म्हणजे माझे राणी माझे मुगा. एकतर कोकणी भाषेतच इतका गोडवा आहे आणि हा गोडवा या गाण्यामध्ये पुरेपूर उतरलाय. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी हे गाणं गायलंय आणि शब्द आहेत शांता शेळके यांचे. त्यामुळे या गाण्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. लेखक जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. राष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाला मिळालेला आहे. त्यामुळे जेव्हा साहित्याला संगीताची जोड मिळते तेव्हाही अशी अजरामर कलाकृती निर्माण होते याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. एपिसोडच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की जुन्या आणि नव्या काळातली काही निवडक प्रेमगीतं घेऊन मी तुमच्या भेटीला आली. आता जे गाणं मी घेऊन आली तुमच्या भेटीला ते गाणं आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमातलं. हे गाणं आपल्या भेटीला या सिनेमात तेव्हा येतं जेव्हा कांचन डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. या गोष्टीला थ्रिलर न बनवता अत्यंत संवेदनशीलपणे या गाण्यामध्ये या प्रेमाचा निरागसपणा जपलाय. सध्याच्या पिढीतली अत्यंत गोड गळ्याची गायिका म्हणजे शरयू दाते. सारेगम प लिटल चॅम्प पासून सुरू झालेला तिचा सांगीतिक प्रवास पुढे अनेक रियालिटी शो आणि आता पार्श्वगायिकेपर्यंत येऊन पोहोचलाय. या आधीही तिने आपला आवाज अनेक सिनेमांना दिला होता पण या सिनेमामधल्या बाल कलाकारासाठी ती गायली होती. या गाण्याविषयीचा किस्सा तिने सांगितला जेव्हा ती म्हणाली की एके दिवशी प्रसिद्ध संगीतकार अजित परब यांचा फोन आला आणि तिला सांगण्यात आलं की एक गाणं गायचंय तर तू रेकॉर्ड करशील का. तिने अर्थात आनंदानं ऑफर स्वीकारली पण गाणं रेकॉर्ड करताना आपण नेमकं कोणत्या सिनेमासाठी गातोय हे तिला माहिती नव्हतं. गाणं रेकॉर्ड झालं या गाण्याने तिला स्वतःची अशी ओळख तर दिलीच पण याच बरोबरीनं उत्कृष्ट प्लेबॅक साठीचा अवॉर्ड तिला याच गाण्यानं मिळवून दिला. चला अनुभवयात सुरेल स्वरांचं हे इंद्रधनू.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. इरादा पक्का हा सिनेमा जितका हिट ठरला नाही तितकं हिट ठरलं या सिनेमातलं गाणं म्हणजे भिजून गेला वारा. दिग्दर्शक केदार शिंदे यांना या सिनेमासाठी एक रोमॅन्टिक गाणं हवं होतं. महाराष्ट्राचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि मराठीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी यांची जोडी अनोख्या पद्धतीनं पडद्यावर आणण्यासाठी, प्रेक्षकांनी ती स्वीकारण्यासाठी अशा एका गाण्याची सिनेमाला आवश्यकता होती. या गाण्यावर काम सुरू असताना या गाण्याची चाल आधी जन्माला आली. ही चाल जशी सुचली, संगीतकार निलेश यांनी या गाण्याची गीतकार अश्विनी शेंडे हिला ती ऐकवली. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात तिने हे अख्खं गाणं लिहिलं. एवढंच नाही तर गाण्यासाठी गायिका मिळत नव्हती म्हणून 2-3 गायिकांची ऑडिशन देखील झाली, पण मनाजोगी गायिका मिळत नव्हती. मग गाण्यासाठी निहारा जोशीला ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं आणि मग काय, तिने तर सिक्सरच मारली. तिचं ट्रायल म्हणून ऑडिशनसाठी रेकॉर्ड झालेलं गाणंच फायनल झालं. पहिला टेक जो मिळाला तोच ठरला फायनल टेक. आणि या गाण्याला जो गायक मिळाला तो आहे राजस्थानच्या कोट मधला गायक क्षितिज तारेचा. तेव्हा ही सगळी भट्टी अशी जमून आली आणि निर्माण झाली. आपल्या सगळ्यांना कायम ओलचिंब करणारं गाणं म्हणजे भिजून गेला वारा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वा, मोहित यांची मंजुळा या सिनेमातलं हे सुपर डुपर हिट गाणं, आणि हे गाणं खरोखरच मनात पिसारा फुलवणार आहे, नाही का? जेव्हा केव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा मन प्रसन्न व्हायला होतं. मोरपीस हे आपण कायमच आपल्या अशा वह्यांमध्ये पुस्तकांमध्ये जपून ठेवलेली असतात. काळानुसार वयानुसार त्यांचे संदर्भ मात्र बदलत जातात, आणि जेव्हा जेव्हा हे मोरपीस आपल्याला सापडतं तेव्हा तेव्हा जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं. असाच अनुभव आपल्याला ही गाणी देतात. पूर्वीचे सारे सिनेमे हे वास्तववादी असायचे. प्रेक्षकांची नाळही सामाजिक आशयांच्या विषयांशी घट्ट बांधलेली होती. सामान्य माणसाचा जगण्याचा केंद्रबिंदू हा गावातलाच होता, त्यामुळं कथानं गाणी ही त्या धाटणीची होती, आणि अर्थात रोमॅन्सही. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, जे आहे बन्या बापू या सिनेमातलं. हे गाणं खरं तर सुपर डुपर हिट आहे. जे ठसकेबाज गाणं आहे, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी. बाळ कर्वे यांनी 10 ते 15 मराठी सिनेमे केले, मात्र या सिनेमात ते चक्क हिरोईन बरोबर बागेत फिरताना आणि गाणी म्हणताना बागडताना आपल्याला दिसलेत. संध्या येवलेकर ही या सिनेमाची नायिका होती. या सिनेमाची गाणी इतकी चालली की हा सिनेमा बेळगावमध्ये सलग 19 आठवडे चाललाय, आणि बेळगावमध्ये मराठी सिनेमानं केलेला हा विक्रम आहे. मराठी भावगीतातील अनेक एव्हरग्रीन हिट्स दिलेले गीतकार म्हणजे कवी डॉक्टर मुरलीधर गोंडे यांचे हे शब्द आहेत. तेव्हा चला अनुभवयात हा अनोखा रोमॅन्स या गाण्यामधून.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: एक लाजरन साजरा मुखड़ा चंद्रवाणी फुल लाग, एक लाजरन साजरा

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आय हाय हाय एकला जरा साजरा मुखडा, नक्कीच तुमचा मुखडा आता खुल्ला असणार आहे. मराठी सिनेमांचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशपटांनी गाजवले. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं कोणाला माहीत नाहीये असं आपल्याला शोधूनही सापडणार नाही. खेबुडकरांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी काही ठसक्यात गायलंय की आता कुणीही आता आपल्याला का असं विचारलं तर बघत्यात असंच उत्तर येणं साहजिक आहे. सध्याच्या मुलींना लाजता येतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आणि अर्थात काळ खूप बदललाय. त्या काळचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, पत्र पाठवणं सोडून फारशी साधनं पर्यायी उपलब्धच नव्हती. त्यामुळं मग नजरेतूनच बोलणं, जेव्हा भेट होईल तेव्हा मन मोकळं करणं, एकमेकांवर कविता लिहिणं आणि पुन्हा भेटेपर्यंत असणारी ओढ, मनाची धडधड अनुभवणं, हे सगळं ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी त्यांच्या आयुष्यात अनुभवलंय ते विलक्षण असणार आहे. पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला भिंगरी या सिनेमातलं. सजणी ग भुललो मी काय जादू झाली, बघून तुला जेव्हा माझं होईवर खाली. कुणाला तरी बघून सध्या तुमची अवस्था अशी होत असेल तर मग हे गाणं तुमच्यासाठी.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे प्रेमाविषयीचा, अर्थात रोमॅन्टिक गाण्यांचा. आणि खरंच तो काळच वेगळा होता असंही म्हणायचं. मेसेजेस आणि स्माईल मधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा नजरेतून त्या व्यक्त केल्या जायच्या. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो असं म्हणण्यापेक्षा अव्यक्तातून व्यक्त होण्याचा. किसी डिस्को में जाए किंवा चल ना डेट वर जाऊ असं न म्हणता एखादं गुलाब फूल देऊन किंवा कविता लिहून व्यक्त होण्याचा. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस प्रेमावर बेतलेले उत्तम कथानकांचे, आशयाचे, वेगवेगळ्या विषयांचे आणि प्रगल्भ सिनेमे बनले गेले. आणि म्हणूनच सिनेमांचा हा काळ आपण सुवर्ण काळ म्हणून ओळखतो. आज अशाच उत्तम सिनेमातली प्रेमाविषयी बोलणारी, प्रेम करायला शिकवणारी आणि आजही आपल्याला प्रेमात पाडणारी गाणी क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण ऐकतोय. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली. नादो महानोरांचे हे अप्रतिम शब्द, लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं संगीत आणि या बरोबरीनं आपल्याला आठवते ती नाग्यासाठी वेळी झाली आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणारी बेभान होणारी चिंधे, अर्थात स्मिता पाटील यांची भूमिका गोनी दांडेकर यांच्या जैत्रे जैत कादंबरीतल्या नाग्या आणि चिंधी या पात्रांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर मांडली.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:04 होता आहेत, अगदी वेळेवर हजर झाली आहे आणि 2-3 दिवसाच्या सुट्टीनंतर या आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करून देखील मला तुम्ही पाठवू शकताय. तर ज्या ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत अशा श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करूयात, जे नवीन श्रोते ॲड झालेत अशा देखील श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करूयात आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. आणि पहिली फरमाईश आहे टार्झन द वंडर कार या चित्रपटातील गीत, समीर यांचं गीत आहे, हिमेश रेशमिया यांचं म्युझिक आहे, सुंदर असं गीत गायलं आहे ते अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी. श्रोते आहेत जिल्हा मुरादाबाद, ग्राम दुलारपूर उत्तर प्रदेशातून, मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू, सुरेश, राजपाल, पंकज, काजल, सीमा, मानवी, तन्वी, लक्ष, सोनी, मोहिनी, ऋतिक, बलवीर सिंग यांची. तर याच गीतानी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात.

चला टार्झन द वंडर कार या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे, मला देखील फार आवडतं हे गीत. तर पुढची फरमाइश 100 डेज या चित्रपटातील सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी तुम कहो तो, जे सुंदर गीत एस पी दांच्या आवाजात गीत आहे हे सुंदर, आणि लता मंगेशकर यांचा आवाज आहे, दिलीप ताहिर यांचं गीत आहे, राम लक्ष्मण यांचं म्युझिक. आणि हे गीत ऐकायचं आहे राहुल नगर अमरावती येथून, सिद्धार्थ गोंडाने, अर्चना गोंडाने, प्रणय प्रसिद्धी, हिरामन शेंडे, प्रतिभा, पद्माकर गोंडाने, महेश रामटेके यांची. आज बऱ्याच दिवसांनंतर सरांची देखील फरमाइश ऐकवायची. सिद्धार्थ गोंडाने सर, त्यांच्या फॅमिलीची आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाइश.

चला सुन बेलिया हे गीत आत्ताच आपण ऐकलं, पुढची फरमाईश देखील अशाच सुंदर अशा गीतासाठी जेव्हा ते गीत आलं होतं तेव्हा फार आपण ऐकलं देखील होतं. असं इश्क हे तुमचे या चित्रपटातील गीत आणि श्रोते आहेत जे सोमवार टू सोमवार फरमाईश करतात. सोमनाथ तौर वाघोली गौरीतून कळम धाराशिवेतून आपली नियमित श्रोते आहेत. उदित नारायण अलका याज्ञिक यांचा आवाज पुन्हा एकदा आणि हिमेश रेशमिया यांचं म्युझिक आहे, गीत आहे समीर यांचं. ऐकूयात आपले श्रोते आहेत सोमनाथ तौर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 1:18 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश देखील अशाच गीतासाठी आपण नेहमी गुणगुणत देखील असतो ते गीत, ते म्हणजे खूप सुरत या चित्रपटातील गीत आहे. श्रोते आहेत आपले अमर सिद्ध गणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून. तर नियमित श्रोते आहेत पण कधीतरी फरमाईश पाठवत असतात ते देखील. तर आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे खूपसुरत या चित्रपटातील. तर आता जे हे गीत गायलं आहे ते कुमार शानू कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आहे. सुंदर असं हे देखील गीत आहे खूपसुरत या चित्रपटातील. ऐकूयात अमर सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान अशी गीतं येतात आणि बऱ्याच दिवसांनंतर हे गीत ऐकतोय देखील आपण, तर अशाच फरमाईश आलेल्या आहेत. पुढचं देखील गीत असंच आहे जे बऱ्याच दिवसानंतर आपण ऐकूत. सोनू निगम आणि साधना सरगम यांचा आवाज आहे, समीर यांचं गीत आहे, जतीन पंडित म्हणजेच जतीन ललित यांचं हे कंपोजिशन आहे म्हणजेच म्युझिक दिलं आहे आणि चित्रपट आहे संघर्ष. आणि या चित्रपटातील हे सुंदर असं गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते शिवाजी उकांडे मंगळूर तालुका कळंब येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज सरांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात शिवाजी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर सुंदर असं गीत सोनू निगम यांच्या आवाजातील आणि साधना सरगम यांच्या आवाजातील गीत ऐकलं आत्ताच आपण. तर पुढची फरमाईश मोहब्बत या चित्रपटातील गीत आहे आणि श्रोते आहेत ते म्हणतात, नमस्कार, माझं नाव महेंद्र कुमार चव्हाण, राजधानी सातारा येथून. आज दिवस खूप खास आहे, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मला गाणं एक ऐकायचं आहे. मोहब्बत या चित्रपटातील शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय या दोघांचा हा चित्रपट आहे. तसेच प्रगतीताई, या गाण्याच्या चार ओळी आपण स्वतः गाऊन आपल्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्याव्यात असं म्हणतात. आणि तसंच मी रेडिओ उतरण्याच्या माध्यमातून माझ्या प्रिय पत्नीस सुरेखा हिला हॅपी ॲनिव्हर्सरी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तरी ताई, आज ॲनिव्हर्सरीनिमित्त हे गाणं घ्यावं असं त्यांची इच्छा आहे. प्रगतीताई, आपल्या आवडीचे कोणतंही गाणं चालेल. तसंच ऊन खूप जास्त आहे, सर्वांनी आपल्या घरातल्या लोकांची, पशुपक्ष्यांची काळजी घ्यावी ही नम्र विनंती असं त्यांनी सांगितलं. थँक्यू रेडिओ उतरणा टीम. तर नक्की सर, तुम्हाला रेडिओ उतरण्याकडून देखील तुमच्या लग्न वाढदिवसाच्या म्हणजेच महेंद्र सर आणि सुरेखाताईंना रेडिओ उतरण्याकडून त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ते म्हणतात चार ओळी, आता ॲनिव्हर्सरी आहे म्हटलं तर दोन ओळी गाऊन दाखवते सर, मला जमेल की नाही माहिती नाही, पण मी ट्राय करते नक्कीच. चित्रपटातील सर्वच गाणी जी आहेत ती गाजलेली आहेत आणि चित्रपट देखील सुपर डुपर हिट राहिला होता. आणि ज्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन दिसतात आणि त्यांच्यासोबत आहेत ते SRK आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट. तर थोडंसं ट्राय करते, मला जमेल की नाही माहिती नाही सर,

खरं तर ही मराठी गाणी जी आहेत ना जुनी, ती खरंच खूप आपल्या स्मरणात राहतात, कुठेतरी ती जाऊन बसतात आणि जेव्हा ती अपसुक आपल्या समोर येतात, खरं तर ते रेडिओच्या माध्यमातून येतात आणि परत आपण त्या एरामध्ये जातो आणि ती गाणी एन्जॉय करतो असं म्हणता येईल. असंच हे सुंदर असं गीत होतं. तर पुढची फरमाईश असंच 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट होता तेरे नाम. या चित्रपटातील गीत आलेलं आहे. श्रोते आहेत देवांश सोमोसे आणि ते आहेत लाईव्ह असं ते सांगतायत. कुठून आहात सर हे पाठवलं नाही तुम्ही ॲड्रेस मला. आय थिंक सो याच्या आधी देखील त्यांची फरमाईश पूर्ण झाली आहे. येस झाली आहे. तर तेव्हा पण सरांनी त्यांचा ॲड्रेस पाठवला नव्हता, हरकत नाही. तर सर आत्ता तुम्ही लाईव्ह असाल तर नंतर नेक्स्ट मेसेज करा मला की तुम्ही कुठून आहात, कारण की तेच सर्वांना समजण्यासाठी, आपले श्रोते कुठून कुठून आपली फरमाईश ऐकत असतात याच्यासाठी सर्वांना ॲड्रेस सांगते की पूर्ण ना पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. तर त्यांना तेरे नाम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. उदित नारायण यांचा आवाज आहे, हिमेश रेशमिया यांचा म्युझिक आहे, समीर यांचं गीत. ऐकूयात देवांश सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, 1:47 आणि यानंतरची फरमाईश आहे ती आहे फिर लहराया लाल दुपट्टा. अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांचा आवाज, मजरू हसुलतानपुरी यांचं गीत आहे आणि सुंदर हे देखील गीत आहे. ते गीत ऐकायचं आहे, मन खुश करायचं असेल तर एकच उपाय आहे, ताईंचा कार्यक्रम ऐका असं जे आपले श्रोते म्हणत आहेत. प्रदीप सोंगे सर राहणार वाई गौळ, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथून. त्यांनी 26 दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे, नक्कीच सुंदर असं गीत पाठवलं आहे. तर ऐकूयात, आपले जे नियमित श्रोते आहेत प्रदीप सोंगे सर राहणार वाई गौळ, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, यांची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश जी आहे सुपर हिट ठरलेलं गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे कैदी या हा चित्रपट आहे इंदिवर यांचं गीत बपिदांचं म्युझिक सुपर डुपर हिट ठरलं हे देखील गीत आहे श्रोते आहेत आपले मुक्काम पोस्ट लोंढेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून निशांत लोंढे सुयश लोंढे अस्मिता दिदी प्रगती दिदी तन्वी दिदी तस्मय तनय समस्त लोंढेवाडी येथून त्यांनी फरमाईश पाठवली आणि पूर्ण परिवार देखील आहे असं म्हणतात तर नक्कीच आपली फरमाईश पूर्ण करते ऐकवात निशांत लोंढे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश

दुपारचे 2 वाजतात आणि छोटी छोटी गाणं देणं खूप गरजेचं आहे, कारण की खूप फरमायशी आलेल्या आहेत आणि सर्वांच्याच फरमायशी परत म्हणतात की कोणाचं नाव नाही येत जास्त गाणं वाजवता, कोणी फरमायशमध्ये श्रोते म्हणतात गाणं खूपच देता, कोण श्रोते म्हणतात कमीच देता. आता मला असं वाटतं की फक्त मी 2 कडवी देणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त श्रोत्यांच्या फरमायशी पूर्ण करता येतील. पुढची फरमाईश घेऊयात. आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत पल्लवीताई कुंजे, मुकाम पोस्ट शिंदेवाडी, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली येथून. ताई घरातील नेहमीच सगळी कामं आवरून निवांत बसली आणि रेडिओ त्यांना ऐकत आहे. पण खरं सांगू का ताई, आज गाणं ऐकत असताना मन मात्र खूप भरून आलं. आज गीत ऐकायचं आहे ते प्यार झुकता नाही या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्या सांगतात. आणि ताई आज मन खूप आठवणीत हरवून गेलं. कधी कधी असं वाटतं तो माझ्यापासून दूर असला तरी त्याची आठवण मात्र माझ्या श्वासात राहते. हृदय इथे धडधडत असतं पण मन मात्र त्याच्यासोबत दूर कुठेतरी फिरत राहतं. त्याच्यासोबत घालवलेल्या छोटे छोटे क्षण, त्याचं हसणं बोलणं काळजी करणं सगळंच आज डोळ्यासमोर उभं राहतंय ताई. आज सोमवार असल्यामुळे माझा उपवास आहे, पण खरं सांगायचं तर आज मनानेही त्यांच्यासाठीच उपवास धरलाय. त्यांच्या एका आवाजासाठी, एका मॅसेजसाठी, एका भेटीसाठी कधी कधी माणूस इतका कोणाच्या आठवणीत हरवतो ना ताई की डोळ्यात पाणी येतं. पण तरीही त्या आठवणी सोडवत नाहीत, कारण प्रेम हे दूर गेल्यावरही कमी होत नसतं, उलट अजून जास्त मनाला लागत राहतं. आज हे गाणं ऐकताना कदाचित माझ्या डोळे आले ओले होतील ताई, पण काही आठवणी अशाच असतात रडवत रडवतही मनाला खूप जवळच्या वाटणाऱ्या असतात. तर नक्कीच ताई त्यांच्या आठवणीत हे गीत आपण नक्कीच ऐकूयात. खास गीत ऐकायचं आहे पल्लवी ताईंना, खास त्यांच्या मिस्टरांसाठी. ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

हे गाणं बऱ्याच जणांना आवडतं, ते प्रेम आहे त्या गाण्यावरती, प्रत्येक श्रोते सांगत असतात या गाण्याबद्दल. आणि खास हा चित्रपट ज्यांना फार आवडतो, यातली गीतं फार आवडतात, असे आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे ओमप्रकाश गीते सरतळणी येथून. त्यांचा हे खूप आवडता चित्रपट, त्यांचा खूप आवडता चित्रपट, खूप आवडती गाणी आहेत ही, जी त्यांनी खूप वेळेस पाहिलेली आहेत. आणि आता देखील जेव्हा हे गाणं देत होतं तेव्हा देखील मला त्यांची आठवण आली होती. इतक्यात त्यांचा मेसेज आला की माझ्या पण हे आवडीचं गाणं आहे. तर मला ते जेव्हा जेव्हा मी प्यार झुकता नाही या चित्रपटातील गीतं देत असते तेव्हा मला ओमप्रकाश गीते सरांची खास आठवण येत असते, कारण की त्यांचा खूप आवडीचा हा चित्रपट आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. श्रोते आपले नियमित श्रोते, पण आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश. ते म्हणजे रशीद इनामदार सर, आणि ते असं म्हणतात की आज गीत द्यायचं आहे प्रतिबंध या चित्रपटातील गीत आहे. अमित कुमार, अलका याज्ञिक यांचा आवाज आहे, यल्पींचा म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत आहे. आणि हे देखील गीत आपण पहिल्यांदा आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात घेत आहोत. तर श्रोते रफिक इनामदार, रेहान इनामदार, रिजवान इनामदार, नदीम इनामदार, पानगाव बारशी रेडिओ तेरणावरील कमी वाजलेलं गाणं आहे आणि आज मी 8 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. तर नक्कीच सर ऐकूयात इनामदार फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. दुपारचे 2:16 यानंतरची फरमाईश आहे खास एका व्यक्तीसाठी. खरं तर 10 तारखेला त्यांची जयंती झाली आहे आणि आज गीत आलेलं आहे त्यांच्यावरतीच. तर नियमित श्रोते आहेत आपले राक्षी मामा, यांची फरमाईश आहे. पण तत्पूर्वी सांगते, ज्या माणसाबद्दल मी बोलती आहे, असा माणूस म्हणजे खूप मोठा माणूस आहे तो, जगदीश खेबुडकर. जगदीश खेबुडकर मराठी माणसाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. मराठी मनाची सर्व रूपं पडद्यावर त्यांनी आणली आहेत आणि मराठी मन तृप्त केलं आहे. मराठीमधील आनंद बक्षी अशी त्यांची ख्याती देखील आहे. प्रेमगीतं असो किंवा विरहगीतं, खरं तर लावणी लेखन सम्राट असा हा अवलिया माणूस. त्यांचीच काल जयंती देखील होती, त्यानिमित्तच आज राक्षी मामांना गीत ऐकायचं आहे. जे सुंदर असं गीत, आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आणि सुंदर लावणी आहे असं म्हणता येईल, जी आपण नेहमी ऐकतो त्यांची लावणी ही. अनिल अरुण यांचं म्युझिक आहे आणि गीत लेखन म्हणजेच जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूयात आपले नियमित श्रोते सुधाकर राक्षी मामा, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे, या सर्वांनाच आज गीत ऐकायचं आहे. राक्षी मामा सुलतानपूर राहुलनगर येथून.

चला यानंतरची फरमाईश देखील खास जगदीश खेबुडकर यांच्या गीतासाठी झालेली आहे. श्रोत आहेत आपले व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन, वैजंती माला गंगाधर चांडगे, पद्मीन भस्मे, मधुबाला क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगीकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगीकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगीकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे यांची. तर ऐकवात त्यांना जे गीत ऐकायचं आहे मराठीमध्ये सुपरहिट ठरलेलं हे देखील हा देखील चित्रपट आहे. आशा काळे पडद्यावरती दिसतात. चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगा. या चित्रपटात हे सुंदर गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांचा आवाज ऐकवत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर यांची फॅमिलीची आणि त्यांची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर जगदीश खेबुळकर यांची काल जयंती होती, त्यानिमित्त ही गीतं आली होती. पुढची देखील फरमाइश फार सुंदर अशा गीतासाठी आहे. आणि गरज जेव्हा आपल्या खरंच या माहोलची असते असं म्हणता येईल, किंवा जेव्हा खूप गरज असते आपल्या जमिनीला देखील, तेव्हा हे गीत खास आपण गुणगुणत असतो. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातलं हे सुंदरसं गीत आहे, कार्तिक वाघमारे, भाऊजी दत्ता सुरवसे, मनोज आहोत म्हणतायत, लाईव्ह आहोत. तर काक्रंबा तुळजापूर येथून, धाराशिव येथून सध्या गावाकडचं वातावरण त्यांनी पाठवलं म्हणजे फोटो काढून. आणि खरं तर खूप ऊन आहे गावाकडे, आणि यामध्ये आपले जे प्राणी आहेत त्यांची काळजी देखील घेणं खूप गरजेचं आहे, त्यांना वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच सर, आणि नक्कीच आज तुमची फरमाईश पूर्ण करते आहे. जे गीत आहे प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील सुंदर संगीत, कार्तिक सर, दत्ता सर आणि मनोज सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर यानंतरची फरमाईश आहे ती आहे मन या चित्रपटातील गीतासाठी. आणि श्रोते जे आहेत आपले दत्तात्रय चंद्रभान अभंग दाड बुद्रुक अहिल्यानगर येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज मन या चित्रपटातील उदित नारायण अलका यांनी त्यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. आमिर खान मनीषा कोरेला पडद्यावर दिसतात सुपरहिट ठरलेला हा देखील चित्रपट ऐकवायत दत्तात्रय चंद्रभान अभंग दाड बुद्रुक अहिल्यानगर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश मुंबईचा फौजदार या चित्रपटातील गीत आहे. सुंदर असं हे देखील मराठीमधलं गीत आहे आणि खास एक गीत ऐकायचं आहे ते म्हणतायत आपले नियमित श्रोते आहेत राम राम प्रगत दिदी राम राम सर. आज आमची फरमाईश आहे, आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्त आज मला गीत ऐकायचं आहे मुंबईचा फौजदारमधील. आणि श्रोते आहेत विठ्ठलराव ढेंबरे पाटील, ओम ढेंबरे पाटील, साक्षी पुष्पा ढेंबरे पाटील, अंबड जालना इथून. सर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना देखील रेडिओ उतरण्याकडून. आणि खास हे गीत ऐकूयात खास तुमच्या या ॲनिव्हर्सरी निमित्त.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश आहे पूनम नितीन वायदंडे, राहणार देवगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथून. आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे रंग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक, कुमार शानू यांचा आवाज, नदीम श्रवण यांचं म्युझिक, सुरेंद्र साठे यांचं हे गीत आहे. ऐकवात रंग या चित्रपटातील फरमाईश आपल्या नियमित श्रोता पूनम वायदंडेताई, देवगाव, तालुका पंढरपूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश ज्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते असे आपले श्रोते म्हणजे नियमित श्रोते आहेत ते देखील, ते म्हणजे विकास दादा, प्रगत दीदी नमस्कार. नमस्कार सर, आपला दादा विकास लोंढे मुक्काम पोस्ट हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथून. आज आम्ही आणि आमचे सर्व सहकारी माता भगिनी आणि मित्रमंडळ मिळून अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनासाठी आलो आहोत. देवाच्या चरणी डोकं ठेवलं, हात जोडले, सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली. पण दीदी, जेव्हा स्वतःसाठी काही मागायची वेळ आली तेव्हा डोळे नकळत पाण्याने भरून आले. कारण काही माणसं आयुष्यातून दूर गेली तरी त्यांच्या आठवणी मात्र मनातून कधीच जात नाही. आज इतक्या लोकांमध्ये असून देखील मन आतून खूप एकटं वाटते. सगळे हसतायत, दर्शन घेत आहेत, पण माझं मन मात्र कुणाच्या तरी आठवणी ठरवलंय. दीदी, कधी ना कधी एखाद्या व्यक्तीची इतकी सवय होते की ती व्यक्ती सोबत नसली तरी तिची आठवण प्रत्येक क्षणी सोबत चालत राहते. आज मंदिरात घंटानाद होत होता, लोक जय जय म्हणत होते, पण माझ्या मनात मात्र फक्त काही जुने आवाज घुमत होते. त्या जुन्या गप्पा, ते हसणं, ती काळजी आणि जेवण करा, आठवणीने गोळी खावा म्हणणारा तो आवाज आज खूप आठवतं होतं दीदी, असं म्हणतात ते. गावापासून इतका दूर आलो आहे पण मन अजूनही तिथंच अडकलं आहे, त्या जुन्या आठवणीत, त्या माणसात जिला विसरायचा कधी विचार करू शकत नाही पण मन अजूनही तिच्यावर थांबलं आहे. दीदी, आज मी आपल्या अगदी जवळ आलो आहे हे जाणवलं आणि मनाला थोडा आधार वाटला, पण सर्व सहकारी सोबत असल्यामुळं तुमची भेट होणार नाही ही गोष्ट मात्र मनाला खूप लागून राहिली. कधी कधी वाटतं माणूस कितीही हसला तरी त्याच्या मनातील दुःख फक्त त्यालाच माहिती असतं. आज व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मला गीत ऐकायचं आहे. हे गीत ऐकलं की मनात दडलेलं दुःख हळूच डोळ्यात उतरायला लागतं आणि नकळत एखादा अश्रू गालावर येऊन थांबतो. तर नक्कीच दादा, फरमाईश पूर्ण करते आणि पोलीस पब्लिक या चित्रपटातील गीत आहे लता मंगेशकर यांचा आवाज आणि अमित कुमार यांचा देखील, एल्पिन राम आणि लक्ष्मण यांचं म्युझिक. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते विकास लोंढे दादांची ही व्हॉट्सअप फरमाईश.

सल्यानंतची फरमाईश देखील फार सुंदर आहे. सर्वांच्या जवळचं गीत आहे ते म्हणजे बेवफा सनम या चित्रपटातील गीत आहे. आणि सोनू निगम यांचं हे गीत खूप मध्ये पॉप्युलर, म्हणजे काय म्हणतात की रील्समध्ये फार आपण स्क्रोल करताना पाहिलं आहे. जे गीत सर्वांना फार आवडतं, आजकाल आपण ॲटोमध्ये देखील जाताना बऱ्याच वेळेस हे गीत ऐकलं असेल, किंवा मग शेतामध्ये ट्रॅक्टरवरती देखील हे गीत जेव्हा वाजतं तेव्हा आपसूक सर्वांना तो बेवफा सनम हा चित्रपट आठवायला लागतो. तर हेच गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत माधव मठपती, राहणार कुमठा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून. ताई आज बेवफा सनम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. बाबूराव कोंबले, हाजीबाई शेख, बनी पठाण यांच्यासाठी देखील हे गीत ऐकायचं आहे असं ते म्हणत आहेत. नक्की सर, ऐकूयात आपले नियमित श्रोते माधव मठपती सर यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि त्यांच्या मित्रपरिवाराची देखील.

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आज एक माहिती पाठवली आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते, डॉक्टर वरपे सर, बाळासाहेब वरपे सर. तर काय म्हणतात पहा आपल्या श्रोतांसाठी. शुभ दुपार प्रगती आणि सर्व रसिक श्रोतांना माझा नमस्कार. काल म्हणजे दिनांक 10/5/2026 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील चालू युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा संदर्भ देत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत जपून आणि संयमाने करण्याचे आवाहन देशवासियांना केलं आहे. पंतप्रधानांनी इंधन आणि विदेशी चलन वाचवण्यासाठी खालील महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. इंधनाचा जपून वापर, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर गरजेपुरताच करा, अनावश्यक प्रवास टाळा, मेट्रो आणि EV वापर, शहरांमध्ये मेट्रो असल्यास त्याचा वापर करा, इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा आणि कार शेअरिंग करा, वर्क फ्रॉम होम, कोरोनाच्या काळातील वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पद्धतीनं पुन्हा सुरू करा, जेणेकरून इंधन वाचेल. क्या बात है. परत प्रदेशी प्रवास टाळा. पुढील 1 वर्षासाठी परदेशात फिरणे किंवा लग्नासारखे कार्यक्रम परदेशात करण्याचे टाळा, असे आवाहन देखील केले. महत्त्वाचं म्हणजे सोने खरेदी टाळा. विदेशी मुद्रा वाचवण्यासाठी वर्षभर सोने खरेदी न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक उत्पादनाचा वापर, स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढवण्यावर भर दिला. आपला भारत जास्तीत जास्त इंधन, पेट्रोल, गॅस आयात करतो. युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत परकीय चलन वाचवण्यासाठी आणि देशावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी संयमाने इंधन वापरणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले. तर पहा, आपण देखील जास्तीत जास्त EV वापर करून फिरण्यास काय म्हणतो की प्रवास तुम्ही चालू करा, किंवा जास्त तर लांब जाणं किंवा उन्हात फिरणं तुम्ही कमीच करा. कारण की त्याचे तुम्ही पाहताय की पेट्रोल, डिझेलचा जो तुटवडा आपल्याकडे सर्वत्र पाहायला भेटतो आहे, तसंच गॅसचा देखील तसाच तुटवडा आहे. तर आपण देखील स्वतःहून काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच सर, ही सुंदर अशी माहिती आपल्या श्रोतांपर्यंत तुम्ही पोहोचवली. तर पुढची फरमाईश आहे, श्रोते आहेत गिरीश कुलकर्णी काका, नाते पुते परिवार बरोबर सौ राणी गिरीश कुलकर्णी, आमचे 2 मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी व मधुमन गिरीश कुलकर्णी या फॅमिलीत हिंदी सुपरहिट सिनेमा या चित्रपटातील म्हणजेच राजा हिंदुस्थान या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर आज त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. आपले बरेच दिवस झाले श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतात, नवीन श्रोते आहेत हे देखील, तर नक्की सर ऐकूयात कुलकर्णी फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीतासाठी.

चला ही फरमाइश होती सागर गवळी जे आपले नियमित श्रोता आहेत धाराशिव अथून यांनाच हे गीत ऐकायचं होतं. त्यांचं हे फेवरेट गीत आहे बाजीगर या चित्रपटातील आणि विनोद राठोड यांचा हा आवाज होता. तर याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथंच थांबते. भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाइश गाणी कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचं नजराट घेऊन. आणि ज्या श्रोतांच्या फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोतांनी नाराज व्हायचं नाही. भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते पुढे मार्गक्रमण करत असताना जीवनाच्या अशा टप्प्यावर असतात की त्यांचा हा यशस्वी जीवनाचा जो मार्ग असतो किंवा त्यांनी आतापर्यंत जे यश कमवलेलं असतं हा जो त्यांचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि यातून आपण बरेचसे असे काही मुद्दे, असे बरेचसे पॉईंट्स घेत असतो की ज्यामुळे आपलं जे स्ट्रगल असतं, आपला जो संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी। त्यांचं इकडलं जे आपल्या धाराशिवचं आडनाव आहे ते घोडके आहे, डॉक्टर मनीषा घोडके, तर आपण ते पण समजून घेणार आहोत। तर डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिके, तर या ज्या आहेत ते 2001 पासआउट आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्या पासआउट झालेल्या आहेत। त्याच्यानंतर त्यांनी एम ई केलेलं आहे 2013 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथून, आणि त्याच्यानंतर त्यांची PhD झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच ब्रँचमधून 2023 सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची त्याच्यातून झालेला आहे। आणि त्यांचा खरं तर परिचय जर करून द्यायचा म्हटला तर कदाचित म्हणजे माझ्या रेडिंगच्या अनुसार कदाचित त्याला अर्धा पाऊण तास जाऊ शकेल, कारण त्यांचा जो पूर्णपणे बायोग्राफी आहे ते जवळपास 12 आहे। तर यानुसार जर विचार करायला गेलं तर 2001 ते 2025 म्हणजे 24 कालावधीमध्ये डॉक्टर मनीषा यांनी खूप अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि त्या अचिव्हमेंट्सच्या विषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे। म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या इंटरनॅशनल जर्नल्स जे आहेत ते जवळपास 6 प्रकाशित झालेले आहेत, इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहेत त्या जवळपास 7 केलेले आहेत, नॅशनल कॉन्फरन्स 2 केलेले आहेत, त्यांनी ब्लॉग पण लिहिलेले आहेत आणि इंटरनॅशनल जर्नल आणि कॉन्फरन्स रिव्ह्यू पण केलेले आहेत आणि त्यासाठी काही पेटंट्स पण मिळवलेले आहेत। नेमके ते काय आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि त्या प्रोजेक्ट गाईड पण आहेत आणि सोबत त्यांनी बरेचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये। तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की

0: पेजेसचा मी जसं म्हणतोय तसं परिचय पत्र आहे आणि याच्यातून आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या हे पण खूप कठीण जातं. पण 24 वर्षाचा हा प्रवास आहे आणि सध्या डॉक्टर मनीषा ज्या आहेत ते MIT इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. जवळपास 13.5 वर्षापासून त्याच्या अगोदर त्यांनी 4 वर्ष एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्य केलेलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी 3 वर्ष घालवलेले आहेत. तर अशा म्हणजे आपल्या धाराशिवसाठी खरं तर हे एक खूप मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या धाराशिवची एक मुलगी अशा पद्धतीनं कार्यरत राहते. 24 वर्षाच्या प्रवासामध्ये इतका मोठा जो आहे तो बायोग्राफी लिहिण्या इतपत जो त्यांचा प्रवास आहे तो झालेला आहे. तर डॉक्टर मनीषा, मी तुमचं रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो.
1: थँक्यू सर. थँक्यू.
0: म्हणजे तुमच्या परिचयाचाच परिचय करण्यासाठी मला जवळपास 3 मिनिटं गेलेले आहेत. तर आणि तुमचा सरनेम पण असं कवडीके असं आहे, राईट?
1: करेक्ट.
0: हां, तर ते कवडीके थोडंसं असंही म्हणाला जीभ खूप वळती आहे त्याच्यामुळे आमची भाषा शुद्ध होऊ शकेल तो भाग वेगळा आहे. पण डॉक्टर मनीषा असं आम्ही तुम्हाला म्हणतो, डॉक्टर मनीषा घोडके.
1: येस.
0: हां, तर 2001 तुम्ही पास आउट झालेला.
1: करेक्ट.
0: आणि त्याच्यानंतर 24 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅम्पसला येत आहे.
1: हो खरंच, 24 वर्षानंतर म्हणू शकतो.
0: 24 वर्षानंतर येत आहे. काय तुमचं पहिलं फिलिंग काय कॅम्पसमध्ये आलेले?
1: हा, आल्यानंतर मी पहिलं बिल्डिंग जे आहे स्टार्टिंग, आम्ही जे एंट्री करायचो एक्झाम किंवा काही, आम्हाला जास्त तेव्हा काळामध्ये बाहेर थांबत नव्हतं कारण अगदी तेव्हाचं जे कॉलेजचं वातावरण होतं, मुलं मुली असू दे किंवा आताचं जे वातावरण आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. तर आम्ही पटकन म्हणजे तिथून बसस्टॉपवरून निघणे, खाली बघून पूर्ण कॉलेजमधून एंट्री मारणे, आणि जेव्हा अगदी फायनल इयर झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही बसलो असतील बाहेर कॅम्पसमध्ये की आता आपलं इंजिनिअरिंग संपलेलं आहे आणि आता आपण जातो इथून, तेव्हा फक्त काही ते बसलं असेल. त्याच्यामुळे मी आता आल्यानंतर बाहेर पूर्ण थांबून पूर्ण त्या परिसराचा एक्सपिरियन्स की आपण इथे कसं होतो, कशी एंट्री, आणि आपले फ्रेंड्स किंवा टीचर्स सर्वांची खूप आठवण झाली. सगळे नाव पटापट यायला लागले, कोणते सर काय शिकवायचे. आणि आतमध्ये आल्यानंतर एंट्री त्या सरांची ते बोर्ड्स आहेत आता आणि चांगले हायर पोझिशनवरती सर आहेत, कोणी नॅक कोऑर्डिनेटर, कोणी काय, तर दाते सर, म्हणजे सगळे टीचर्स. त्याच्यामुळे अगदी पटापट त्यांचं तेव्हा ते कसे होते आणि ते आम्हाला कसे गाईड करायचे, अगदी मी जर एक्सपिरियन्स लगेच मी मॅडमशी बोलली की दाते सर आम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट एकदम टफ सब्जेक्ट फर्स्ट इयरचा, तर तो शिकवण्यासाठी सर एक चांगला मुलगा म्हणजे ब्राईट स्टुडंट आणि त्याच्याबरोबर एक ॲव्हरेज मुलगा असे बसवायचे बेंचेसवरती. म्हणजे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच तशी असायची, क्लासमध्ये आले की पहिले ते मुलांना की तू इथे बस, तू तिथे बस, तू तिथे बस, आणि त्यानुसार त्यांनी सब्जेक्ट शिकवताना त्यांना कळायचं की कोण कोणाला कसं गाईड करतं आणि काय. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी ती पोझिशन, ते सगळ्यात बेस्ट एक टीचरचं जे आपण म्हणतो की एक क्वालिटी तिथूनच, की ती मला लगेच रिअलाईज झाली की सर असे, आणि मी मॅडमलाही बोलून दाखवलं की आमचे दाते सर असे असे करायचे. ते मला म्हणजे आणि सर्व टीचर म्हणजे पूर्ण 4 वर्ष 4 म्हणजे ते फ्लोर्स बघितल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी कुठे काय करायचो, कुठे कुठली डिपार्टमेंट म्हणजे लॅब होती आणि त्यानुसार आपण कसे वावरायचे, सर्व फिलिंग्स जागे झाल्या पूर्णपणे.
0: डॉक्टर मनीषा, मला तर असं वाटतं की तुम्ही अजूनही फ्लॅशबॅक मध्ये आहेत.
1: खरंच आहे, खरंच आहे, म्हणजे मी तेच सर्व त्याच्यामध्येच आहे आणि खूप छान फिलिंग आहे.
0: 2001 तुम्ही पासआउट झालात म्हणजे साधारणतः 1998 तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार. अच्छा, तर त्याच्या अगोदर तुमचं मग स्कूलिंग कुठे झालेलं होतं?
1: मी श्रीपतराव भोसले हायस्कूल इथे धाराशिव, तिथे माझं 10वीपर्यंत एज्युकेशन, नंतर 11वी 12वी मी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये आणि नंतर परत मग इथेच इंजिनिअरिंग.
0: हे कसं तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे किंवा असं काय?
1: खरं सांगायचं म्हणजे बॅकग्राऊंड जर बघितलं आमचं तर इंजिनिअरिंगमध्ये कोणीच नव्हतं आमच्या, पण माझ्या ज्या 2 मोठ्या बहिणी आहेत त्या टीचर आहेत, म्हणजे एक जिल्हा परिषदमध्ये टीचर आणि दुसरी एक 10th हायस्कूल टीचर. पण त्या दोघी टीचर असल्यामुळे आई वडिलांना असं वाटायचं की आपली तिसरी मुलगी पण टीचर व्हावी. त्याच्या अगोदर जर जायचं म्हणलं तर माझे 2 म्हणजे आई वडील जे आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच शाळेची पायरी चढलेली नाही आहे, पण आम्ही 5 भावंड आहोत. तर त्यांचं मात्र हे होतं की आपण मी बिल्डिंग नाही बांधणार, माझे वडील नाही म्हणायचे की मी घर मोठे बांधेल वगैरे असं नाही करणार, पण मुलं मी बांधणार. त्याच्यामुळे वडील बाहेर म्हणजे नेहमी असायचे कारण जॉब नाही पण शेतकरी आणि धंदा म्हणजे मसाल्याचे व्यापारी, तर ते विकली असे रोटेटिंग वरती असायचे की आज या गावाला, नंतर पुढच्या गावाला, पुढच्या गावाला बाजार करत. आणि मग आई मेन इथं आमचा आधारस्तंभ असायची की हे पूर्ण घरी राहून ती कधीच आम्हाला घरातले कामं शिकवण्यासाठी कधी फोर्स केलं नाही. पण ती म्हणायची ह्या छोट्या गोष्टी आहेत जे घरातलं शिकणं त्याला तुम्हाला टाइम लागणार नाही, पण एज्युकेशन हे तुमचे लाईफ टाईम शोधरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या एज्युकेशन घ्या आणि मग परत हे तुम्ही शिकून घेताल, स्वयंपाक कसा करायचा, घरे कशा आवरायचे हे करताल. आणि ती अजूनही इतकं वर्ष झाले तरी आमचा सपोर्ट, म्हणजे मी PhD तुम्ही सांगितलं की माझी PhD झाली तिथे माझ्या आईचा पूर्ण म्हणजे हातभार आहेच, म्हणजे मुलांना बघणे. त्यावेळेस मी जेव्हा एक्झामला जायचे तर मग आई येऊन राहायची की ती मुलांना व्हायची, ती म्हणायची तुम्ही एज्युकेशन घेतलंय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे दुनियेलाही, म्हणून तिने आमत तिघी आम्ही मुली बहिणी जॉब म्हणजे करतोय, आम्ही तिघी टीचिंग फील्डमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड म्हणजे मेन आई वडिलांचं इथे मला मेन्शन करायला खूपच प्राऊड फिलिंग आहे की माझे आई वडील काय होते आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना या एज्युकेशनमध्ये आणि त्यांचा म्हणजे माझा लहान मुलगा म्हणजे सॉरी माझा लहान भाऊ त्यांचा लहान मुलगा तो अमेरिकेमध्ये आहे, त्यांनी इथूनच इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तो तिथे आता 7-7 वर्ष झालेलं आहे, तो तिथे सेटल्ड आहे इन्फोसिस कंपनीमध्ये, तोही एचआर मध्ये वगैरे आहे, एकदम बेस्ट त्याचाही चालू आहे.
0: अच्छा अच्छा. तर डॉक्टर मनीषा, तुम्ही ज्या पद्धतीनं एकतर म्हणजे तुमच्या सुरुवातीचा जो काळ सांगतायत की 1998 पूर्वी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने स्कूलिंग केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग आता ज्यावेळेस घरच्यांचा एवढा सपोर्ट होता सगळ्या बाबी होत्या, तर तुमचं 4 वर्षाचं ते अकॅडमिक्स कसं राहिलं ते सांगा, तुम्ही अभ्यासात कसे होतात ते सांगा.
1: व्हेरी गुड क्वेश्चन. कारण मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं आम्ही म्हणजे तेव्हा ट्रॅव्हलिंग हे जास्त नव्हते सोर्सेस इथे येण्यासाठी, तर आम्ही काय मी ज्या ठिकाणी राहते तिथून आम्हाला चालत अर्धा तास तरी कमीत कमी बस स्टँडपर्यंत यावं लागायचं आणि तिथून बसेस म्हणजे जे लोकल बसेस सुरू झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे तुळजापूरची वगैरे बस पकडणे, मग त्यानुसार आम्ही इथं आणि ते जे आमचे सिनियर्स वगैरे भेटायचे त्यांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग खूप म्हणजे अवघड आहे, तुम्हाला खूप पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो, अगदी त्यांनी म्हणजे मला ते वाक्य आठवते एक वाघ म्हणून आता आहेत वाटतं इथे, त्यांनी मला बसमध्ये सांगितलं होतं की हे ताकासर ताकालाही फुंकून जसं पितो तसं इंजिनिअरिंग करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागेल आणि मग ती गोष्टी जे सिनियरच्या छोट्या छोट्याच गोष्टी पण ते खूप सिरियसली घ्यायच्या. मग एक ग्रेस सिस्टीम असते इंजिनिअरिंगमध्ये की 45 मार्क्सचा ग्रेस असतो, जर तुम्ही फेल होत असेल 4-5 मार्कनी तर ते युनिव्हर्सिटीने ती फॅसिलिटी दिलेली आहे की ते ॲडिशनल करून पासिंग, तर मग ते ग्रेस विदाऊट ग्रेस आणि विथ ग्रेस पासिंग अशी सिस्टीम असते. तर जेव्हा मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होती फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आला आणि आमच्या वेळेस OMS म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रीयन स्टुडंट्स असायचे म्हणजे असतेले जाणी, तर 14 मुले हे जे आउट ऑफ हे निघाले होते म्हणजे विदाऊट ग्रेस फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला, त्याच्यामध्ये 13 मुले आउट ऑफ महाराष्ट्रीयन होती आणि मी एकटीच होती जे महाराष्ट्रीयन स्टुडंट होती जे की विदाऊट एनी ग्रेस पूर्ण सब्जेक्ट क्लिअर केले होते. आणि त्याची मजा म्हणजे काय की मला तेवढं माहीत नव्हतं की हा रिझल्ट कसा असतो किंवा काय, मी जेव्हा कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी आली तर माझ्याकडे बरेच जण पाहत होते, तर माझी एक मैत्रीण होती फास्ट फ्रेंड माधुरी गोंगडे, तर ती सगळे माझ्याकडे बघत होते, मी तिला म्हणलं आज काय नेमकं मला असं काय बघतायत, ती म्हणले अगो तुझे सब्जेक्ट सगळे क्लिअर झालेले आहेत विदाऊट ग्रेस, त्याच्यामुळे सर्वांना माहीत झालं की ती मुलगी कोण आहे ती तुझ्याकडे म्हणून पॉईंट आउट करतायत, ते
0: हुशार मुलगी आणि असं काय आपल्याला वाटलं नव्हतं, असं काय
1: हुशार म्हणजे ऑल
0: क्लिअर म्हणायला पाहिजे.
1: मी नंतर धाते सर जे आमचे मी आता मग अशी नाव घेतलं सरांकडे सहज मग रिझल्ट सांगायला गेली, सर म्हणे हो कोणीतरी 14 पैकी 13 जण OMS निघाले त्यांनी एक कोणीतरी महाराष्ट्रीयन मुलगी आहे म्हणे, म्हणलं सर तिथेच आहे, मग सर अरे वा मग तू अशी कशी आलीस मग पेढे घेऊन यायला पाहिजे वगैरे असं सरांचं मत होतं. मग मला कळालं की म्हणजे हा रिझल्ट इतका सिरियस असतो की असंही होतं म्हणे, त्याच्यामुळे ती एक मला ती जी एक्साइटमेंट जेव्हा रिझल्ट आला मग घरच्यानं हां मी ते जे ट्रॅव्हलिंग सांगितलं मग मला घरी जाऊन सांगायचं होतं की माझा असा रिझल्ट आलेला आहे, मला असं झालं होतं की मी किती पळत जाऊ आता घरी आणि इतकं घरला, तर मग इथून बस मग परत तिथे चालत मग आणि घरच्यांना मग तेव्हाची माझी जी फिलिंग होती की मी आता पटपट घरी जाईल आणि म्हणजे अगदी वाऱ्याच्या डायरेक्शन सारखीच मी चालत पळत घरी जाऊन सांगितलं की असा असा रिझल्ट असतो असं असं माझं झालेलं आहे आणि ते कारण त्यांनाही तितकं माहीत नाही पण त्यांनाही मी एक्सप्लेन केलं हे ग्रेस सिस्टीम काय असते त्याच्यामध्ये आणि हे माझं बेस्ट झालेलं आहे, ते एकदम खुश होते घरचे.
0: बरं तर आता हा जर समजा विषय आपला तुमचा चर्चेचा झाला आपण परत एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर येऊयात कारण तुम्हाला ते खूप जास्त आठवत आहे असं आपण समजून चालूयात, पण हे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे MA आहे ते संभाजीनगरला झालं त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आणि त्याच्यानंतर PhD करण्यासाठी म्हणजे साधारणतः तुम्हाला ते पण 2013 असा एक 10 वर्षाचा कालावधी लागला, काय काय कारण होतं त्याचं.
1: फॅमिली म्हणजे आता सर्वांसाठी मेन प्रायोरिटी तर फॅमिली येते,
0: म्हणजे तुमचं काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्या इंजिनिअरिंग लग्न झालं.
1: मी 2 वर्ष जॉब केला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2003-04 माझं लग्न झालं, पण सपोर्ट सिस्टीम माझे मिस्टर खूप म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे की या जे एज्युकेशन मी पूर्ण PhD पर्यंत कम्प्लीट केलं त्याच्यासाठी, तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथून परत ते जे फ्लड वगैरे सिस्टीम झाली होती आमच्या तेव्हा, तर 1.5 वर्ष आम्ही ते का म्हणजे तिथेच राहिलो, त्याच्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. नंतर मी इथे तेव्हा मी मुंबईमध्ये एक टेक्निकल सपोर्ट म्हणून एक जॉब करत होती, नंतर मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतरही मी अशीच एक कंपनी जॉईन केली होती, पण ते जॉब असेच होते म्हणजे की कुठे सेटलमेंट नव्हते आणखीन तसे व्यवस्थित. मग विचार केला की आपण आता टीचिंगमध्ये जाऊया, 2008 मी विचार केला की आपण टीचिंग फील्डमध्ये, मग मी पॉलिटेक्निक कॉलेज JSPM जॉईन केला. मग 2010 मी AISSM एक 6 महिन्यासाठी जॉईन केलं कारण माझं तेच चालू होतं फॅमिली आणि हे. मग नंतर मला असं जाणवलं की आपल्याला जर या फील्डमध्ये राहायचं असेल तर एमटेक एमई करणं कंपल्सरी आहे, पण तेव्हा एमईचे तितके कॉलेजेस नव्हते आणि माझं सासर औरंगाबाद असल्यामुळे मी विचार केला की आता मुलगी लहान आहे तर आपण तिथे ऍडमिशन घेऊया सो दॅट आपल्याला एक्झामच्या वेळेस वगैरे सपोर्ट होईल म्हणून. म्हणून मग मी 2008-10 तिकडे ऍडमिशन, म्हणजे तेव्हा प्रॉपर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावे लागायचे, म्हणजे एक्झाम देणे मग इंटरव्ह्यू देणे आणि मग ऍडमिशन मिळणे ही पूर्ण प्रोसिजर. तर तिथे नंबर लागला, मग मी तिथे ऍडमिशन घेतला. पण तिथेही बरेच की म्हणजे मी तेव्हा सेकंड प्रेग्नंट पण होती, म्हणजे जेव्हा मी एमईचा जॉब आणि ते मग मला इथून मी 3:30 पुण्याहून उठायची रात पहाटे 5 बस पकडायची, मग तिकडे जायची 10 संभाजीनगरला 10 मॉर्निंगला तिथे पोहोचायचं, दिवसभर कामं करायची कॉलेजची आणि रात्री 6 बस तिकडून पकडायची आणि रात्री 11:30-12 परत इकडे रिटर्न. म्हणजे अशी मी बऱ्याचदा प्रेग्नंट असतानाही त्याच्यामुळे मी म्हणजे मला असं झालं व्हायचं कधी कधी की बेबी आईकडे अशी सिच्युएशन झालेली, म्हणजे मी तेही सिच्युएशन हँडल केली. म्हणजे खूप छान, म्हणजे आहे हे सगळं स्ट्रगल पण आहे पण तेवढी जिद्द पण होती की नाही आपल्याला आहेत आपल्यामध्ये तेवढं कॅलिबर तर आपण वापरणे. म्हणजे फोर्स काहीच नव्हता मिस्टरांचा की तू कर जॉब कर किंवा हे कर, पण असं वाटायचं की ठीक आहे आपल्यामध्ये आहे तर आपण त्या कपॅसिटीचा युटिलाइज केलाच पाहिजे. म्हणून मग ते तशा पद्धतीने मग 2013 माझी एमई कम्प्लीट झालं आणि मग नंतर एमआयटी 2010 मी जॉईन केलं. म्हणजे दोन्ही एमआयटी सारखा कॉलेज, म्हणजे इथं खरंच नाव घ्यायला हवं, कारण मी जेव्हा एमआयटी 2010 जॉईन केली तेव्हाच मला एमईला ऍडमिशन भेटलं, तेव्हाच मी प्रेग्नंट पण होती. तर त्यांनी कॉलेजने मला सपोर्ट की तुम्ही औरंगाबादला जाताय तर तुम्हाला राहण्यासाठी ऑन ड्युटी म्हणजे 15-20 तर त्यांनी मला कधी म्हणजे मी न्यूली जॉईन असतानाही त्यांनी सपोर्ट केला. ती सगळ्यात बेस्ट एमआयटी कॉलेजचं नाव का घेते कारण त्यांनी एज्युकेशन किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंटला ऑलवेज तिथे खूप चान्स असतो, कधी तुम्हाला म्हणजे फायनान्शियली असू दे किंवा तुम्हाला जे नंबर ऑफ डेज लागतात तर तशा गोष्टी खूप सपोर्ट केल्या जातात. त्यामुळेच तिथे एकदा जॉईन केलं की लोक रिटायरमेंटपर्यंत तिथेच छान स्वतःला ग्रूम करतात आणि डेव्हलप करत जातात. आणि तिथे मग मी 2013 जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं मग परत PhD करण्याचा काही विचार नव्हता, पण जे माझे कलिग्ज वगैरे होते तर पेट म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट मग ते एक्झाम वगैरे देत होते आणि यावर्षी नाही जमलं मग पुढच्या वर्षी करूया वगैरे अशी चर्चा. मग मी म्हणलं आपणही ट्राय करायला हवं, स्वतःचं नॉलेज म्हणजे चेक करायला पाहिजे की कम्पॅटेबिलिटी आपली चेक करायला हवी की मी पण कम्पॅटेबल आहे का नाही PhD एंट्रन्स वगैरे. म्हणून मग मी ती एक्झाम दिली पेटची आणि ती फर्स्ट याच्यामध्येच क्रॅक झाली, त्याच्यामुळे माझं पहिल्याच वर्षी माझं पेट क्लिअर आणि ॲडमिशन PhD झालं SPPU मध्ये. मग माझं MIT कॉलेज होतं पण अंडर SPPU, मग त्या पद्धतीने मग तिथला पुढचा प्रवास सुरू झाला. मग मध्ये
0: तुम्ही 2010 तुम्ही म्हणतायत की MIT जॉईन केलं ऍज अ लेक्चरर, पण त्याच्या अगोदर तुमचं 2001-2013 असा 13 जर कालावधी पकडला तर 2001 पासआउट झाल्यानंतर मग तुमची हे जॉबची जर्नी कशी सुरू
1: झाली? मग तेव्हाही मग लातूर जे विलासराव देशमुख फाउंडेशन तिथे तेव्हा मुख्यमंत्री होते विलासरावजी, तर तेव्हा तिथे एक मुंबईची एक शारदा एंटरप्राईज म्हणून एक कंपनी आहे तर ते फ्री एज्युकेशन देतात मुंबईमध्ये. तर तेव्हा विलासरावजींनी ती सिस्टीम आपल्या इथे यावी महाराष्ट्रामध्ये आणि ती लातूरला, आणि मग त्यांनी ते त्यांना तिथे इन्व्हाइट केलं होतं ते इन्स्टॉल म्हणजे फाउंडेशन मध्ये. तर ते मी पण पहिलीच तिथली व्यक्ती होती जे तिथे जॉबसाठी अप्लाय केली होती आणि तिथे कम्प्युटर एज्युकेशन फ्रीली द्यायला द्यायचं. म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे तेव्हा कम्प्युटर जस्ट आलेलेच होते, इंटरनेट किंवा ईमेल. माझं फायनल इयर झाल्यानंतर मी पहिला ईमेल पाठवला, म्हणजे तेव्हा सुरू झालं होतं ते, त्याच्यामुळे तितका इरा नव्हता, मोबाईल पण नव्हते तितके, जस्ट स्टार्ट झालेले. तर मग विलासरावजींच्या तिथे मी जॉब सर्च करत होते कुठली कॉलेज किंवा काय, तर मग तिथे मी गेली. मग तिथे ते नवीन आलेले होते तर मग ते माझे इंटरव्ह्यू झाला तिथे. मग त्यांना दिसलं की ह्या व्यक्ती जरी कम्प्युटरचं नॉलेज पहिलं कारण नव्हतं तितके, पण टीच कारण डायरेक्ट लर्निंग टू टीचिंगला उतरत होते मी, तर त्याच्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. मग त्यांना कळालं की हे करू शकतात जर यांना थोडंसं जर दिला आपण चान्स, तर मग ते त्या कंपनीने मला तिथे घेतलं. मग ते MIDC जे लातूरला आहे विलासराव देशमुख फाउंडेशन, मग तिथे मी जॉईन केलं. तिथे मी 2 जॉब केला टीचिंगचा, कम्प्युटर टीचिंग, आणि मग तिथून लग्न झाल्यानंतरच मग मी मुंबईला शिफ्ट झाली होती.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं लातूरमध्ये असताना चालू असतानाच तुमचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला शिफ्ट होण्याचा योग आला. अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कवडीकी यांच्याशी, त्यांचं आपलं माहेरकडलं नाव घोडके आहे. तर डॉक्टर मनीषा यांची जी लाईफ जर्नी आहे ती आपण समजून घेत आहोत. सध्या त्या MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि जवळपास 13.5 झाली आपण हे पण समजून घेत आहोत. तर तुमची ही सगळी जर्नी मुंबईला जाणं, मुंबईच्या तिथं काम करणं आणि ज्यावेळेस MIT ला जॉईन होणं, तर एमआयटीला पण कसं जॉईन झाला 2013 तुमचं हे एमईचा जो विषय होता तो पण तुम्ही एक्सप्लेन केला. पण ज्यावेळेस तुम्ही एक प्राध्यापक म्हणून लागला, कारण तुम्ही एका अशा जर्नीमधून गेले होतात की जिथं तुमच्या आई वडिलांचा जो विषय होता तो शैक्षणिक पार्श्वभूमी काहीच नव्हती, धाराशिव सारख्या ठिकाणी शिकणं किंवा लातूरचा पण असेल, तर मूळतः तुमच्याकडे एक हुशार असे गोष्ट होती की तुम्ही भोसले हायस्कूल नंतर दयानंद कॉलेजला सुद्धा ऍडमिशन त्या काळामध्ये मिळणं म्हणजे खूप एक मोठी प्रेस्टिजची गोष्ट समजली जायची. तर त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर म्हणून ज्यावेळेस पुण्याला जॉईन केलं ह्या 13 वर्षाच्या जर्नीमध्ये, तर ॲज अ लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे? आपण जर तुलना करायची म्हणलं तर धाराशिवमध्ये तुम्ही पण इथे शिक्षण घेतलेलंच होतं आणि तिथं आता काही विद्यार्थ्यांना शिकवतायत आणि ते पण पुण्यासारख्या ठिकाणी, तर काय नेमकं तुम्हाला कसं डिफरेंशिएट करता येईल याला किंवा कसा हा एक्सपिरियन्स सांगता येईल?
1: नाही, तिथलं एज्युकेशन आणि इथलं एज्युकेशन, इथे हार्डवर्क म्हणजे इथली मुलं जी असतात ते हार्डवर्कर जास्त असतात, तिथे आहे म्हणजे तिकडे आहे पण तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली, आणि इथे मुलं जी असतात ते अवरेज असतील म्हणजे टॉपर्स वगैरे नसतील ऍडमिशन घेताना, पण इथलं जे क्लायमेट किंवा तुम्हाला सेल्फ लर्निंग किंवा जे आम्ही जेव्हा होतो आणि कारण तेव्हा सोर्सेसच नव्हते जास्त बोलायचं म्हणतात, आता मुलं कुठेही असू दे इंजिनिअरिंगला त्यांना सोर्सेस इतके मिळालेले आहेत पुण्यामध्ये असू दे नाही तर इथे, पण त्याचा त्यांनी खूप छान फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे आता बरेचदा असतं की मुलं मला इथून कॉल करतात की मी पुण्याला येऊ का तिथे ऍडमिशन घेऊ का, तर मी म्हणते इथेही चांगलं कॉलेज आहे, म्हणजे मी असं नाही म्हणणार की कुठलंच कॉलेज चांगलं किंवा वाईट, पण ते कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन यू पीपल, कारण तुम्ही तिकडे आला तिथे ऍडमिशन घेतलं आणि जर तुम्ही स्वतः केलंच नाही काही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही इथे जरी राहिलात, माझ्या सख्या म्हणजे मावस भावाची मुलगी तिने मला विचारलं, मी म्हणलो तू तेरणाला घेतलंस तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मी माझं तुझं लहान भाऊ अमेरिकेत आहे मी इथं करते, फक्त तुला करावं लागेल जे काय करायचं, म्हणजे ऍडमिशन घे आणि तू स्वतः अभ्यास करायचं की स्वतः एक्सप्लोर करणे. मी एमआयटी मध्ये शिकवते पण मुलांना सेकंड इयर पासूनच सांगते की तुम्ही फर्स्ट इयरला येतात तेव्हा तुम्हाला कॉमन सब्जेक्ट्स असतात की बिंग अन इंजिनियर व्हॉट इज गोइंग इन अनदर ब्रांच, ते तुम्हाला माहिती असल्यामुळे तसे सब्जेक्ट दिलेले असतात, पण जेव्हा सेकंड इयरला येतात तेव्हा पूर्ण फंडामेंटल सब्जेक्ट्स असतात त्याच्यामुळे आणि मुलांना ते थोडं टफ जातं, मग मुलं काही पासिंग वगैरेला जास्त लक्ष देतात, पण त्याच्याऐवजी त्यांनी त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर करणे सेकंड इयरमध्ये, मग थोडं हार्डवर्क जास्त करायचं त्या सेकंड इयरच्या फेजमध्ये, कारण फंडामेंटल्स एकदा तुमचे क्लिअर झाले की थर्ड इयरला त्याचे ॲडव्हान्स सब्जेक्ट्स असतात आणि मग फायनल इयरपर्यंत जाता तुम्ही ते नॉलेज अप्लाय करता तुमच्या प्रोजेक्टसाठी वगैरे आणि मग तुमच्या रिअल टाईम म्हणजे जॉबच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही एंटर करता. म्हणून मला असं सांगायचं की इथली मुलं असो कुठलेही स्टुडंट्स असो त्यांनी सेकंड इयरला असतानाच त्यांचा एम क्लिअर केला पाहिजे की मला 4 वर्ष किंवा आता पुढे 3 वर्षानंतर काय करायचं आहे, नाहीतर मुलं काय करतात की फायनल इयर झाल्यानंतर मग मी ठरवेल की मला काय करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा डिले राहतो की पुढच्या फ्युचर लाईफमध्ये एंट्री करण्यासाठी. सेकंड इयरला असताना त्यांनी जर काही मुलांना जॉब करायचं असतो, काही मुलांना हायर एज्युकेशनला जायचं असतं, काही मुलांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असतं, तर त्यांनी त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ते आत्ताच पाहायला पाहिजे सेकंड इयरमध्ये. ऑलवेज मी माझ्या मुलांना नेहमी आणि दररोज क्लासमध्ये गेल्यानंतर की नेहमी गायडन्स करते की तुमचं काय एम आहे आणि काय करताय आणि त्याच्यानुसार तुम्ही काय ठरवलं, कारण जे सिलेबस असतो तो लिमिटेड असतो, आम्ही तितकं त्यांना पूर्णपणे एक्सप्लोर म्हणजे करू शकत नाही की सिलेबस आणि स्टक असतो, पण आताची गरज इतकी जास्त आहे की तुम्हाला यू हॅव टू सेल युअर सेल्फ की हाऊ आय एम बेस्ट फ्रॉम अदर्स, तर त्याच्यासाठी तुम्हाला जरी तुम्हाला 9.5 CGPA असेल किंवा तरी जर तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल, एक्सप्रेस करू शकत नसाल स्वतःला मी कसा बेस्ट आहे ते दाखवू शकत नाही तर काही फायदा नाही टॉपर असू नये, कारण आम्ही बघतो तुम्हाला अलॉंग विथ टेक्निकल नॉन टेक्निकल गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत, मी तुमचं कम्युनिकेशन स्किल असो, तुमचं राहणीमानसुद्धा, अगदी तुम्ही शूज घालताय कसली चप्पल घालताय याच्यानुसार तुमचं जे ॲटिट्यूड येतं तुमच्यामध्ये, तुम्ही कपडे कसे घालताय, तुम्ही इन केली आणि एक टी शर्ट कसाही घातला तरी तुमच्यामध्ये जे अटायरमेंटमुळे, म्हणजे मी ती कुठल्याही कॉलेजमध्ये तशी सिस्टीम असते की युनिफॉर्म, पण काही फॉलो करतात काही फॉलो करत नाही, पण त्या युनिफॉर्ममुळे येतं, म्हणजे एक जर सांगायची गोष्ट म्हणली तर की रावण जो होता त्याला कुठलंही रूप धारण करता येत होतं, तर मग ते रामाचंच रूप धारण करून सीतेला पळवून घेऊन जाऊ शकतात. ही स्टोरी मी मुद्दा माझ्या क्लासमध्ये सांगत असते की व्हॉट इज द रिझन की रावणने का नसेल तरी रूप घेतलं, मग त्यांच्याकडून एक्सपेक्टेड म्हणजे आन्सर्स काय येतात ते बघते, कारण तो राम जे आहे त्याचं जे म्हणजे कॅरेक्टर होतं तो जरी म्हणजे रावणाने जेव्हा रामाचं रूप धारण केलं तर त्याला जे रॉंग काम करायला जायचं होतं ते करू शकत नव्हता, कारण ते रावण रामाचं जे कॅरेक्टर आहे त्याने ते घेतल्यानंतर त्याच्यामुळे तो वाईट कृत्यच करू शकत नव्हता, मग ही त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमचं गेटअप तुमचं okay. राहणीमान
0: व्हेरी गुड
1: हे पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे मी बघते आपले जे मुलं येतात तिकडून पण येतात मग मी त्यांनाही फोकस असतात की तुम्ही आलात तर तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. कारण काही तिकडचे मुलं जे असतात ते इंग्लिश ते ब्रॉड त्यांचं डेव्हलपमेंटच तशी झालेली असते त्याच्यामुळे त्यांचं बोलण्याची पद्धत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि आता प्रोफेशनल लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आता मला येत नाही किंवा मी नाही. तुम्हाला कुठेही जा तुम्ही ग्लोबली आता आपण जातोय सगळीकडे त्याच्यामुळे ती लँग्वेज तुमची प्रोफेशनल लँग्वेज समजून तुम्हाला ती शिकावीच लागेल तुम्ही कुठे राहा मग. आणि जे सोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही उस्मान धाराशिवमध्ये राहा किंवा कुठेही राहा तुम्ही करू शकता ते गोष्टी. त्याच्यामुळे असं कधीच म्हणायचं मी तर ते सांगते तुम्ही असं कधीच म्हणायचं की मी इथं आहे म्हणून मला एक्सप्लोर मिळाला नाही. ऑनलाईनमुळे जे आता मध्ये आपलं जे झालं खरं तर पॅन्डेमिक सिच्युएशन वगैरे पण खूप काही शिकायला मिळेल की आता तुम्ही ग्लोबली शिकताय ग्लोबली जॉब करू शकता घरी बसून जॉब करू शकताय हायर पॅकेजेस घेताय घरी राहून मग तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी पण तेवढेच चान्सेस आहेत. मग ते पूर्णपणे तुमच्यावर की तुम्ही त्या सोशल मीडियाचा वापर कसा करणार आहात की नाहीतर एंटरटेनमेंट करायला रात्री मुलं झोपत नाहीत का तर ते रात्रभर पण तेच बघत असतात त्याच्यामुळे सकाळचे क्लासेस मिस होतात. मग तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे कारण डिस्ट्रॅक्ट करायला त्यांच्याकडे खूप चान्सेस आहेत पण त्याच्यातूनही आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट कसं घ्यायचं आहे ते त्यांनी ठरवलं पाहिजे.
0: तर डॉक्टर मनीषाजी आता तुम्ही खरं तर काय झालं की मी तुम्हाला काय डिस्टर्ब करत नव्हतो एखादा क्वेश्चन विचारून इंटरप्ट करायचा विषय माझा काय होत नव्हता कारण तुम्ही तीच जर्नी सांगत होतात मला जी हवी आहे. म्हणजे कारण काय की तुमच्याकडे एक प्रोफेसर असण्याचा जो अनुभव आहे पुण्यासारख्या ठिकाणचा इथले विद्यार्थी काय करतात किंवा इथल्या कॅम्पसमधले काय करतात आणि ओव्हरऑल पण जे काही ऐकणारे सर्व लोक असणार म्हणजे आता पॅरेंट्स पण आहेत त्याच्यात ऐकणारे आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पण वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे आपले इथले स्टुडंट आहेत ऐकणारे ऐकणार हा प्लॅटफॉर्म खूप म्हणजे तसा खूप व्हास्ट आहे आणि ऐकणारे लोक खूप वेगवेगळे आहेत पण तुम्ही जे की पॉइंट सांगत होतात की नेमकं काय करायला हवं तर ते खूप गरजेचे आणि खूप मुद्देसूद होते कारण ते जर फॉलो करता आलं तर आजच्या युगामध्ये मला असं वाटतं की ते पुढे जाता येतं. तर आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कौडगी यांच्याशी आणि त्या सध्या MIT कॉलेज इथे प्रोफेसर आहेत तर आपण म्हणजे आता ज्या पद्धतीनं सांगत आहात तुमचा वैयक्तिक अनुभव काय राहिला सांगा कारण तुम्ही मराठवाड्याच्या प्लॅटफॉर्मवरून गेलेला होतात तिथं पुण्यासारख्या सगळ्या तुमच्या कलिगच्या समोर तुम्ही पण शिकवत होतात तुम्हाला कधी असं अंडरएस्टिमेट केलं नाही की डॉक्टर मनीषा काय मराठवाड्यातून आलेली आहेत त्यांना काय बोलता येणार आणि काय सांगताय.
1: याची सुरुवातच अशी की जेव्हा मी MIT कॉलेजचा फॉर्म फिलअप केला होता की जेव्हा जॉब तिथे ओपनिंग होत्या आणि मला कळलं MIT कॉलेज काय लेवल आहे मग मी फॉर्म फिलअप केल्यानंतरच की इंटरव्ह्यूची डेट होती आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि इंटरव्ह्यू सकाळी 10 होता म्हणजे मी नाही जायचं कारण MIT खूप टॉप हाय क्लास कॉलेज आणि मी डायरेक्ट अशी करतो माझ्या मिस्टरांचं म्हणणं तू फक्त इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहा पुढचं बघू कारण माझं जायची तयारी अशी मेंटली की एवढ्या हायफाय कॉलेजमध्ये मी जाऊ शकेल का मी करू शकेल का आणि मुलगी लहान होती तर मग आम्ही लास्ट मोमेंटला की ठीक आहे आपण त्याला ड्रॉप करूया यांच्या मित्राच्या घरी मग जाऊया तिथे मग मी तिथे ड्रॉप करून MIT गेलो सकाळी मी 10:30 तिथे पोहोचले असेल पूर्ण दिवसभर फुल पाऊस आणि माझा नंबर 5:00 आला इंटरव्ह्यूमध्ये मग मी आणि सगळे तिथे आलेले लोक ते वाचत होते त्यांनी बुक आणली होती नोटबुक वगैरे इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं कसं काय आणि मी असे गेले होते की मला म्हणजे मिळेल का नाही जॉब वगैरे पण मी जे JSPM कॉलेज किंवा मी जे म्हणले ASSMS मी शिकवलेली होती तर मग ह्या सर्वांकडे बघून मला असं वाटलं मी तर काही चाललं नाही अभ्यासाला काय करू म्हणून मी फक्त शांत बसून मी काय शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन करत बसले म्हणतले म्हणत आणि मग माझा 5 नंबर आला आणि तिथे UGC इंटरव्ह्यू होता तो त्याच्यामुळे पूर्ण समाज कल्याणचे लोक असतात युनिव्हर्सिटीचे लोक असतात मॅनेजमेंटचे असतात असे 15-20 लोक बसलेली होती असे पूर्ण सर्कलमध्ये आणि आपण तिथे सेंटरला जाऊन बसायचं असतं मग तिथे मी जाऊन बसली मग सर्वांना आपण फेस मग तिथेही ते बघितलं जातं की आपलं कम्युनिकेशन स्किल नॉलेज परत तुमचं बॉडी कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट कारण आम्ही पुण्यामधल्या म्हणजे टॉप कॉलेजमध्ये 60-70 मुलाला ॲट अ टाईम शिकवणार तर माझे तितके गट्स आहेत का तेही बघितलं जाईल मग तेच विचार केला की आता ठीक आहे आपण बसलेले आपल्यामध्ये आहेत फक्त आता ते पुढचे 15-20 आपण छान हँडल केले पाहिजे आणि सर्वांनीच लाईफमध्ये इंटरव्ह्यू देत असताना कधी घाबरायचं नाही कुठल्याच गोष्टींना एकतर माझ्या मिस्टरांचं पण नेहमी तेच सांगणं एकतर हो म्हणतील नाही तर नाही म्हणतील पण तू बेस्ट ऑफ बेस्ट तुझ्या द्यायचे प्रयत्न करत जा म्हणून कुठलाही इंटरव्ह्यू असेल किंवा काही असेल तुम्ही घाबरू नका. तिथे जेव्हा बसलो आणि त्यांनी तेच सुरुवात केली की तुम्ही मी परत जे काय आणि मग त्यांनी जे क्वेश्चन केले ते पूर्ण मी काय जे शिकवलेलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले आणि त्याच्यामुळे मला ते सगळे इझिली सांगता आले जे क्वेश्चनिंग चालू होते आमचे आणि त्याच्यामुळे मी बाहेर आल्यानंतर मला असं झालं की यार माझं होईल की काय ते जॉब म्हणजे असं आणि ते कॉलेज मग एकदा परत जॉईन केल्यानंतर आता ते कोथरूडमध्ये म्हणजे मेन पुणेकर्स वगैरे तर स्टार्टिंगला होतच ते की असे आले मग किंवा काय, पण मी डे वनपासून स्वतःला ठरवलं की आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ आणि आपल्यामध्ये काही कमी नाहीच आहे. तर इथे सर्वजण असतात पण आपण आपले आपले बेस्ट द्यायचे. ठीक आहे, त्यांचं तिथलं कम्युनिकेशन स्किल थोडं वेगळं, कोथरूडकर पुणेकर थोडं वेगळं असणारच आणि पण ते बेस्टच आहे म्हणजे खरं तर ते लोक पण म्हणून तितक्यावर
0: फॉलो करायला पाहिजे लँग्वेजच्या.
1: म्हणून ते सर्व आपण मी आय एम टीचर इज ऑलवेज लर्नर, पण मी नेहमी माझ्या स्टुडंट्स कडूनही की फर्स्ट इयर असो किंवा लहान मुले असो त्यांच्याकडून बघत राहायचं की काय आपण शिकू शकतो आणखी. आणि मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगते की तुम्ही डेली डायरी बनवा, नवीन एक पॉईंट काही असू दे साधं, तुम्ही जरी घरात काही काम केलं ते लिहा, त्याच्याने तुम्हाला काय फिलिंग येते बघा. की म्हणून तुम्ही ऑलवेज शिकत राहिलं पाहिजे. आणि मग तसं MIT कॉलेजमध्ये टॉप आणि मग जेव्हा जॉईन केलं मग ते कॉन्फिडन्स तेव्हाचं मी जॉईन करण्याच्या अगोदरचा आणि आत्ताचा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मी अगदी इंटरनॅशनल लेवलही माझे स्टुडंट घेऊन गेली दुबईला, जेव्हा की 100 स्टुडंट मी आणि माझे एक कलीग. तर कलीगचं म्हणत आहे तू आहेस म्हणून मी येणार आहे म्हणजे तुमच्यावर तुम्हालाच हँडल. मग आता बाहेरच्या देशात आपण गेल्यानंतर आपले फोन वर्क करत नाही तरी मुलांना 100 मुलांना कसं हँडल करायचं आणि ते सर्व म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी आमच्या कॉलेजमध्ये रुरल इमर्शन टू IS इंटरनॅशनल एक्सप्लोजर अशा मुलांना घेऊन आम्ही घेऊन जातो. रुरल इमर्शन असो मग नॅशनल NAIP नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम जिथे आपण IIT वगैरे अशा ठिकाणी मुलांना तिथला एक्सप्लोजर मिळण्यासाठी घेऊन जातो. परत इंटरनॅशनल लेवल की बाहेरच्या देशामध्ये कसं चालतं म्हणून मुलांना तिथेही घेऊन जातो. म्हणजे तुम्ही मागाशी क्वेश्चन विचारला की विदर्भ म्हणजे आपल्या इकडच्या साईडचे मराठवाड्याचे वगैरे मुलं आणि तिथला, तो तिथं एक्सप्लोजर खूप मोठा मिळतो मुलांना. मग इथल्या मुलांना तितका लेवलचा मिळत नाही पण ठीक आहे, त्यांनी इथून करून तशा ठिकाणी जावं जसं की आमची जर्नी झालेली आहे. की तुम्ही फक्त तुम्हाला घडवा बेस्ट, मग तुम्ही कुठेही टाकले तरी कुठे गेला तरी तुम्ही सर्व्हाइव्ह करा आणि तुमचे बेस्ट तिथे परफॉर्म करणार. मग ते तो खूप मोठा डिफरन्स आहे की ज्या मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण तिकडे जातो आणि इकडच्या कॉलेजेसमध्ये मग तिकडे अगदी म्हणजे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथलं लेवल जरा छान म्हणजे आणखीनच की तिथे सर्व जसं मी मुलांना म्हणले की आम्ही रुरलमध्ये काय आहे तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथे मुलं आठवड्यावर राहतात त्यातले प्रॉब्लेम बघतात की काय आणि मग तिथे सोल्युशन आपण कसं देऊ शकतो वगैरे. आणि सगळे आपण पण आपण म्हणतो शेतीप्रधान देश आहे तर तिथलंही लाईफ काय आहे, किती मोठे घरचे जरी मुलं तिथे कारण अगदी तिथे हायफाय मुलंही भरपूर आहे अगदी त्यांची स्वतःच्याच कंपन्या वगैरे असतात पण तेही तिथे जातात तिथे राहतात तिथल्या सगळ्या वातावरणामधल्या ॲडजस्ट करून घेतात. म्हणजे आम्ही आत्ताच जाऊन आलो आम्ही तिथल्या खेडेगावात तर मुलांना शाळा स्कूल दिलेलं जिल्हा परिषदेत राहण्यासाठी, तर ते दिवसभर तिथे राहणे रात्री तिथे झोपणे वगैरे परत सकाळी उठून बाहेर सगळ्या प्रोग्रामला जाऊन येणे सर्व म्हणजे ते एक्सप्लोजर पण आपल्या मुलांना कारण आपण इंडियन आहोत आपल्या आपल्या इंडियामध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. खेडेगावात जरी फॅसिलिटीज सर्व असतील तरी आपण आता खेडेगाव म्हणलं तरी तिथेही भरपूर खूप छान तिथली मुलं एज्युकेशन घेत आहे. म्हणजे आम्ही तिथे जाऊन बघतोय की लहान स्कूलमधली मुले किती स्वतःला ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जो म्हणतो आम्ही तिथे ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतो स्कूलमध्ये. परत मुलांना श्रमदान म्हणून शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना मदत म्हणून तिथे कांदे उपटणे वगैरे हेही प्रोग्राम केलेले आहेत आम्ही तिथे. म्हणजे आणि मग तिथले प्रॉब्लेम काय असेल ते घेऊन येतात मुलं, त्याच्यावरती मिनी प्रोजेक्ट असेल कॅपस्टोन प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम स्टेटमेंट इन्क्लूड करतात आणि तसं सोल्युशन देतात. मग तेच परत नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम मग तुम्ही IIT सारख्या ठिकाणी वगैरे कसं चालू असतं मग तिथलंही तुम्ही तिथे जाऊन तिथला कॅम्पस तिथले टीचर्स तिथले मग इंटर्नशिप वगैरे असेल तिथे इंटरॅक्ट करा, तिथून प्रोजेक्ट काही मिळतात का हे बघा आणि मग परत पुढचं फायनल इयर जा जातात ते NAIA इंटरनॅशनल वगैरे जात असतात. असे त्या मुलांना भरपूर चान्स मिळतो तिकडे.
0: तर मित्रांनो आपण जे हे एकदम एन्थुजिस्टिक चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कोवडीकी आणि ज्या धाराशिवच्या मुळता राहणाऱ्या आहेत आणि इकडलं धाराशिवचं आणणं त्यांचं घोडके आहे. 2001 त्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयातून आणि सध्या MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मी आता तुमच्या जे पूर्ण 12 पेजेस म्हणजे कदाचित त्यापेक्षा जास्त होऊ शकतं तुम्ही जेवढं बोलतायत त्यानुसार, कारण आता जे तुम्ही हे नॅशनल काहीतरी
1: अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम
0: हा तर हे जे प्रोग्राम सांगितले तुम्ही तर त्याचे जे एक्सपिरियन्स आलेले त्याच्यावर सुद्धा बरंच काही तुम्ही लिहू शकता. मला तर असं वाटतं की एखादा असं तुम्ही एखादं पुस्तक वगैरे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स वर लिहावं. पण हे जे तुमचं आता जवळपास 12 पानांचा बायोडेटा त्याच्यामध्ये जे आता हायलाईट केलेले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जर समजा आपण चर्चा करायची म्हटलं तर साधारणतः तुमच्याकडे पेटेंट्सचा एक विषय आहे, कॉपीराईट्सचा एक विषय आहे, पब्लिकेशन तुमचे आहे ते इंटरनॅशनल जर्नल्स आहेत आणि कॉन्फरन्स आहेत तशाच पुन्हा नंतर नॅशनल कॉन्फरन्स आहेत. तर हे नेमकं काय असं तुम्ही याच्यात काय केलंय ते सांगा.
1: गुड क्वेश्चन अगेन. कारण बिईंग अ टीचर आता सर्व कॉलेजेसमध्ये हे कंपल्सरीच केलेलं आहे की टीचर लोकांनी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जेव्हा लोक घेतात तर त्या कॉलेजचा रँक काय म्हणजे क्वालिटी काय तिथली टीचर्स कसे आहेत तिथे रिसर्च किती चालतो. रिसर्च हा गोष्ट सध्या खूप म्हणजे गरजेचंच आहे रिसर्च आणि इनोव्हेशन की सगळ्याच कंट्रीजमध्ये. तर मग आपल्या इंडियामध्ये मग ते हे जे घडतं ते कॉलेजमध्येच घडत असतं रिसर्च आणि इनोव्हेशन. तर आता पूर्णपणे जेव्हा आम्ही पी एच डी केली तेव्हा हे पेपर वगैरे तर पब्लिश कंपल्सरी असतातच आमच्या म्हणजे कुठेही कुठल्याही कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट करावंच आणि केलेलंही असेलच की स्टुडंट बरोबर तुम्ही काम करायला पाहिजे की मुलांचे जे प्रोजेक्ट्स असतात तर त्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरपासूनच सुरू करायचे प्रोजेक्ट द्यायचे छोटे छोटे आणि मुलांना सांगायचं की आपण पेपर वगैरे पब्लिश करायचं. कारण हे मुलांसाठी पण इंटरनॅशनल लेवलवरती रिकग्निशन असतं त्यांचा बायोडाटा खूप स्ट्रॉंग बनतो की मुलांनी रिसर्च इनोव्हेशन केलेलं आहे त्यानुसार. कारण ते पहिले लिटरेचर सर्वे करतात की समजा एक कुठलाही प्रोजेक्ट त्यांना घ्यायचा आहे तर आपण काय म्हणतो की तुम्ही फायनल इयरला गेल्यानंतर मग सुरू करतात मग त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी जर सेकंड इयर थर्ड इयरपासून सुरू केलं त्याच्यावरती वर्क करायला तर त्यांना एक डोमेन मिळतो की मला इंटरेस्ट कशात आहे मी कोणत्या डोमेनमध्ये मला जास्त काम करायला आवडेल आणि त्या डोमेननुसार मी जॉब करायला मिळेल आणि त्यांच्याकडे ते नॉलेज पण तितकं येतं ते अक्वायर होतं. म्हणून मग आम्ही ते मुलांना सांगतो की आपलं मी तर अशी की मला रशियामधून किंवा मी जे इंटरनॅशनल लेवलवरून काही किट्स वगैरे मिळत असतात तर मला अशा किट्स मिळालेल्या आहेत 10 किट्स म्हणजे अशा 20 डिफरंट AIML जे आता सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग तर त्या मी एक प्रयत्न केला एका ठिकाणी दुसऱ्या कंट्रीमध्ये आणि त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट ते एज्युकेशनल पर्पजसाठी दिले. आता मग मी ते माझ्या स्टुडंट्सला देते की तुम्ही याला एक्सप्लोअर करा. आता मग एका कंपनीचा एका स्टाफने पण ती घेतली किट आणि त्यांनी पण त्याच्यावरती काम करत आहेत आणि ते म्हणाले की म्हणजे तुम्ही खूप छान हे सर्व करत आहात तर मग त्यांनी मुलांसाठी पण मी वर्कशॉप कंडक्ट करेन त्याच्यावरती आम्ही वर्क करतोय. तर अशा कंपनी म्हणजे कंपनीज एज्युकेशनलला किट्स देत असतात तर टीचर्सने थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट करावे की अशा काय कुठल्या कंपनीज असतात कशा मिळू शकतो आपण आणि हे मुलांना द्यायचं कारण ते परत इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा जातात तर त्यांना ते नॉलेज आलेलं असतं. मग आणि मुलांबरोबर कोलॅबरेटिव्ह वर्क नेहमी राहिलं पाहिजे टीचर्स आणि स्टुडंट्स इन्क्लूड. कारण फक्त टीचिंग करणे इज नॉट म्हणजे ते 50% वर्क आहे की मुलांनी जरी डिग्री घेतली पण त्यांना डेव्हलप करणे ओव्हरऑल थिंकिंग लॉजिकली त्यांना डेव्हलप करणे हे आपलंच काम आहे. त्याच्यामुळे मी आमच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आहे तर मी नेहमी मुलांचीच ट्रेनिंग मुलांसाठी कंडक्ट करावते की मुलांना एक शिकवणे आता तुम्ही पुढच्या ज्युनियर्सला हे शिकवायचं मग तेव्हा जे शिकवत असताना त्यांच्यामध्ये स्वतः जेव्हा ते एक्सप्लेन करतात आणखीन त्यांच्यामध्ये ती क्वालिटी ते नॉलेज अक्वायर होतं मग त्याच्यामुळे त्यांचा कम्युनिकेशन स्किल डेअरिंग म्हणा किंवा 10 मुलांना 60 मुलांना 20 मुलांना समोर जाऊन बोलणे आणि मग त्यांना एक्सप्लेन करणे ह्या सगळ्या गोष्टी मुलं पॅरली लर्न करत असतात. त्याच्यामुळे ते मुलं माझ्याकडे जातात की मॅम आता तुम्ही पुढचा कुठला कंडक्ट करणार आहे आम्हाला करायचंच आहे असे वगैरे म्हणून तर ते हे केलंच पाहिजे. मग हे कॉपीराईट किंवा म्हणा किंवा पेटंट जे आहे तुम्ही म्हणला ते मी हे मुलांबरोबर असतानाच काम केलेलं आहे पण ते करून घेणं त्यांच्या मागे नेहमी राहावं लागतं. कारण मुलांना कसं स्टार्टिंगला येतात त्यांचं जर शिकली की चला मॅम आपण करूया म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं मग एक थोडे दिवस गेले की त्यांचं काम सुरू होतं अकॅडमिक्स मग ते मागे पडतात. पण त्यांना नेहमी म्हणजे मी अगदी रात्री त्यांना फोन कुठपर्यंत काम केलेलं आहे काय चालू आहे मला तू पाठवून दे हे कसं चालू म्हणजे आपण त्याच्यामध्ये 24 hours इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे तरच मग ते ग्रूमिंग मग ते एक टाईपचं मेंटरशिप टाईप असते म्हणजे एक मेंटर मेंटी सिस्टम सुरूच आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. तर मग ते जे 20-25 तुम्हाला मेंटीज दिलेले आहेत त्यांनाच घेऊन जरी आपण हे काम सुरू केलं की कारण अकॅडमिक पॅरेलली चालूच असतं त्याच्या दुसरीकडे तुम्ही हे त्यांना डेव्हलप करण्याचं काम केलं पाहिजे. तर मग मुलांना असे देते ग्रुप तयार असतो तिथे नेहमी टास्क देणे हे तुम्ही काम करा त्याच्यानुसार तुम्हाला काय अडचण आली तर मी आहेच तिथे. मग त्याचं एक वर्क इतकं फ्रुटफुल झालं पाहिजे की पेपर पब्लिश व्हायला हवा आणि मग नवीन जर त्यांच्या मुलांमध्ये आयडियाज असतात ते बाहेर काढायला गरजेचं असतं मग ते पेटंटसाठी की जर तुमची नवीन आयडिया असेल तर मग आपण ते पेटंट करू. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण पेटंट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण जे सेफ्टी पिन वापरतात लेडीज लोक साडीसाठी ड्रेससाठी त्याचंही पेटंट झालेलं आहे त्या काळामध्ये. मग ही कारण ही समाजाला लागणारी गोष्ट आहे आणि मग ते समाज काय करते त्यांना तुमच्यासाठी काहीतरी सोशली वापरलं जाते तर ते तुम्ही फक्त आयडियाज द्या. आणि बाहेर कंट्रीमध्ये खूप प्रत्येक घरामध्ये इनोव्हेशन रिसर्च चालूच असतं आणि त्यांना करावंच लागतं जर तुम्ही हे करायचं असेल पुढे जायचं. पण आपल्या इकडे हे सगळं थोडंसं मागे आहे आणि त्याच्यामुळे या मुलांना मोटिवेट करणे गाईड करणे हे नेहमी बिईंग अ गुड टीचर ते चालूच राहिलं पाहिजे असं मला.
0: डॉक्टर मनीषा तुम्ही म्हणजे जेवढ्या म्हणजे कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्सच तेवढा आहे आणि हे 24 years जर्नी जी आहे ते तुमच्या बोलण्यातून जाणवायला लागली की किती तुमच्याकडे नॉलेज आहे किती ज्ञान आलेलं आहे. आणि तुम्ही जे सुरुवातीलाच बॅकग्राऊंड सांगितलं की आई वडील अशिक्षित म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही ह्याच्यातून तुमच्या 3 महिने शिक्षित झालेल्या नोकरी करणारा एक भाऊ अमेरिकेत राहणारा आणि मग हे जे आहे ते मी तर असं म्हणतोय की इनहेरिटन्सच आहे ते तुमच्या आई वडिलांमुळे तुमच्यामध्ये कदाचित तेवढा विषय आलेला असेल पण तरी सुद्धा एक डोक्यात असा विषय येतोय तो म्हणजे असा की तुम्ही 1998 मध्ये इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 2001 ला पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस तर तुमच्या हातात मोबाईल स्मार्टफोन रील्स काय आपलं ते व्हॉट्सअप सोशल मीडिया इन्स्टा असं काहीच नव्हतं आता तर भरपूर आहे ते ह्याला कसं तुम्ही टॅकल करतायत ह्याच्यातून कसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतायत किंवा हे कसं म्हणजे कारण तुम्ही ती पण जर्नी तुमच्या आयुष्यातली पाहिलेली आताची पण आहे आणि सगळ्यात अवघड जर गोष्ट कुठली असेल तर जसं डिस्ट्रक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह युज जरी होत असला तरी सुद्धा त्याच्यापासून दूर करणं तर आता शक्यच नाहीये पण त्यांना ते योग्य मार्गाला लावणं हे कसं कसं पॉसिबल आहे.
1: आणखीन तिथे या गोष्टीसाठी मी वर्क कसं करत असते की मुलं आता तुम्ही बघताल चार फ्रेंड्स शेजारी बसलेले असतात पण ते सगळे आपापल्याच मोबाईलवरती असतात मग तुम्ही म्हणजे तुमचे ते जे डेव्हलप म्हणजे इमोशनल अटॅचमेंट तुमच्यामध्ये बोलण्याची गोष्ट हे सगळं कमी झालंय म्हणजे अटॅचमेंट जे असते पॅरेंट्स बरोबर सुद्धा कमी आहे. म्हणजे मी तर मुलांना सांगते सकाळी कॅम्पसमध्ये एंट्री मारली की एक व्हिडिओ कॉल करायचा की मी घरीच मी स्कूलला कॉलेजला चाललोय क्लासमध्ये दुपारी इतके असं सोडणार कारण त्यांना काही पॅरेंट्सला त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आहेत फक्त मुलांनी चालू आहे का आणि व्यवस्थित चालू आहे का कारण मुलं पॅरेंट्सलाही बोलायला कमी झाले आता जरी घरात असेल तरी चारच जणांकडे चार मोबाईल्स असतात आणि व्हॉट्सअप ग्रुप असतो फॅमिलीचा तिथे तिथे मेसेजिंग असते की मी हे करते ते म्हणजे आमच्या घरात ते चालू आहे नो प्रॉब्लेम असं आहेच पण तरी आम्ही काय करतो की मुलांबरोबर टाईम दिला पाहिजे दोघेही जॉब करते घरात दुसरे असे आजी आजोबा वगैरे नाही आहेत पण मग आम्ही ते टाईम स्पेंड म्हणून मग संध्याकाळी बसतो कधी गेम खेळतो प्रत्येकही खेळा मुलांबरोबर वगैरे असं तर मुलांना पूर्णपणे जर आपण ते इमोशनली पण जर दिली नाही अटॅचमेंट तर ते त्यांना सोर्सेस भरपूर आहेत मोबाईलवरती जे की त्यांनी तिकडे डिस्ट्रॅक्ट करून मग त्याच्यावरती त्यांना छान वाटायला लागेल आणि तिकडेच एंटरटेनमेंट होईल पण ते डिस्ट्रॅक्ट करणं खूप म्हणजे मुलांना तिथून करणं खूप गरजेचं काळाची गरज आहे म्हणजे जसं आपण म्हणलो की दोन्ही गोष्टी घडणार आहेत की चांगल्या ॲज वेल ॲज वाईट की तर ते त्याच्यामुळे आम्ही जे आता रुरल इमर्शनमध्ये पण गेलो होतो तर तेव्हा त्याच्यावरती एक स्किट बसवलं होतं की एक मुलगा जर पूर्णपणे घरातला मोबाईल वापरतोय आणि दुसरा ते कमी वापरून एज्युकेशनलसाठी वापरतोय तो तर त्या दोघांची डेव्हलपमेंट कशी झाली आणि हा कुठे गेला आणि तो कुठे गेला म्हणजे असं त्या आमच्याही मुलांना त्याच्यानुसार त्यांनी स्किट प्ले केल्यामुळे त्यांनी स्वतः ते प्ले केल्यामुळे त्यांना कळालं की कसं असायला पाहिजे म्हणून आणि येस की पॅरेंटिंग सध्या खूप जरा डिफिकल्टच झाली की मोबाईलमुळे वगैरे की तुम्हाला नेहमी त्याच्यामधून कसं घेणे किंवा काय तर मुलांना माझं तेच सांगणं आहे की तुम्ही फक्त त्या सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठीच कारण तुम्ही एक जरी टॉपिक लिहिला कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला टीचरनी शिकवलेलं लगेच समजेल तर तुम्ही कुठलाही टॉपिक लिहिला की तिथे व्हिडिओज अवेलेबल असतात इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वापर करावा सोशल मीडियाचा स्वतःला ग्रूम करण्यासाठी आणि कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस इतके छान चालू असतात जे फ्री पण असतात काही कोर्स म्हणजे त्याची फीस असते पण ते पण करावी मी म्हणजे माझ्या मुली कुणी असो तीन तीन महिन्याचा असू दे दोन महिन्याचा एक महिन्याचा एक ऑनलाईन घरी बसून तुम्हाला ते कोर्सेस मिळतात तुम्हाला फिजिकली कुठे जाण्याची गरज नाही किंवा काय नाही फक्त तुम्हाला ते स्वतः तेवढा युटिलायझेशन करता यायला पाहिजे त्या टायमिंगचं.
0: अच्छा अच्छा तर जसं तुम्ही म्हटलात की याचा तुम्ही एक पार्ट तुम्ही पाहताय तो म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा पाहताय क्लासमधला जे की मोबाईल हातात वापरतायत त्याचा वापर कसा करतायत ह्याचं तुमचं साईड बाय साईड ऑब्झर्वेशन चालू असतं पण जसं पॅरेंटिंग तुम्ही डिफिकल्ट आहे असं म्हणतात मग तुमच्याच घरातली जी तुमची मुलगी आहे किंवा सेकंड चाइल्ड जे आहे तुमचं आता ते पण साधारणतः मोठे झाले
1: पॉलिटेक्निक झालेली आता आता ते इंजिनिअरिंगला जाईल मुलगा आठवीत
0: आता मग त्यांच्या हातात पण मोबाईल आहे ऑब्व्हियस आहे ते तर मग तुम्ही कसं म्हणजे कसं टॅकल करता कारण हे कसं आहे की सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं नेमकं की ह्या ह्याच्यामध्ये आपण करिअर ओरिएंटेड कसं होऊ शकतो फॅमिली व्हॅल्यूज कशा पद्धतीने ठेवू शकतो.
1: त्यात पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एज्युकेशन ऑनलाईन झाल्यामुळे मुलांना त्यांच्या नोट्स येणे परत त्यांचे असाइनमेंट येणे ते इथेच झाले स्कूल लेवलच्या पण असाइनमेंट त्याच्यावरतीच येतात त्याच्यामुळे एक टाईम ठरवून द्यावा लागतो की तुम्ही इतक्या वेळेस दोन तासामध्ये तो वापरून त्याच्यामधून तुमच्या नोट्स कम्प्लीट करून सर्व झालं पाहिजे आणि मी तर असं केलेलं की माझं मी घरी येईपर्यंत हे काम वर्क करून घ्यायचं सो दॅट की मी आल्यानंतर मग आपल्याला बोलता येईल आपल्याला एकमेकाला टाईम देता येईल म्हणून आणि मग त्याच्यामुळे मी जेव्हा 5:30 घरी येते माझा मुलगा 3 येतो तर तोपर्यंत त्याचा होमवर्क वगैरे मोबाईलवरून ते काय असेल ते काम करून घेतो आणि मग मी आल्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबर त्यांचे काही दिवसभराचे असतात मुलींचा आता मुलीला कारण मला सर्व सब्जेक्ट येत असले मी पॉलिटेक्निकचे सगळे सब्जेक्ट मी तिला शिकवले खरं सांगायचे म्हणजे आता जे 10 सब्जेक्ट पूर्णपणे म्हणजे फर्स्ट इयरपासूनच आणि मी तिला म्हणते तुझ्या फ्रेंड्स असेल त्यांनाही सांग म्हणजे मी ऑनलाईन पण घेईल त्यांच्यासाठी कारण आम्ही आता अशी लेवल आलेली असते की कुठलाही सब्जेक्ट शिकवू शकतो असं म्हणजे जरी शिकवलेलं नसेल तरी करू शकतो मुलालाही तसंच तर मग त्यांना की तुम्ही टायमिंग ठरवा, कुठल्याही स्टुडंटला सांगते की प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कॉलेजसाठी इतका टाईम, माझे एंटरटेनमेंट, कारण तेही गरजेचं आहे मुलांनी, म्हणजे सध्या नाहीतर त्या मोबाईल आणि याच्यामुळे ते मशीनसारखं त्यांचा डोकं झालेलं आहे, त्याच्यामुळे स्पोर्ट्स, कुठलाही एक स्पोर्ट घेतलाच पाहिजे त्यांनी मुलांनी, आणि परत दररोज एक योगा असू दे, जिम असू दे. मी क्लासमध्ये मुलांना हात वरती रेज करा, म्हणजे इंजिनिअरिंग मुलांना इतक्या लेवलवरती कोणी बोलत नसेल, मी हात रेज करायला सांगते किती मुलं जिमला जातात, किती मुलं योगा करतात, किती मुलं काय करतात, म्हणजे अगदी माझ्याच पॅरेंट्स म्हणजे याच्यासारखेच मी मुलांसारखे त्यांना सांगत असते, मग ते थोडं आउट ऑफ द टेक्निकल असतं, पण मला वाटतं नाही हे दिस इज नीडेड, नेसेसरी आहे, त्याच्यामुळे ह्या प्रकारचे माझं डिस्कशन चालूच असतं घरी बाहेरही. आणि आमचं तर फॅमिली बॅकग्राऊंड इकडे माहेरचं तर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्या दोघी बहिणी जे बोलली मी टीचर आहेत, ते त्यांची दोन्ही मुलं MBBS म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी 98-99% दहावीत, मग नंतर 11वी-12वी, नंतर MBBS फर्स्ट अटेम्प्ट, मग MBBS मध्ये टॉपर, तिथून पुढे मग JJ हॉस्पिटलला PG ला ऍडमिशन, म्हणजे हे सगळे, त्याच्यामुळे आमचं वातावरण पूर्ण एज्युकेशन, त्याच्यामुळे आम्ही मुलं आमची असो नाही तर नसो, माझी बहिणी जी आहेत स्कूलमध्ये, त्यांचंही नाव मी स्पेशली का सांगते, कारण जिल्हा परिषदमध्ये माझ्या बहिणीचे जे स्कूल असतात तिथे ती जे क्लास, म्हणजे ते त्यांचे जे अधिकारी असतात ते म्हणतात की घोडके मॅडमची रूम जाऊन बघितल्या पाहिजे क्लासरूम कशा आहे, आणि सगळं पॅरेंट्सला वाटते की त्यांनी शिकावं फर्स्ट इयर फर्स्ट टू फिफ्थ जे काही जिल्हा परिषद, आणि 10वी-12वी पर्यंत जी दुसरी बहीण बेंबळीला आहे आशा घोडके, तिथेही त्यांचा त्याच्यात की

0: ते जे एज ग्रुप असतात 10वीच्या मुलांचं, ते मॅरिड झाल्यानंतरही मुलं येऊन त्यांना सांग मॅम तुमच्यामुळे आम्ही इतक्या लेवलला पोहोचलो. म्हणजे तिचं एक एक्झाम्पल की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून तिच्या स्टुडंटनी तिथून टॉप केलेला आहे, तर ती इथे येऊन पहिलं माझ्या बहिणीला वगैरे की मॅम तुम्ही आम्हाला जे नेहमी गाईड करत आहात त्याच्यामुळे मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टॉप केलेले, तिथं माझा सत्कार झालेला आहे आणि त्याच्यात तुमचंही यश आहे म्हणून. म्हणजे तीही बहीण, मोठी बहीण, मीही, आम्ही सगळेच म्हणजे सगळीकडे याच लेवलनी आपले बेस्ट देत राहणे समाजाला.
1: तर डॉक्टर मनीषा, आता आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कोडकी यांच्याशी, त्या गेल्या 13-14 वर्षापासून एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे प्रोफेसर आहेत, असिस्टंट प्रोफेसर. आणि आज आपण रेडिओ तेरणामध्ये त्यांच्याशी अशा खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायक अशी चर्चा करत आहोत. आत्तापर्यंत तुम्ही जे बोलत आहात ते थोडंसं मला एखादा मोटिवेशनल स्पीकर बोलतो असं थोडंसं जाणवतंय. तर असं काही तुमच्या हॉबीज आहेत अशा काही, असं तुम्हाला काही म्हणजे असं मोटिवेशनल स्पीकरच म्हणून नाही पण असं काही
0: नाही. आपण कसं, आपण पूर्णपणे ग्रूम त्याच्यातून झालेला असतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जे शिकलोय ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या बहिणी पण शिकवत होत्या, माझे मामा माझ्या बहिणीनं बस स्टँडवरून वापस पाठवायचे की मुलींनी शिकायचं नाही, तुम्ही घरी जा, आईशी भांडायचे की तू का मुलींना इतकं हे करते, तुला काय फायदा आहे लाईफमध्ये. त्या म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ चांगलं, माझी आई म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ पुढे जाऊ शकते, काहीतरी घडवतील. म्हणजे ते जे बिल्ट आहे, इनबिल्ट, ते घरातूनच आलेलं आहे. आणि मग ते माझ्या आईनी फक्त मुलींसाठी नाही ठेवलं, त्याच्या सुनीलला पण, की अगदी आल्यानंतर तिच्याबरोबर पार्लरच्या कोर्सला माझी आई सोबत जायची, तिचा कोर्स होईपर्यंत थांबायची, मग त्यांना येऊन परत दुसरे जे मी म्हणले अमेरिकेत तिचंही एम ए करण्यासाठी तिथेही तिच्याबरोबर जाऊन राहून पुण्यामध्ये तिचंही. म्हणजे हे जे माझ्या आईकडून जी आलेली आहे प्रेरणा, ती मग ती इनबिल्ट असल्यामुळे आत्ताही मी जेव्हा माझ्या आईला भेटायला गेली थोड्याच वेळासाठी, तिला म्हणलं मला असं असं जायचं आहे, मी आता कारण तिला भेटलीच नाही कालावधीपासून, कारण दुसऱ्याचं चालू होता, ती म्हणले ठीक आहे तू जाऊन ये पहिले. म्हणजे तिलाही माहिती की प्रायोरिटी कशाला काय दिली पाहिजे, त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय कुठल्या वेळेस काय इम्पॉर्टंट आहे आणि कुठे काय केलं पाहिजे म्हणून त्यानुसार वर्क
1: झालं. तुम्ही अशा बॅकग्राऊंडवरून जात असताना, म्हणजे 1998 ऍडमिशन घेणं त्या असेल, त्याच्या अगोदर दयानंद कॉलेजला किंवा भोसले हायस्कूलला राहणं, तर हा ठीक आहे, मी म्हणत नाही की एवढी पण वर्स्ट कंडिशन त्यावेळेस असेल, पण एक मुलगी म्हणून तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली का? एक मुलगी म्हणून म्हणतो मी, आता तर तुम्ही एवढ्या म्हणजे 25 वर्षाचा तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, आताची गोष्ट निराळी आहे, पण तुम्हाला मुलगी म्हणून असं कधी भीती नाही वाटली?
0: ती खूप छान, म्हणजे तेव्हाचं जे बालपण गेलेलं आहे, कारण जेव्हा आम्ही 10वीत वगैरे स्कूलमध्ये, आता आपण काय करतोय की मुलांना अगदी सोसायटीमध्येच फिरताना किंवा इथल्याच डिस्टन्सपर्यंत लिमिट करतो, तेव्हा आम्हाला काही लिमिटेड म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हतं. मी तेच बोलते अजून की 9-10 वाजायच्या घरी यायला, का तुम्ही मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली, मग या एरियात गेली, त्या एरियात गेले, तर इतकं फ्रीडम आणि आई वडिलांचं कॉन्फिडन्स की विश्वास की ठीक आहे ते गेलेत, ते आली, ते अभ्यास करते, ते काय करते. किंवा मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले तर आमच्या इथे रूम होती वरती, तर इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स यायचे, मग ते अभ्यास करायचे. म्हणजे त्यांना माहीत होतं की कुठे गेली, काही केलं तरी तिला माहिती की काय करायचं. म्हणजे कधीच रिस्ट्रिक्शन तसं नाही की त्या काळातही घरच्यांचं किंवा काय, तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे आपण सेल्फ थिंकर होतो की मला काय करायचं, कुठलं माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय कुठले, ते निवडता आलं पाहिजे. तर त्यानुसार भीती असं कधीच वाटली नाही.
1: आता 25 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही एवढं तुमच्या आयुष्यातलं सक्सेस पाहिलेलं आहे, पुण्यामध्ये जाऊन आता म्हणजे स्थिर स्थावर आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक प्राध्यापन काम करत असताना, ते आई वडील आता काय म्हणतात तुम्ही?
0: नाही, ते खूप प्राऊड त्यांच्यासाठी, खूप ते म्हणतात आम्ही आमचं लाईफ पूर्ण धन्य झालेलं आहे, कारण त्यांची 4-5 मुलं, की मुली तर आहेतच, ते म्हणतात मुली तर आमच्या, म्हणजे त्यांना शब्द नेहमी फोन केला की त्यांना, म्हणजे मी जेव्हा कोथरूडवरून घरी येते दररोज 1 तास माझं ड्रायव्हिंग करताना, म्हणजे माझ्या पॅरेंट्सला बोलणं असतं ठीक आहे स्पीकरवर ठेवते तसं करू नये, पण मी स्पीकरवर ठेवून माझं हँड फ्री चालू असतं की कार चालवायचं, की पॅरेंट्सला टायमिंग देणं खूप जरुरी आहे. मग ते टाइम घरी गेलं की मुलांना देणं जरुरी असतं, म्हणून मग तिथं त्यानुसार मी टायमिंग देत असते प्रत्येकाला, बहिणीला बोलायचं, आईला बोलायचं आहे. जेव्हा माझे सासूबाई वगैरे होते तेव्हाही मी त्यांच्याशी अशीच होती, आता त्या नाही येत, पण त्यांचाही खरंच खूप छान, म्हणजे जेवढी जर्नी आमची दोघीची एकत्र झाली आम्ही फ्रेंडलीच राहायचो. आणि आपण असं जसं आपण राहतो तसं, मग तुम्ही तुमचे पॅरेंट्स असो नाहीतर सासरचे असो, सर्व मुलींनी, तर ते माझे मिस्टर तसे मी असल्यामुळे ते लाईफ खूप तुमचं छान बनतं. जर तुम्ही बरेचदा असं बघते की सासरच्यांना असं म्हणायचं किंवा काय, मग माझे सासरचे तितकेच सपोर्टिव्ह होते तुमचे, कारण त्यांचं म्हणणं की तू कसं काय एवढं प्रेग्नंट असताना एम ए करते, नंतर PhD, मग घर कधी करणार, जॉब करणार, हे सगळं आणि कसं मॅनेज करणार. ती म्हणजे मी करेल, म्हणजे ठीक आहे. मला एक वाक्य तिथं छान आठवतं की माझी 2 नंबरची जी बहीण आहे आशा, तिचं म्हणणं आहे की तुझा संसार तुला तुझ्या जीवावर करायचा आहे, की तू कधीच कोणाची अपेक्षा नाही ठेवायची की आईनी सासूंनी किंवा कोणी मदत केली तर करेल. मग त्यानुसार मग ते त्याच्यामुळे ते वाक्य म्हणजे खूप
1: थोडस अंडरलाईन. रविकुमार यांच्याबद्दल पण सांगा ना तुम्ही, घरच्याबद्दल ह्याच्याबद्दल सगळं सांगताय.
0: बरोबर. रविकुमार कवडीकी त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे टेक्सटाईलमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडवरून. आणि माझे धीर जे होते मोठे तेही तिथूनच गेलेले गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अवसरीला. ते पण प्रोफेसर होते पण ते आता एक वर्षापूर्वी एक्सपायर झाले. आणि तर त्यांचे बॅकग्राऊंड खूप छान होतं कारण त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे जे होते ते इंजिनियर होते त्या काळातले MSCB. आणि पण ते माझे लग्न अगोदरच एक्सपायर झाले तर तेही त्यांचे खूप छान त्यांच्या त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते छान आहे की एज्युकेटेड जॉब ओरिएंटेड पीपल आणि वगैरे. आणि आम्ही असे म्हणजे इकडे जे आपलं खेडेगाव म्हणजे खेडे म्हणजे उस्मानाबाद त्याचं नव्हतं पण बॅकग्राऊंड त्याचं पण तिकडे फुल एज्युकेटेड आणि इकडे नव्हते पण मोटिवेटेड सगळे असे. मग माझे एका मैत्रिणी थ्रू की लग्नासाठी जेव्हा आमचं चालू होतं मग आमच्याकडे कसं सगळे टीचर असल्यामुळे तसे लोक असायचे इंजिनियर भेटणं थोडं डिफिकल्ट होतं. तर माझी एक मैत्रीण आई इथे ती म्हणाली की काय तू लग्न करणार का कधी कसं काय. तर मी म्हणलं बघ तुझ्या असं सहज मी बोलून गेले की कोणी असतील. तर मग तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर फ्रेंड्स होते औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला. तर मग त्यांनी ते ओळख करून दिली आणि मग असं पहिलं आम्ही भेटलो म्हणजे त्या काळामध्ये. खरं तर ती एक स्टोरीच म्हणावं लागेल कारण 20-25 वर्षापूर्वी पहिलं आम्ही लातूरला मी जेव्हा जॉब करत होती म्हणाली तिथे आम्ही भेटलो. मग ओके वाटलं स्वभाव वगैरे एकदम छान. मग मी घरच्यांना सांगितलं मग घरचे भेटले आणि अशा पद्धतीने मग
1: त्यांच्यासोबत
0: ते रिजनल मॅनेजर आहे ते पुण्यामध्ये कंपनी आहे युनिकॉम कंपनी जे ऑफिस ऑटोमेशन कुठलीही कंपनी आली की तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर इंटरनली सर्व लागतं ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स आणि पूर्ण. तर ते ब्रांच मॅनेजर आणि ते खूप म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये 40-50 लोक काम करतात. तर त्यांची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्वालिटी वर्क त्याच्यामुळेच मी पण तसं थोडं आहे पुढे म्हणता येतं कारण ते खूप
1: त्यांच्या एवढं तुमच्या घराचं बॅकग्राऊंड असताना म्हणजे जिथं आई वडील शिक्षित नाही पण त्यांनी तुम्हाला खूप मोटिवेट केलं तशा पद्धतीने सपोर्ट केला आणि आज तुम्ही या जर्नी पर्यंत पोहोचला. एवढं सगळं स्मूथ राहिलं की बऱ्याच वेळेस अप अँड डाऊन आले खूप. आणि जर अप अँड डाऊन आले असतील तर त्यावेळेस काय केलं? मग
0: अप अँड डाऊन तसे कधी असं म्हणजे प्रॉब्लेम असणारच आहे कारण जेव्हा माझे मिस्टर आम्ही जेव्हा लग्न जमत होतं तेव्हा त्यांनी सांगत होतं की माझ्याकडे काही फायनान्शियली वगैरे तुला वाटत असेल मुंबईला आहे तर खूप असेल असं नाही आहे किंवा काय नाही जे काय आहे म्हणजे 10,000 त्यावेळेसची सॅलरी आणि त्याच्यामध्ये मग भाडं आलं येणं जाणं काहीच नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे काय फायनान्शियली मला काहीच नाही आपण दोघं मिळून कमवूया काय करायचं आहे लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जॉब सुरू केला दोघांनी कारण मी लग्न झालं की 2-3 महिन्यात लगेच सुरू केलं कारण मी अशी घरी बसणारी कॅटेगरी नाही आहे काही असं मग की थोडी मला सॅलरीसाठी कधी क्रेज नव्हता पण काम करत राहणे ही माझी क्वालिटी त्याच्यामुळे मग मी काम करत जाणे. तर असं करत करत आता आम्ही खूप वेल सेटल दोघंही तिथे पुण्यामध्ये 2-3 घर 2-3 गाड्या म्हणजे मुलं असे सर्व आहे. पण ते मग तेच म्हणतो की स्वतःसाठी पण ते मोटिवेशन आहे घरच्यांसाठी पण आहे. आमचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत ते म्हणतात की म्हणजे यांच्याकडे स्वतः फक्त एज्युकेशन इथे फक्त आणि फक्त एज्युकेशन ही माझी शेजारी आहे लाईफ टाईमची की ना सासरकडून 1 रुपया ना माहेरकडून. कारण मी त्यावेळेस लग्न केलं तर ना हुंडा सिस्टीम ना काही दिलं गेलं मला रुखवत दिलेलं नाही आहे काहीच नाही. लग्न म्हणजे तुम्ही म्हणताल तर आर्य समाज इथं आहे किती छोटंच काय तिथे फक्त आम्ही गेट टुगेदर टाईपमध्ये कारण मलाही असं जास्त खर्च नव्हता करायचा घरच्यांना खर्चात नव्हता घालवायचं कारण ऑलरेडी 2 लग्न झालेली होते ना आपले काही खूप मोठी तशी फॅमिली मिडल क्लास हां. तर तसं ठरलेलं मी फक्त 2 बॅग घेतलेली लग्नामध्ये तेवढंच घेऊन मी माझ्या सासरी एंट्री केलेली आहे. पण घरचे तितकेच खुश सासरचे तितकेच खुश माहेरचे की ही एज्युकेशन हीच माझी शिदोरी लाईफ टाईम. आणि त्याच्यामुळे मिस्टरांनाही तेच म्हणजे ते कसलंच व्यसन नाही की काय नाही तेवढे इंजिनियर असले बाहेर असले तरी त्यांचंही उलट मी जास्त जरा बडबड वगैरे आहेत पण ते एकदम कूल शांत सपोर्टिव्ह सिस्टम.
1: पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं असेल आयुष्यात की खूपच डाऊन आहे आपल्याला आता काहीच नको की आता जेवढं झालं तेवढं बसाल असं कधी जाणवलं असं कधी? असं
0: ऍक्च्युली हार्डवर्क ही खूप महत्वाचं मला असं कधी कारण मी खूप लांब लांब ड्राईव्ह करत गेलेली जॉब साठी
1: त्याच्यामुळे ते असं कधी जाणवलं.
0: मला असं वाटतं ही तर किती सोयटू गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत की त्याच्यापुढे जे काय आलं ते मला नेहमी तेच असतं की ठीक आहे प्रॉब्लेम मला सोल्युशन काय त्याला सोल्युशन काय तेवढं सांगा. म्हणजे स्टुडंटला माझं म्हणणं असतं की माझ्याकडे येताना तुम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन यायचं की मॅम हा प्रॉब्लेम आहे याला हे सोल्युशन आहेत काय करू. कारण ज्याला प्रॉब्लेम माहिती त्याला सोल्युशन माहीत असतं कधीही लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे तुम्ही असू दे प्रॉब्लेम येणारच आहेत तुम्हीच त्याचे सोल्युशन दुसरे कोणीही तुम्हाला त्याचे सोल्युशन ते काहीच देऊ शकत नाही कारण तुम्हालाच माहिती ते काय. आणि जरी दुसऱ्याने सोल्युशन दिलं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट पण नाही करणार कारण तुम्हाला माहिती तुम्हाला काय त्याच्यापेक्षा मला माहिती त्याचं काय.
1: आपण 1998 ते 2001 जर्नी मध्ये ह्या 4 वर्षात जर पोहोचलो समजा तर इथं असताना कॉलेजवर कधी तुम्ही गॅदरिंग किंवा असं काही असं काही?
0: हा म्हणजे इथे मी कसं लोकलाईट मुलगी होते त्याच्यामुळे आणि थोडस लोकल आणि बाहेरचे असायचे, तर रॅगिंग थोडीशी जास्त नाही रॅगिंग प्रकार, पण मी खूप बिंदास राहायचे, कारण मला माझे सिनियर लोकांनी सांगितलं होतं की यू आर लोकलाईट, तर तू काय असं खूप, आणि नाहीतर ते माझं विश करणे 90 डिग्रीमधून वगैरे करवायला मुद्दाम सिनियर लोक थोडी मजा म्हणून करवायचे, पण मी थोडीशी होती ॲटिट्यूड की चला मी लोकलाईट आहे तर मी जास्त हे नाही करणार वगैरे म्हणून. मग ते माझ्यासाठी त्यांनी सिनियर लोकलाईटच आणले की हिला थोडंसं सांगा म्हणून वगैरे. आणि पण मी काही असं वाईट किंवा काही हे नव्हते, पण ठीक आहे सर्वांशी असं. गॅदरिंगमध्ये मी एकदा गाणं गायलं होतं तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयरला असताना, आणि स्पोर्ट्स वगैरे असल्यामुळे आमच्या सिनियर्सला वाटायचं हिनी जरा स्पोर्ट्स वगैरे करा म्हणून तेच माझं नाव द्यायचे की गॅदरिंगच्या वेळी जे आहे. तर मग मी ते बास्केटबॉल वगैरे माझी स्वतःहून मला करावं वाटायचं नाही की मला ही येईल, पण ते दुसरे मला टाकाय त्याच्यात नाव घेतल्यामुळे करायची. आणि मज्जा म्हणजे काय की मी कधीच 4 वर्षामध्ये माझा रिझल्ट स्वतः, कारण तेव्हा डिस्प्ले व्हायची रिझल्ट आणि असं इंटरनेट वगैरे नव्हतंच, मला कधीच बघायला मिळालं नाही, कारण ते सिनियर माझे किंवा जे कोणी असेल ते पहिलेच रिझल्ट बघायचे मला डायरेक्ट येऊन सांगायचे की तुला असं झालेलं आहे, कारण माझा कधी बॅक लागलेलं नाही किंवा माझे पूर्ण 4 वर्षामध्ये चांगले रिझल्ट असल्यामुळे मला असं कधी सगळ्यांमध्ये मी उभारले आणि बघते रिझल्ट की माझा काय आला असं कधी घडलं नाही. आणि त्याच्यामुळे जे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यातही मी असायची, त्याच्यामुळे मला जीवनराव गोरे जे आपले इथे आहेत तर त्यांच्या हस्ते इथून एक सर्वांगीण विकास या नावाखाली एक प्रोग्राम झाला होता, त्याचं मला ते सर्टिफिकेट वगैरे दिलेलं होतं.
1: अच्छा, कुठलं गाणं होतं जे की तुम्ही त्यावेळेस म्हणत होता किंवा आता ते आठवत असलं तर?
0: ते चुडी जो खनकी हा तुम्ही तेव्हा नवीन नवीन आलेलं होतं ते गाणं, तर ते गाणं तेव्हा गायलेली होती. आणि मग आता काय झालं की 20-22 वर्षानंतर जेव्हा MIT मध्ये तिथे परत सुरू झालंय रिसेंटली की फॅकल्टीलाही तो स्कोप दिला पाहिजे, आणि आपल्या फॅकल्टी कारण वर्षभर आपण काम करत असतो तर त्यांना स्पोर्ट्स म्हणा किंवा तुमचे जे असे कार्यक्रम असतात डान्स असेल सिंगिंग, आणि आम्ही तिथे खरंच सगळे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. मग तिथे मी डायरेक्ट इथे एकदाच गायलेली तर डायरेक्ट 20-21 वर्षांनी तिथे गायली. आणि मग तिथे आय एम नॉट अ प्रोफेशनल टाईप सिंगर, पण ठीक आहे काय आपण आपल्या त्या लेवलला गायचंच नाही, तर आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट सगळे मी नेहमी इम्प्रुव्हमेंटसाठी स्वतःलाही खूप प्रयत्न असतो, मग तिथेही मी करत असते.
1: अच्छा अच्छा, मग आता इन फ्युचर काय प्लॅनिंग?
0: इन फ्युचर खरं तर मी सोशली पण थोडे थोडे काम करत असते, जसं आता मी माझे केस बघताल तर मी एक हेअर डोनेशन 2-3 वर्ष मी केस वाढवले आणि लॉंग हेअर करून मग मी ते कट करून मी कॅन्सर पीडित लोक जे असतात त्यांच्यासाठी म्हणून मी ते हेअर डोनेट केलेले आहे.
1: मी तर आता हेअरस्टाईल समजत होतो असं काय,
0: दिस इज नॉट माय हेअरस्टाईल, पण मी ते करवले कारण त्यांनी असे पकडून कट करतात डायरेक्टली आणि मग ते उरले मोठे जे लॉंग हेअर असतात ते वापरून त्याच्यावरून विग बनवतात आणि जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना ते मग रिझनेबल रेटमध्ये
1: देतात.
0: नाही केस काढणं तेच मला काल माझी मावस बहीण तीच मध्ये म्हणून किती सुंदर केस होते तुझे, तू कसं काही कापू देते, म्हणलं ठीक आहे नेचर आपल्याला देतं ना परत रिटर्न मिळतच आहे ना आपल्याला परत, तर मग थोडं स्टार्टिंगला थोडं विचित्र दिसेल परत आणखीन वाढतील. मग असं आपण परत मी सोशली जे आंधळी लोक वगैरे असतात त्यांच्या जेव्हा एक्झाम्स असतात तेव्हा त्यांना रायटर नसतात अवेलेबल, मग मुलांना मी मोटिवेट करते की तुम्ही तिथेच जा त्यांच्या एक्झामसाठी, कारण ज्यांना रायटर मिळतात ते एक्झाम देऊ शकतात, ज्यांना रायटर असतात ते खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये असतात. मग मला सोशली किंवा मग आता जे असे ऑपरेशन वगैरे माझे तिथे क्रेडिट म्हणजे अमाऊंट वगैरे जात असते ऑटोमॅटिकली तिथे मी करते. मला सोशली जरा जास्त आणखीन वर्क करण्याची इच्छा आहे, हां सोशलीमध्ये जास्त उतरण्याची इच्छा आहे. आणि ठीक आहे आता तिथे माझ्या जी पोस्ट आहे त्याची ती आणखीन असोसिएट म्हणा किंवा पुढचे, पण तिथे आम्ही सगळे त्याच लेवलवरती असतो त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो तिकडे. जॉब स्विच केला तर डायरेक्टली होऊ शकतो आपण कुठल्याही मोठ्या पोस्टवरती, पण ठीक आहे MIT मध्ये खूप मोठा ग्रुप आहे तिथे खूप छान आहे तर म्हणून मी तिथेच आवडतं मला तिथे फॅमिली टाईप राहायला.
1: तर डॉक्टर मनीषा खरं तर तुमच्याशी अजून म्हणजे कितीतरी असं बोलत आवडतं, कारण तुमच्याकडे एनर्जीच एवढी आहे बोलण्याची पण आणि तुमची जर्नी पण अशीच राहिलेली आहे की म्हणजे मला तर ते खूप अमेझिंग वाटलं की तुम्ही प्रेग्नंट असताना सुद्धा पुण्याहून संभाजीनगरला पोहोचायचं सगळं करायचं पुन्हा संध्याकाळी तिकडे जायचं एवढी सगळी जर्नी, म्हणजे हे एकतर एनर्जेटिक पर्सनच करू शकतो नाहीतर एखादा असा थकून त्यावेळेसच बसलेला असू शकत होता. तर अगदी त्या पद्धतीने तुमच्याकडे जे काही एक एक्सपिरियन्सेस आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही तेरणाचे अल्युमिनी म्हणून आम्ही कदाचित हे तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही धाराशिवच्याच आहे, धाराशिवचं माहेर आहे, तुम्ही नेहमी येणारच आहेत, तर अशी एक एक ज्यावेळेस तुम्ही माहेरला याल तर त्यावेळेस तुमची एक जर्नी की जसं तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत काय आलं, नवीन इनोव्हेशन काय झालेलं आहे, टेक्नॉलॉजी काय आली आहे, विद्यार्थ्यांमध्ये अजून काय मोटिवेट झालं पाहिजे, खास करून आपण त्याच्यावर जास्त विचार. आता आज तर कसं होतं की तुमची पहिली विजिट होती रेडिओ तेरणावर पहिला इंटरव्ह्यू होता, तर त्या दृष्टिकोनातून तुमची एक जर्नी घेणं गरजेचं होतं की तुम्ही कोण आहेत, म्हणजे डॉक्टर मनीषा कोण आहेत हे समजणं गरजेचं होतं. तर त्या पद्धतीने आपण एक ओव्हरऑल चर्चा केली, पण मला असं वाटतं की इन इन फ्युचर तुम्ही ज्यावेळेस पण धाराशिवला याल तर तुम्ही हक्कानं रेडिओ तेरणाला यावं आणि रेडिओ तेरणाला येऊन मग तुमच्याकडे जे काही नॉलेज आलेलं आहे गेल्या

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: विकास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाची। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबींचा आणि नैसर्गिक पर्यायांचा सुद्धा आपण प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करत असतो। आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन यावा असं मला वाटलं। आणि तो विषय जरी आपल्या शेती व्यवस्थापनाशी संबंधित असला तर बरेचसे शेतकरी बांधव त्याच्याशी निगडीत स्वतःला समजत नाहीत। पण शेतकरी मित्रांनो, जर निसर्ग असेल आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक असतील तरच आपली शेती ही उत्तम होऊ शकते आणि ही शेती दीर्घकाळ आपल्याला करता येऊ शकते। तर आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो खूप वेगळा असा विषय आहे आणि तो विषय आहे आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं जे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण अबाधित राखणं कसं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हे पक्षी मित्र आपल्याला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात। उंचीचा अर्थ उत्पादन असेल किंवा जे आपल्याकडं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो ते रोखण्यासाठी सुद्धा या पक्षी मित्रांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर आत्तापर्यंत करत आलेलो आहोत। पण आता पक्ष्यांनाच धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम असणार आहे फक्त आपल्या पक्षी मित्रांसाठी। मित्रांनो, पहाट हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांना मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवत राहतात। परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेलं आहे। यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या। सद्य परिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वात मोठं संकट आहे। यात पक्ष्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा माणूस दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसतो आहे। पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसत आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि ही त्यांच्यासाठी जशी धोक्याची घंटा आहे तशी आपल्यासाठी सुद्धा आहे। पक्ष्यांच्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। कीड नियंत्रण, परागीकरण आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखलं जातं। पक्ष्यांच्या सुमारे 8,500 जातींपैकी आपल्या देशात एकूण 1,200 जातीचे पक्षी आढळतात। पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते। फुलातील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप, विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे। आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे। अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे, परंतु त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच विषय घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत। आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे सुद्धा आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता सुरुवातीस बघूयात पक्ष्यांचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये। निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात। भारतात कावळा, चिमणी, कबूतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात। काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्याचे आवडते खाद्य हे कीटक आहे। बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकास हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खाऊन आपली उपजीविका करतात। अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, आळी, कोश या अवस्थासुद्धा खातात। त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो। आता याच्यानंतर पक्ष्यांची शेतीमधील आणि एक जी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती असते परागीभवनाची। पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। अनेक वनस्पतींच्या फळे आणि बिया पक्षी खातात। बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे उत्तम प्रकारे होत असते। त्यामुळेच आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं मानता येईल। ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गरजेची आहे. पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे. पक्षी हे परिसंस्थेच्या आकाराचे सूचक म्हणून देखील संबोधले जात असतात. पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवित असतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यासाठी सुद्धा खूप मदत करत असते. वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शेती आणि मानवी वसाहतीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्नस्रोत हे कमी होत चाललेले आहेत. आधुनिक शेती पद्धतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. यामुळे वनस्पती प्रजातीची विविधता कमी होत जाते. परिणामी पक्ष्यांच्या उपलब्ध अन्न घटकांची विविधताही कमी होत जाते. अन्नस्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांच्या संख्येवर आपोआपच परिणाम होताना दिसतो आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते, मात्र कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादन क्षमता कमी होते, मृत्यू देखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही. नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामुग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी आणि घरटी नष्ट होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढलं आहे. सततचे बदलते तापमान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्य संसाधनांवर उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत चाललेली आहे. हे सर्व जरी असलं तरी आपले हे जे पक्षी मित्र आहे त्यांचं संवर्धनसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. काही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे ते आपण करू शकतो. पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे नाते खूप जवळचे आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या बांधावर काही प्रमाणात निश्चितपणे आपण वृक्ष लागवड करू शकतो. प्रत्येक जूनमध्ये हे छोटंसं काम आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात सुखरूप सोडणे, प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करणे, वनसंवर्धन करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीस प्राधान्य देणं या बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आधुनिक शेती करत असताना पक्षी संवर्धन करण्यासाठी पक्षी अनुकूल पद्धतीचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन आपण करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे, जो शाश्वत शेती पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैवविविधता यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोलात योगदान देणाऱ्या पक्षी प्रजातींचं अस्तित्व वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकूणच मंडळी, हे सगळं सांगत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्यामधील मानवता भाव हा जिवंत असणं गरजेचं आहे. जशी ही सृष्टी आपली आहे, जशी आपली शेती आपण आपली समजतो, सर्व या पृथ्वीतलावरील गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, ही भावना कुठंतरी आपण सोडून देणं गरजेचं आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून आपले हे जे पक्षीमित्र आहेत त्यांची घरटी पुन्हा आपल्या शेतामध्ये दिसतील अशी काहीशी भावना आपण सर्व शेतकरी बांधवांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाचा पोशिंदा उगीचच म्हटलेलं नाही, काही गोष्टी राहून जातात, तरीही पक्ष्यांसाठी शेतकरी बंधूंनो निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, ते नकळत आपल्यासाठी मदतच करत असतात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऐकत

0: रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, मन वढाय वढाय उभं पिकातलं ढोर, आता होतं भुईवर, गेलं गेलं अभयात. हे अगदी थोडक्यात मनाची महती सांगणाऱ्या ओळ्या आहेत. परंतु केवळ एवढंच नाही, तर मन शब्दात, शास्त्रात आणि वेळेत बसणारी मुळी गोष्टच नाही. ते अथांगही नाही, ते जे आहे ते कधीच नाही, परंतु जे आहे तेही ते नाही. म्हणूनच याचा थांगपत्ता सहसा लागणं फारच कठीण. अनेक दिग्गजांनी याचं वर्णन आपापल्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण शब्दही अपुरे आणि याची व्याख्याही अधुरीच. त्यामुळं बघा, काही शोध लागतोय का या मनाचा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आजची आपली थीम आहे, इंटरेस्टिंग थीम आहे, ती आहे मन. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत जे आहे ते गीत गात आहेत आशा भोसले. गीत आहे आरती प्रभू यांचं आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 91.4 एफएम वरून. यानंतरचं गीत आहे जगद्गुरु संत तुकाराम यांचं. संगीतकार आहेत कमलाकर भागवत आणि गायक कलाकार सुमन कल्याणपूर.

श्रुतीवाच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतरचे रंग सांगतायत जयवंत कुलकर्णी आणि हे गीत लिहिलं आहे शांता शिळके यांनी. संगीतकार आहेत देवदत्त साबळे आणि मराठी मनाला गेली अनेक दशकं या गाण्यानं भुरळ घातलेली आहे. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे.

श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम जी आहे ती आहे इंटरेस्टिंग मन. आणि यानंतरचं गीत गात आहेत महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर. संगीतकार आहेत यन दत्ता. चित्रपट आहे अपराध. परंतु ज्यावेळेस अपराध असेल आणि रमेश देव सीमा देव यांच्या प्रेमाची केमिस्ट्री असेल आणि एकंदरीत त्या काळातील प्रेम व्यक्त करण्याची जी भाषा आहे त्याला एक वेगळं स्वरूप आणि सर्वांच्या मनातला एक बोल या गीतानं दिला होता. आणि हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. आज देखील ते तितकंच लोकप्रिय आहे. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रुति हुस्बर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रुति हुस्वर बहार या कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे वंदना विठणकर यांचं. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे. आणि मनाची जी एक संवेदनशील अवस्था आहे हे देखील या गीताच्या माध्यमातून वेळोवेळी प्रकट होत गेलेलं आहे. वंदना विठणकर यांनी जी गीतं लिहिलेली आहेत त्यापैकी हे गीत प्रचंड असं लोकप्रिय ठरलेलं होतं. आणि या गीताच्या माध्यमातून मोहम्मद रफी साहेब यांनी जो आल्बम प्रकाशित केला होता आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला एक वेगळी शैली आणि एक वेगळा आभाससुद्धा होता. तर हे सुंदर असं गीत आहे आणि या गीताच्या माध्यमातून मोहम्मद रफी साहेबांनी किती सुंदरपणे मराठी भाव जपलेले आहेत हे आपल्याला दिसून येईल.

श्रुती हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं गीत जे आहे ते गीत गायला आहे जान्हवी प्रभू यांनी. गीत आहे अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार आहेत निलेश मोहियार.

श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम आहे मन, आणि यानंतरचं जे गीत आहे झेंडा या सिनेमातील हे सुंदर असं गीत आहे. हे गीत देखील मनाच्या लहरी असतील, आणि जी तरुण मनं आहेत त्या तरुण मनांच्या अचूक संवेदना या गीताच्या माध्यमातून देखील प्रकट होत जातात. गायक कलाकार आहेत निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर. गीतकार आणि संगीतकार आहेत अवधूत गुप्ते.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे जोगवा या सिनेमातील. गीतकार आहेत संजय पाटील, गायक कलाकार आहेत श्रेया घोषाल आणि संगीतकार अजय अतुल.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचे विविध रंग त्याची उकल आपण करतो आहोत। यानंतरचं जे गीत आहे सुंदर असं हे देखील गीत आहे, गुरु ठाकूर यांचं गीत आहे, श्रेया घोषाल यांचा पुन्हा आवाज आणि अजय अतुल यांचं संगीत। तर या गीताच्या माध्यमातून देखील अजय अतुल यांनी जी मराठीमध्ये अप्रतिम अशी गीतं दिलेली आहेत, तसंच हे देखील गीत आहे, मनाचा पाऊस असेल, नैसर्गिक पाऊस असेल आणि त्यात प्रियकराची आस असेल, तर अशा या सर्व बाबी अधीर मनाच्या माध्यमातून आपल्यासमोर अधीरपणे येत राहतात।

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 91.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे अजय अतुल यांचं, संगीतकार देखील अजय अतुल, गायक कलाकार श्रेया घोषाल आणि चित्रपट आहे सैराट. सैराट मधील हे जे गीत आहे, या गीताच्या माध्यमातून प्रेमाची जी पहिली उमग आहे, प्रेमाची जी सर्वप्रथम भावना आहे, ती प्रेमभावना व्यक्त होत असताना जो मनाचा आवेग आहे तो कशा पद्धतीनं मन मानवेल तसा पुढे वाऱ्यागत वाहत राहतो, हाच भाव या गीताच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या आवाजातील हे सुंदर असे गीत.

श्रुती स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि यानंतरचं जे गीत आहे ते गीत गायलं आहे साधना सरगम यांनी. गीत आहे सौमित्र यांचं, संगीतकार अशोक पत्की, चित्रपट आहे आई शपथ.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. यानंतरचं जे गीत आहे सुंदर असं हे देखील गीत आहे, मनाच्या भावभावना प्रकट करणाऱ्या अतिशय संवेदनशील शब्द आणि थोडक्या शब्दामध्ये मनाचं वर्णन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कवी सौमित्र यांनी केला आहे. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी आणि गायिका आहेत आशा भोसले.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि या कार्यक्रमाविषयी जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील, आपल्याला काही सांगायचं असेल थीमबद्दल, आणखीन एखादी नवीन थीम आपल्या मनामध्ये असेल तर ती मनातली थीम तुम्ही रेडिओ तेरणाला सुद्धा सांगू शकता 9970500900 या मोबाईल क्रमांकावरती। श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आहोत। कार्यक्रमातील शेवटचं जे गीत आहे हे गीत गायलं आहे सलील कुलकर्णी आणि संगीत देखील त्यांचंच आहे। गीत आहे संदीप खरे यांचं, तर अतिशय सुंदर असं हे सुद्धा गीत आहे। तर या गीताच्या माध्यमातून मन दिल्यानंतर काय होतं, मन खरंच दुसऱ्याकडे जाते की तुमच्याकडेच राहतं, किंवा त्या मनाचा प्रभाव किती कोणावर कसा होत राहतो आणि मनाचे हे वलयांकित भाव कसे आपल्याला देखील अधीर करीत राहतात, अशी सर्व संरचना सलील कुलकर्णी यांनी या गीताच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेली आहे। तर स्वर बहार या कार्यक्रमात आपण हे शेवटी गीत ऐकणार आहोत। अतिशय सुंदर असं गीत आहे।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबुडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो। त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय। वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते। आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे। कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं। त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या, त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या। त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले। एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास। आज त्यांच्या कवी मनाचा वेध आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का, याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची।
2: एक लाजरन साजरा मुखडा, चंद्रवाणी फुलला ग, एक लाजरन साजरा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेशा टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्चिल तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे, तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फूर्त. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंद घन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की आगीन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साज चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? हो, पण त्यांच्याच्यानी काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटलं येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वार सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती, त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असं जागू नका हो, भल्यांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का? यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा

अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं. आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का. तुम्ही व्ही शांताराम यांना ओळणओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलीही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्ती गीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000 अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावले. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे, आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जाएगा हा?
1: रहते हो
0: सच।